दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठं कुठं जायचं फिरायला, कुठं कुठं जायचं फिरायला.
2: नमस्कार, मी अंजली महेश केवळ ऋतुजा फाउंडेशनची सचिव आहे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार, सुप्रभात मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि तुम्हा सर्वांचा हा आवडता मॉर्निंग शो नगरचा अंतरंगमध्ये। मी आरजे कोमल तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि आज आहे गुरुवार आणि तारीख आहे 4 जून 2026। म्हणजे आजचा दिवस किती सुंदर सुरू होतोय ना। सूर्य हसत हसत उगवतोय, पक्षी गात आहेत आणि हवेत एक ताजेपणा आहे। अगदी तसंच तुमचं मनही आज आनंदानं भरलेलं असू द्या, कारण आजचा दिवस हा नवीन संधी, नवीन आशा आणि नवीन स्माइल्स घेऊन आलेला आहे। मित्रांनो, नगरचे अंतरंग हा फक्त एक शो नाही तर हा आपला एकत्रित सकारात्मक वेळ आहे बरं का। इथे आपण हसू, बोलू, प्रेरणा घेऊ आणि एकमेकांना चांगलं वाटेल असं काहीतरी शेअर करू। कधी गाणी, कधी मोटिवेशन, कधी शहरातील चांगल्या गोष्टी आणि कधी तुमच्या मनातील गोष्टी, सगळं इथेच येणार आहे। तुम्ही जिथेही असाल, घरात, गाडीत, ऑफिसकडे जाताना किंवा सकाळच्या चहासोबत, मी तुमच्यासोबत आहे। तुमचा हा दिवस मी आणखी खास बनवण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का। चला तर मग सगळे मिळून एक मोठा श्वास घ्या आणि हसत मुखानं म्हणूया आजचा दिवस सुंदर आहे आणि सुंदर होईल। मित्रांनो, नगरचं अंतरंग सुरू होत आहे आणि हे सुरू आहे फक्त तुमच्यासाठी, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। एन्जॉय करा मस्त अशी गाणी।
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानात।

नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. माझी या मीपणा झाला यावरी उगाणा, भोगी त्यागी पांडुरंग त्याने बसविले अंग. टाळीले निमित्त फार थोडे घातहित, यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. याचा अर्थ असा, संत सज्जनांमुळं माझ्यातील मी पण लयास गेला आहे, कारण प्रपंचातील विषय भोग आम्ही भोगत नसून आमच्या हृदयातील परमेश्वर भोगत असतो. घातहित होण्याचं जे काही निमित्त आहे तेच मिटायलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळं जीवनातील कर्म कुकर्मची चिंता उरलीच नाही. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. नव्या सकाळी नव्या उमेदीने आपण सर्वजण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत छान छान गप्पा मारायला. आणि मंडळी, आज आहे 4 जून 2026 आणि वार आहे गुरुवार. आणि मंडळी, आजचा दिवस खूप खास आहे बरं का. आणि या दिवशी ना जगभर विश्व निष्पाप बालक आणि आक्रमण पीडित दिन साजरा केला जातो. आणि आजच्या दिवशी आपण त्या सर्व निरापराध बालकांसाठी प्रार्थना करूया ज्यांना युद्ध, हिंसा किंवा अन्यायाचा सामना करावा लागतो. आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या कृतीनं आपण जगाला अधिक सुरक्षित, अधिक प्रेमळ आणि जास्त बालक मैत्रीपूर्ण बनवू शकतो, कारण प्रत्येक बालक हा भविष्याचा आशेचा किरण आहे. आणि हो, आज आणखी काही खास दिवस आहेत बरं का. आज आहे नॅशनल हग युअर कॅट डे. ज्यांना मांजरं आवडतात ना, त्यांनी आपल्या मांजरांना प्रेम करायचं आहे, त्यांना एक जादूकी झप्पी मारायची आहे. तसंच आज आहे नॅशनल चीज डे. हो, थोडंसं चीज घ्या आणि स्माईल वाढवा. स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्याची आज आठवण आहे, कारण आज आहे नॅशनल सेफ डे. आणि छोट्या छोट्या सवयी मोठ्या सुरक्षिततेला जन्म देतात बरं का. तर मित्रांनो, प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवतो. आज आपण हिंसेच्या विरुद्ध प्रेम निवडूया, निराशेच्या विरुद्ध आशा निवडूया आणि भीतीच्या विरुद्ध धैर्य निवडूया. तुमचा दिवस आनंदाने, सकारात्मकतेनं आणि सुरक्षिततेनं भरलेला जाओ. चला आजही एक चांगलं पाऊल टाकूयात. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्ताची गाणी विथ आर जे कोमल. दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, सध्या उन्हानं ना सगळीकडे तापलंय बरं का, आणि ऊन नको नको झालंय. या घामाच्या धारा आता नकोयत आपल्याला. आता कुठेतरी गार पाहिजे, थंड पाहिजे, घाम नकोय, सगळीकडे शांतता पाहिजे आणि छान गार वा पाहिजे जो मिळणार आहे पाऊसानं. पण पाऊस लांबणीवरच जातोय. हो ना, मान्सून जो आहे तो लांबणीवरच जातोय. आणि भारतीय हवामान विभागानं ना आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात 7 जून 2026 पर्यंत वादळी वाऱ्यासोबत पावसाचा अंदाज व्यक्त केलाय बरं का. त्यामुळे प्रशासनानं जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलेला आहे. फक्त येलो अलर्ट नकोय तर पाऊस यावा अशी इच्छा माझी आहे. तुमची पण हीच इच्छा आहे का? जरी आपली इच्छा असली तरी. पण काय होतं ना, पाऊस आला म्हणजे अचानक पाऊस येतो आणि खूप जोरात येतो, वारं येतं, म्हणजे आपण मध्यंतरी याचा अनुभव घेतलेला आहे, आणि त्यामुळे खूप नुकसान होतं. त्यामुळे शेतकरी असतील, इतर जे नागरिक असतील, त्यांनी सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा. 7 तारखेपर्यंत म्हणजे 7 जूनपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मंडळी, माणूस ना, प्रत्येक माणूस ना वर्षात एका दिवसाची खूप आतुरतेनं वाट पाहतो, बरं का? तो म्हणजे स्वतःचा वाढदिवस, की माझा वाढदिवस कधी येईल. किंवा मग जर वाढदिवसाचा महिना सुरू झाला की लगेच होतं, या महिन्यात माझा वाढदिवस आहे, दोन दिवसावर माझा वाढदिवस आहे, पाच दिवसावर माझा वाढदिवस. इतके एक्सायटेड असतात ना वाढदिवसानिमित्त, कारण तो त्यांचा स्पेशल दिवस असतं, कारण त्यांनी एवढं सुंदर जग या दिवशी पाहिलेलं असतं. तर आज आहे 4 जून आणि आज देखील बऱ्याच जणांचे वाढदिवस आहे, त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आज आहे योगिनी शिंदे, हिचा हॅपी वाला बर्थडे. आणि योगिनीला, आणि खरं म्हणजे योगिनीला तिचे जे मिस्टर आहेत आणि तिची जी सासरगडची फॅमिली आहे ना, तिचं जे सासर आहे, त्यांनी सांगितलंय वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे योगिनी. आणि त्यांनी असंही सांगितलंय की तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस, तू आल्यापासून आमच्या घरात आनंदीच आनंद आहे. आणि त्यामुळे खरंच आम्ही खूप आनंदी आहोत की आम्हाला तुझ्यासारखी सून मिळाली. आणि खरंच भाग्य लागतं की सासरचे लोक असं म्हणतात. तर योगिनी, तुझ्या सासरचे सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांचं म्हणणं आहे, नेहमी आनंदी राहा, अशीच हसत मुखानं नेहमी आमच्यासोबत राहा. तर योगिनी, तुला माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, तसंच तुझ्या सासरच्या फॅमिलीकडून, तुझ्या मिस्टरांकडून, सासू सासऱ्यांकडून आणि खास करून नंदेकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे. आणि त्यांनी तुझ्यासाठी हे गाणं डेडिकेट केलेलं आहे, तर एन्जॉय कर हे गाणं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

0: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 8:05 झालेत आणि नगरचा अंतरंग हा आपला शो सुरू आहे आणि मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रिणार कोमल आहे तुमच्या सोबत. तर मित्रांनो, काल छान पाऊस झालेला आहे. तर पावसामध्ये कोण कोण भिजलेला आहे, सगळ्यात पहिला हात माझाच वरती आहे बरं का, कारण मी भिजली आहे. तुम्ही पण नक्कीच भिजला असाल ना. किती छान वाटतं ना जेव्हा आपण पावसात भिजतो आणि त्याच्यात जर हे अशा घामाच्या धारा लागत असेल, एवढी गर्मी होत असेल आणि त्या गर्मीत थंडावा देण्यासाठी, गारवा देण्यासाठी जर पाऊस आला तर मग बातच कुछ निराळी आहे. तर तसाच काल पाऊस झालेला आहे आपल्या नगरमध्ये आणि आपण सगळ्यांनी छान पावसाचा आनंद घेतलेला आहे. तर मंडळी, तुम्ही देखील खरं म्हणजे भिजलात का आणि कोणाकोणाला भिजायला आवडतं हे नक्की कळवा. आणि पाऊस आता 7 तारखेपर्यंत येणारच आहे बरं का, म्हणजे जसं हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे की 7 जूनपर्यंत पाऊस येण्याची शक्यताच आहे. आणि काल तसाच पाऊस आपल्या अहिल्यानगरमध्ये झाला आहे, अहिल्यानगर तालुक्यात झालेला आहे आणि वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस झाला आहे. फक्त पाऊस नव्हता तर वारं खूप जास्त होतं. म्हणजे लास्ट टाईम असा पाऊस झाला होता की वारं खूप जास्त आणि पाऊस, तसाच पाऊस झालेला आहे. आणि अशा पावसात खरं म्हणजे मी जसं म्हणाले की मी भिजले, मग तुम्ही लगेच सगळे लहान मुलं असतील ते असतील उत्साही होतात भिजण्यासाठी. पण या पावसात भिजणं थोडंसं डेंजरस आहे, कारण या पावसामध्ये खूप हवा येते, खूप वादळ असतं, खूप मग त्यामुळे त्या वादळाचा जोर जास्त असल्यामुळे पावसाचे थेंब जास्त लागतात, डोळ्यात माती जाते. त्यामुळे या पावसात शक्यतो भिजणं टाळा, बाहेर जाणं टाळा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: सकाळ मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज. तुमचा सकाळचा 8:19 झालेत आणि मंडई आता आपल्या शो मध्ये वेळ झालीये काल म्हणजेच 3 जून 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्याची. तर मंडई, डी के शिवकुमार यांनी ना हातात संविधान घेऊन कर्नाटकचे 24वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 30 मे रोजी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिवकुमार यांची पक्षाचे नेते म्हणून निवड झाली होती. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात आला असून तिथं 93-26-56-15 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे आणि अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो पुढील महाराष्ट्रात येऊ शकतो आणि असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळ विरोधी विशेष मोहिमेत राहुरी आणि नेवासा तालुक्यात कारवाई करून 2,84,180 रुपये किमतीचं संशयित आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्काद सुदर्शन यांनी जारी केलेल्या आदेशानुसार SP कार्यालयाच्या आवारात विना हेल्मेटर येणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला आणि नागरिकाला आता थेट 1,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. तर मंडळी, हे होते काल म्हणजेच 3 जून रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, खरं म्हणजे आता समाजात, देशात, राज्यात, जिल्ह्यात आणि सगळीकडेच काय चाललं ना हेच कळत नाही. म्हणजे प्रत्येक जण फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतोय. इतरांचं आरोग्य, इतरांचे प्रश्न, इतरांची मानसिकता, इतरांना होणारे प्रॉब्लेम्स, कोणालाच फरक पडत नाही. असं होतंय काय? माणूस की गेलीये तर गेलीये कुठे? हाच सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. म्हणजे भेसळ करतायत, लाच घेतायत, गोष्टी संपवून टाकतात. म्हणजे खूप काही गोष्टी अशा होत आहेत की आता ऐकून असं वाटतं की अरे, समाजातली माणूस की चालली आहे कुठे? समाजाला एकमेकांचा आता काहीच राहिलं नाही काय? एकमेकांचा आदर असेल, एकमेकांबद्दल प्रेम असेल, एकमेकांच्या बद्दलचं आतमधील जे नातंसंबंध असेल, हे काही राहिलंच नाही आहे का आत्ता सध्या? म्हणजे बघा ना, भेसळ तर एवढी वाढली की कशातही भेसळ, आता अन्नात देखील भेसळ होतीये. आता कालचीच बातमी तुम्ही ऐकली असेल की आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या अन्न भेसळ विरोधी विशेष मोहिमेमध्ये राहुरी आणि नेवासा तालुक्यात कारवाई करून 2,84,180 रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आलं असून, नागरिकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधायचा आहे, असं आवाहन देखील यावेळी आयुक्त, म्हणजे आपले जे सहाय्यक आयुक्त आहेत, भोईटे यांनी केलं आहे. तर म्हणजे विचार करा, खाद्यपदार्थ आणि एवढं, म्हणजे 2,84,180 रुपयाचा हा माल आहे, म्हणजे एवढं किती जणांनी तो खरेदी केला असता आणि किती जणांच्या आरोग्यासाठी ते हानिकारक आहे? आधीही किती जणांनी ते खरेदी केलं असेल, ते खाल्लं असेल? म्हणजे काय चाललंय? एखाद्याचं आरोग्य तरी जपा. अशा गोष्टी टाळायला हव्यात. या गोष्टींमुळे सगळं समाज बिघडवतं, समाजातलं वातावरण बिघडतं, आरोग्य बिघडतं. आणि माणसाचं आरोग्य हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. विचार करा आणि या विरोधात कुठेही असा संशय आला तर आवाज उठवायला शिका. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

भिन्न। घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 8:44 झालेत मंडळी. आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लवकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत, आणि नाता निसर्गाशी हा आपला सेगमेंट सुरू झालाय। आणि मंडळी, पर्यावरण आपल्यासाठी अतिशय महत्वाचं ते आहे म्हणून आपण आहोत। पर्यावरण, निसर्ग यामधील अनेक गोष्टी या माणसासाठी असतात आणि त्या माणसासाठी जगत असतात। म्हणजे निसर्ग हा पूर्णपणे आपल्यासाठी असतो आणि तरी पण आपण त्यालाच नामशेष करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि याच बद्दल हे होऊ नये याबद्दल आपण गप्पा मारतो। आणि आपल्या सोबत आहेत आपल्याच अहिल्यानगर मधील वृक्षप्रेमी, झाड वाचवण्यासाठी काम करणारे, पर्यावरण वाचवण्यासाठी काम करणारे अमित गायकवाड सर। नमस्कार सर।
3: नमस्कार मॅडम।
2: सर, खरं म्हणजे आपण वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारतो आहोत। आजचा आपला विषय आहे वृक्षारोपण कुठे आणि कसं करावं, हे देखील खूप महत्वाचा विषय आहे असं मला वाटतं। कारण बऱ्याचदा आपण वृक्षारोपण तर करतो पण आपल्याला माहित नसतं की कुठं करायचं, किंवा आपण त्याची योग्य ती काळजी पण घेत नाही। जसं की आपण मागच्या सेशनमध्ये म्हणालो होतो की झाडं लावायची आणि ती आपोआप वाढतात असंच लोकांचं मीत आहे, तर याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत। तर सगळ्यात पहिले सर आम्हाला सांगा की वृक्षारोपण हे कसं, कुठे आणि कधी करावं।
3: सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृक्षारोपण जेव्हा तुम्ही करताय, खरोखर हा खूप चांगला संकल्प आहे। कारण आत्ताच्या घडीला क्लायमेट चेंजचा धोका बघता आणि जे वेगवेगळ्या समस्या माणसांना होतात आहे, शारीरिक समस्या असतील, मानसिक समस्या असतील, पर्यावरणाच्या दृष्टीने, तर एकंदर ह्या ज्या समस्या आहेत, तर यावर काम करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृक्ष संवर्धन किंवा वृक्षाच्या ज्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्यांचं संवर्धन। मग त्याच्यामध्ये गवत पण येतं, गवतापासून तर झुडूप, त्यानंतर वेली, त्यानंतर वृक्ष। तर याचं संवर्धन करणं हा खरोखर एक खूप चांगला संकल्प आहे। परंतु जेव्हा आपण झाड लावतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट क्लिअर पाहिजे की आपण झाड लावतोय पण त्याचा उद्देश काय आहे। आपल्याला कोणतं पण काम करताना त्याचा उद्देश जर क्लिअर असेल तर खूप चांगल्या प्रकारे आपण त्या उद्देशाला पुढे नेऊ शकतो। तर उद्देश म्हणजे काय की आपल्याला सुंदर झाडं लावायचीत का, म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर सुंदर दिसण्यासाठी झाडं लावायचीत का, आपल्याला पक्ष्यांसाठी झाडं लावायचीत का, आपल्याला फुलपाखरांसाठी, मधमाशांसाठी झाडं लावायचीत का, किंवा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने झाडं लावायचीत का, सावलीच्या दृष्टीने झाडं लावायचीत का, असे झाडं लावण्याचे अनेक उद्देश असू शकतात। तर त्यासाठी आपल्याला आपला जो झाड लावण्याचा उद्देश आहे तो जितका क्लिअर असेल तितक्या चांगल्या प्रकारे आपण ते झाड लावण्याचा जो संकल्प आहे तो पुढे नेऊ शकतो। झाड आपल्या जीवसृष्टीचा सगळ्यात अविभाज्य आणि महत्वपूर्ण प्राथमिक घटक आहे। तर याच्यावर अवलंबून म्हणजे आपण नेहमी केवळ सावली मिळावी किंवा ऑक्सिजन मिळावा या दृष्टिकोनातून झाडे लावत असतो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन झाडाकडे बघताना एक उदात्त दृष्टिकोन

प्रदूषण रोखतात. मग त्यामध्ये ध्वनी प्रदूषण असेल, त्याचबरोबर वायू प्रदूषण असेल, हे रोखण्यासाठी झाडं मदत करतात. आपल्याकडे जे वृक्षारोपण होतं ते प्रामुख्याने सुंदर झाडं पाहिजे असतात त्यामुळे होत असत. परंतु हा एक खूप संकुचित दृष्टिकोन आहे. त्याच्या पाठीमाग हा, जसं मी आता सांगितलं की हा उदात्त दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि असा जर उदात्त दृष्टिकोन जर आपण ठेवला सर्वसमावेशक, म्हणजे कीटकापासून तर मोठ्या प्राण्यापर्यंत पर्यावरणाच्या दृष्टीने, तर खऱ्या अर्थाने आपण झाडांकडे अजून चांगल्या प्रकारे बघू शकतो. त्याचबरोबर झाड लावताना आपण अनेकदा असा विचार येतो की आपल्याकडे कुंड्यामध्ये खूप झाड आहेत, झाड म्हणजे खूप वनस्पती आहेत. काही लोकांचा समज असतो की आपण निसर्गप्रेमी आहोत. परंतु हे अर्धवट सध्या किंवा ही अंधश्रद्धा म्हणली तरी चालेल. किंवा आपल्या कुंडीमध्ये जर विदेशी झाडं आपण लावले, विदेशी वनस्पती लावल्या, त्याचा इथल्या इकोसिस्टीमला काहीच फायदा नसतो. मग काही लोक काय करतात की त्याच्यामध्ये फक्त इनडोर झाडं लावतात, ते आपल्याला सुंदर दिसतात, परंतु इथल्या इकोसिस्टीमला त्याचा जास्त फायदा नसतो. आणि अशा प्रकारे झाडं जर लावली आपण, विदेशी झाडं आपल्या कुंडीमध्ये किंवा आपल्या आसपास, तर याचा अर्थ आपण निसर्गप्रेमी आहोत हा होत नाही. त्यामुळे हा एक गैरसमज आहे. या उलट तुम्ही कमी झाडं लावा, पण ती स्थानिक झाडं लावा, देशी झाडं लावा. आणि ही लावून जर तुम्ही व्यवस्थित जगवली तर खऱ्या अर्थाने तुम्ही निसर्गप्रेमी आहात हा याचा अर्थ होतो. कारण त्या झाडावर इथली जी इकोसिस्टीम आहे ती पूर्णपणे अवलंबून असते. त्याचबरोबर झाड लावताना नेमकी कोणती झाडं लावली पाहिजे याच्याविषयी आपण चर्चा करूया. त्याच्यामध्ये जसं आपण आधीच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं की झाडामध्ये दोन मुख्य प्रकार आणि त्याच्या अंतर्गत दोन उपप्रकार आढळतात, एकूण चार प्रकार आढळतात. त्याच्यामध्ये प्रमुख दोन प्रकार आहेत, त्याच्यात देशी आणि विदेशी झाडं हा सगळ्यात मोठा वर्ग आहे. त्याचा उपप्रकार म्हणजे विदेशी झाडं आणि विदेशी आक्रमक झाडं. विदेशी झाडांमध्ये तर ही विदेशी आणि विदेशी आक्रमक झाडं ही आपण लावताना टाळली पाहिजे. खूपच जर आपल्याला लावायची वाटली, कमी प्रमाणामध्ये तुम्ही विदेशी झाडं लावू शकता, त्यामध्ये पण ती पर्यावरणपूरक असतील तर. आणि विदेशी आक्रमक झाडं जी आहेत ती आपण टाळली पाहिजे. आता विदेशी पर्यावरणपूरक झाडं म्हणजे काय, की त्याच्यामध्ये जसं विलायती चिंच आहे, त्याच्यावर पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. त्याचबरोबर तुती जी आहे ते पण विदेशी झाड आहे, तर त्याच्यावर पण पक्षी येतात, ते पटकन वाढतं. तर अशी काही झाडं जी आहेत ना, तर ती तुम्ही सभोवतालच्या पर्यावरणाचा विचार करून, जे तुमच्या भागामध्ये एक्सपर्ट्स आहेत जे झाडांच्या बाबतीत काम करतात, तर त्यांचा सल्ला घेऊन कमी प्रमाणामध्ये ही झाडं लावली पाहिजे. कमी प्रमाणामध्ये का बरं, कारण ही झाडं जी आहेत ही भविष्यामध्ये आक्रमक होऊ शकतात. आक्रमक होतात म्हणजे काय, की मोठ्या प्रमाणात त्यांचा बीज प्रसार होतो आणि मोठ्या प्रमाणात तीच झाडं, एकसुरी झाडं आपल्याला आजूबाजूला दिसतात आणि आपल्या इतर जे भारतीय झाडं आहेत त्यांना ते डॉमिनेट करतात. त्यामुळे ही विदेशी आक्रमक झाडं तर आपण टाळलीच पाहिजे. विदेशी आक्रमक झाडांमध्ये सुबाबूळ आहे, ग्लिरिसिडे आहे, विळी बाबूळ आहे, घाणेरी आहे, तर ही झाडं आपण टाळली पाहिजे. आणि विदेशी पर्यावरणपूरक झाडं जी आहेत ते आपण कमी प्रमाणामध्ये लावली पाहिजे. आता दुसरा जो मुख्य प्रकार आहे त्याच्यामध्ये जी देशी झाडं आहेत, तर देशी झाडांमध्ये आपल्या देशामध्ये जे वेगवेगळे क्लायमॅटिक झोन आहेत, मग त्याच्यामध्ये राजस्थान सारखं वाळवंट किंवा कोकण सारखं जे दमट वातावरण असलेलं पश्चिम घाट, तर अशा भागातली झाडं जर आपण नगरमध्ये लावली ती तितक्या चांगल्या प्रकारे रुजतीलच याची आपल्याला शाश्वती नसते. किंवा त्या प्रकारची माती आणि त्या प्रकारचं मायक्रो क्लायमेट आपल्याकडे उपलब्ध नसतं. त्यामुळे अशी परराज्यातली किंवा वेगळ्या क्लायमॅटिक झोनमधली किंवा इवन आपल्या जिल्ह्यामधलंच अकोले भाग जो आहे, तर त्या ठिकाणी जी सदाहरित झाडं आढळतात जास्त पाण्याच्या क्षेत्रामधली, तर अशी अशा भागातली झाडं आपण जर आपल्या आजूबाजूला लावली तर ती जगण्याचा चान्सेस खूप कमी असतो. जरी जगली तरी त्याला अनेक वर्षांपर्यंत, काही दशकांपर्यंत त्याला आपल्याला पाणी द्यावं लागतं किंवा त्याची काळजी घ्यावी लागते. आणि एवढं करून पण जर आपल्या याच्यामध्ये थोडा खंड पडला तर अशा परिस्थितीमध्ये झाडं वाळू शकतात. त्यामुळं शक्यतो आपल्या स्थानिक भागातली झाडं आपण याच्यामध्ये लावली पाहिजेत. तर त्याच्यामध्ये जे फायकस वर्ग आहे, वडाचा कुळ जो आहे, त्या कुळातली जर झाडांचा विचार केला तर वडाचं झाड नेहमी शहरामध्ये लावलं जातं. परंतु झाड लावताना त्या ठिकाणी वडाला वडाच्या झाडाला लागणारी तेवढा स्पेस आहे का ते आपण बघणं गरजेचं आहे. तर तो जर स्पेस असेल तरच आपण ते वडाचं झाड लावलं पाहिजे. आता जेव्हा पण आपण झाड लावतोय तर त्यावेळेस काही गोष्टींचा आपण सर्वे करणं गरजेचं आहे. सर्वे करणं म्हणजे काय, की ज्या ठिकाणी आपल्याला झाड लावायचं आहे तर ती नियोजित जागा सुरक्षित आहेत का. सुरक्षित म्हणजे काय, की त्या ठिकाणी जे जनावरं आहेत, गाई म्हशी आहेत किंवा शेळ्या आहेत, त्या येतात ते आपण आधी बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती जागा जी आहे ती कोणाची खाजगी क्षेत्र आहे की सरकारी क्षेत्र आहे ते पाहणं गरजेचं आहे.
ते जर खाजगी क्षेत्र असेल तर तो संबंधित जो मालक आहे त्या जागेचा त्याची पूर्व परवानगी आपण घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन कोणत्या प्रकारची झाडं लावतोय याची कल्पना देणं गरजेचं आहे.

0: त्याचबरोबर ती जर सरकारी जागा असेल, शासनाची जागा असेल, खेडेगावमध्ये संबंधित ग्रामपंचायत, त्याचबरोबर शहरी भागामध्ये उद्यान विभाग जो आहे, तर त्याला आपण संपर्क साधून ह्या जागेमध्ये वृक्षारोपण करतोय अशी पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या विभागामध्ये त्या जागेवर भविष्यात काही कन्स्ट्रक्शन होणार नाही, त्याचबरोबर रस्ता रुंदीकरण होणार नाही याची खात्री करून ही त्यांच्याकडून लिहून घेऊन मगच आपण त्या ठिकाणी झाडं लावली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपण झाडं लावतो, संबंधित विभाग तोंडी परवानगी पण देतो, कारण शासनाला टार्गेट मोठं मिळतं प्रत्येक पावसामध्ये, पावसाळ्यामध्ये प्रत्येक विभाग जो असतो, मग ते उद्यान विभाग असेल किंवा क्रीडा विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल, प्रत्येकाला हजारो लाखोच्या संख्येमध्ये वृक्षारोपण करायचं असतं. आणि अशा वेळेस मग ते कुठे पण जिथे जागा सापडेल, जिथं ओपन स्पेस असेल, कशा पण प्रकारे ते सरसगट झाडं लावून टाकतात. मग त्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन आपल्याकडे ठेवला जात नाही बऱ्याचदा. तर अशा वेळेस आपण त्यांच्याकडून जर लेखी घेतलं की भविष्यामध्ये या ठिकाणी रस्ता रुंदीकरण किंवा इतर काही कॉन्क्रिटीकरण होणार नाही, त्यानंतर आपण ती जागा सेफ मानू शकतो. त्याचबरोबर जी जागा आहे त्या ठिकाणी वरतून हायटेन्शनची वायर जर गेली असेल, तर त्या ठिकाणी कमी उंचीचं झाड, म्हणजे भविष्यात ज्या झाडाची उंची त्या हायटेन्शनच्या थोडी खालपर्यंतच राहील, असे झाड आपण त्या ठिकाणी लावू शकतो. त्याचबरोबर म्हणजे आपण ही जे हायटेन्शनच्या वायरचा जो कन्सेप्ट आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. अनेक ठिकाणी आपल्या शहरामध्ये आता सध्या एमएससीबी वाले, वीज कंपनीवाले हे वृक्षतोड करतात आहे. वृक्षतोड का करतात आहे? कारण आपल्याच लोकांनी हे रस्त्याच्या कडेला झाडं लावलेत, मोठमोठे झाडं लावलेत, अक्षरशः वडाचे, पिंपळाचे, कडुलिंबाचे झाडं लावलेत. आणि प्रत्येक उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर त्यांना एकच काम असतं की एक लाईन घ्यायची आणि त्याच्यामधले सगळे झाडं कापून टाकायचे. वृक्षारोपण करतानाच आपण या चुका टाळायला पाहिजे. त्याचबरोबर वडासारखं झाड आपल्याला जे खूप वाढतं आसपास, ते कन्स्ट्रक्शन असतं कोणाचं, कोणाची बिल्डिंग्स असतात किंवा हायटेन्शनच्या वायर, तर त्याला ते धोका निर्माण करू शकतं. त्यामुळं खूप मोठी ओपन स्पेस असेल त्याच ठिकाणी आपण वडाचं झाड लावलं पाहिजे. त्यानंतर ज्या ठिकाणी पण आपल्याला झाड लावायचं आहे, बऱ्याचदा काय होतं की नॅचरली त्या ठिकाणी काही झाडं असतात, काही झुडपं असतात, तर ते झाडं झुडपं जी आहेत ती नेमकी कोणत्या प्रकारची आहेत ते आधी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. कदाचित त्या ठिकाणी एखादं खूप दुर्मिळ झाड असू शकतं, जसं आपल्या शहरामध्ये भोकरचं झाड असेल किंवा गोंदनचं झाड असेल, तर ही काही दुर्मिळ झाड आहेत आपल्या भागामधली. तर असं तुम्हाला ते प्राथमिकदृष्ट्या जेव्हा ते छोटं असेल त्यावेळेस ते एक छोटंसं झुडूप किंवा असा एक जंगली प्रकार काहीतरी वाटू शकतो, परंतु ते खूप चांगलं इकोसिस्टीम तयार करतात. तर जी पण झाडं तुम्हाला काढायची आहेत, तर ती आधी तुमच्या भागामधले जे पर्यावरणप्रेमी आहेत, वृक्ष अभ्यासक आहेत, त्यांना ते विचारले पाहिजेत. ते झाडांची प्रजाती खरंच पर्यावरणपूरक आहे का? जर नाही, विदेशी प्रकार जर असेल, तर मग तो उद्यान विभागाच्या परवानगीने आपण ते काढू शकतो. त्याचबरोबर आता नेमकं जेव्हा आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे, त्यावेळेस नेमकं वृक्षारोपण करायचं कसं? म्हणजे वृक्षारोपण फक्त एवढं नाही आहे की खड्डा खोदायचा आणि त्याच्यामध्ये रोप लावायचं, तर हे म्हणजे आपल्याला सोपं वाटतं, पण तेवढं सोपं नाही आहे. तर एका दृष्टीने बघायला तर खूप सोपं आहे, पण त्याच्या ज्या एसओपी आहेत किंवा ज्या गोष्टी करायच्या आहेत प्रत्यक्ष झाड लावताना, कारण जेव्हा आपण झाड लावतो ना, तर त्यावेळेस पुढचे कित्येक दशकं किंवा शतकं त्या झाडाला त्या ठिकाणी राहायचं आहे आणि त्या ठिकाणी वाढायचं पण आहे. तर त्याच्यामुळं एकदा त्या ठिकाणी एकदा झाड लावलं आपण, तर पुन्हा त्या ठिकाणून काढून काही वर्षांनी दुसरीकडे लावणं हे योग्य नाही आणि ते सक्सेस पण होत नाही. तर त्यामुळं वृक्षारोपण करताना आतापर्यंत जे डिस्कस केले आपण ते पॉईंट्स महत्वाचे आहेतच. त्याही पुढे जेव्हा प्रत्यक्ष वृक्षारोपण करतो त्यावेळेस खड्डा किती खोल असावा किंवा पाणी किती दिवसांनी द्यावं, तर हे याविषयी आपण पुढे चर्चा करूया. ज्यावेळेस आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे, त्यावेळेस सगळ्यात आधी आपण जेव्हा झाड सिलेक्ट करतो, झाडाची प्रजाती सिलेक्ट करतो, तर ती स्थानिक आणि प्रदेशनिष्ठ असली पाहिजे. आणि ते प्लांट सिलेक्ट करताना जे आपण नर्सरीतून आपल्याला घ्यायचं आहे, त्या नर्सरीत ते सुदृढरित्या वाढलेलं आहे का, त्याच्या खोडाला काही इजा झालेली आहे का, त्याचे जे पानं आहेत ते टवटवीत आहेत का, हे आपण बघणं गरजेचं आहे. काही पानझडी वृक्ष असतात, मग त्याच्यामध्ये विजयसार असेल किंवा तांबडचं झाड असेल, खैऱ्याचं झाड असेल, तर ह्या झाडांची काही प्रमाणात पानगळ होत असते. तर असं पानगळचा सीझन जर चालू असेल तर तो भाग तुम्ही लक्षात घेतला पाहिजे, गृहित धरला पाहिजे. उगाच त्या झाडांना पानं नाही आहेत, तर या दृष्टीने जर तुम्ही ते झाड नाकारत असाल तर हे चुकीचं आहे. त्याचं खोड जिवंत पाहिजे, त्यावरून ते खोड जर हिरवं असेल, स्क्रॅच केल्यानंतर समजतं की ते खोड जे आहे ते हिरवं आहे, ते असेल तरी देखील तुम्ही ते झाड स्वीकारू शकता. पुन्हा नर्सरीमध्ये ते झाड जे आहे ते त्याची मुळं जमिनीमध्ये गेली आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. खूप जास्त जर त्याची मुळं जमिनीमध्ये गेली असतील, असं झाड जर आपण मुळं कट करून ते नर्सरीवाल्याने आपल्याला दिलं, तर ते झाड शॉकमध्ये जातं. त्याला त्या झाडाला हादरा बसतो त्याच्या मुळांना, आणि असं झाड लावल्यानंतर त्याचं जगण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं, किंवा लावल्यानंतर त्याला खूप जास्त प्रमाणात आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यामुळं असं मूळकट झालेलं झाड जर असेल तर ते आपण टाळलं पाहिजे. जेव्हा आपण नर्सरीमधून झाड घेऊन येतो तर त्यावेळेस आणल्या लगेच ते लावलं नाही पाहिजे, कारण नर्सरीमध्ये जे क्लायमेट असतं ते मायक्रो क्लायमेट असतं. त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे झाडांना वाढवलं जातं, वेगवेगळे खतं दिले जातात. काही नर्सरीमध्ये बऱ्याचदा रासायनिक खतांचा मारा त्याच्यावर केला जातो पटकन वाढण्यासाठी. तर असं झाड आपण आणल्यानंतर जर लगेच लावलं तर तिथल्या परिस्थितीला ते अनुकूलता न आल्यामुळं त्या झाडाचं त्याच्यामध्ये पूर्ण ते शॉकमध्ये जाऊ शकतं किंवा ते दगावू शकतं. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण आपलं वृक्षारोपण करायचं आहे तर किमान 8-15 दिवस आधीच आपण ते झाड आणून एक त्या जवळच्याच भागामध्ये ज्या ठिकाणी वृक्षारोपण करायचं अशा ठिकाणी ठेवू शकतो, आणि त्याला दिवसातून एकदा किंवा दोनदा पाणी देऊन आपण ते झाड तोपर्यंत सांभाळू शकतो. आणि एकदा ते या ठिकाणी व्यवस्थित सेट झालं ते त्यानंतर मग आपण मूळ ठिकाणी ज्या ठिकाणी वृक्षारोपण करायचं आहे त्या ठिकाणी आणू शकतो. झाड लावत असताना जो खड्डा खोदला जातो तो प्रामुख्याने किती खोदावा याचं आपल्याकडे तेवढं नियमानुसार पालन केलं जात नाही. तर मातीचा जो गोळा आहे किंवा पिशवी जी आहे त्या रोपाची तर त्याच्या साधारणतः 2 फूट खाली रुंद तेवढाच रुंद आणि तेवढाच खोल हा खड्डा असला पाहिजे. रुंदीला एक वेळेस कमी असेल तरी चालेल, पण तो खोलीला जास्त पाहिजे, कारण झाडाची मुळं जेवढी खोल जातील तेवढं त्याला पाण्याचं प्रमाण देखील कमी लागतं. आणि खड्डा खोदत असताना त्या ठिकाणी जी माती निघाली आहे ती कोणत्या प्रकारची माती आहे त्याचा थोडं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जर मुरुम असेल, मुरुमाच्या किंवा खडकाळ जमीन असेल, किंवा बऱ्याचदा आपल्या शहरामध्ये कॉन्क्रिटायझेशन झालेली माती असते, इमारतींचे अवशेष जे आहेत किंवा विटा आहेत त्या त्याच्यामध्ये असतात, अशा ठिकाणी तुम्ही काळी माती किंवा पोयटा माती ही टाकणं गरजेचं आहे. अनेकदा लोक शेणखत जे टाकतात ते शेणखत अर्धवट कुजलेलं असतं, असं शेणखतामध्ये हुमणी आळ्या असू शकतात. तर त्यामुळं शेणखत जे आहे ते पूर्ण चांगलं कुजलेलं पाहिजे, तरच तुम्ही ते वापरू शकता. किंवा फक्त पोयटा माती जर टाकली तुम्ही आणि त्याच्याबरोबर लेंडी खत जे शेळ्यांचं खत आहे ते तुम्ही डायरेक्ट फ्रेश फॉर्ममध्ये पण किंवा अर्धवट कुजलेलं पण टाकू शकता. तर अशा प्रकारे जे खड्डा खोदून रेडी होतो आपला तर त्यावेळेस खाली थोडी 1/2 फुटाचा किंवा 1/2 फुटाचा मातीचा लेअर आणि त्यानंतर रोप ठेवायचं. रोप ठेवताना पण त्याची पिशवी जी आहे ती पिशवी पूर्णपणे काढणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा लोक काय करतात की ती पिशवी तशीच ठेवतात आणि त्याच्या सगळं प्लांटेशन करतात. तर अशा वेळेस त्याची मुळं पिशवीमधून बाहेर येण्यासाठी वेळ लागतो. त्याचबरोबर आसपास जे पाणी देतो आपण ते पाणी प्लास्टिक पिशवी असल्यामुळं त्या मुळापर्यंत थेट पोहोचत नाही, त्यामुळं त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला अपयश येतं. त्यामुळे पिशवी सगळं झाड लावणं हे टाळलं पाहिजे. पिशवी काढताना जो मातीचा गोळा आहे आतमध्ये तर तो अगदी नवजात बाळ जसं असतं त्याला ज्या प्रकारे आपण हाताळतो त्याप्रकारे त्या मातीच्या गोळ्याला हाताळलं पाहिजे, कारण त्याच्या आतमध्ये जे मुळं आहेत त्या मुळांना जर धक्का पोहोचला किंवा त्याचे माती जर निघाली मुळं हल्ले तर त्याच्यामुळे देखील झाड जे आहे ते शॉकमध्ये जाऊ शकतं, आणि त्याच्यामध्ये खूप जास्त शॉक मिळाला तर ते झाड दगावू देखील शकतं. त्यामुळे ते कमीत कमी झाडाच्या मुळांना किंवा त्या मातीच्या गोळ्याला इजा पोहोचून आपण ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे. ठेवल्यानंतर आसपास जर माती चांगली नसेल तर पुन्हा पोयटा माती किंवा गाळाची सुपीक माती जी आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थित भरली पाहिजे. आणि माती टाकताना त्याच्यामध्ये हवा राहणार नाही साईडला, तर याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. माती टाकल्यानंतर ग्राउंड लेवल जे आहे ते ग्राउंड लेवलच्या थोडंसं कमी, म्हणजे सांगता 1/2 फूट कमी आपण ती माती टाकली पाहिजे. वरचा जो खड्डा आहे 1/2 फुटाचा त्याच्यामध्ये पाणी साचण्यासाठी ते आळं किंवा ते एक तेवढं जागा आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून पाणी जे आहे ते व्यवस्थित त्या झाडाला मिळेल. बऱ्याचदा लोक झाडाचं आळं जे आहे ते वरती करतात, परंतु अशा आळ्यामध्ये जर पाणी टाकलं तर ते ग्रॅव्हिटीनी किंवा कॅपिलरी ॲक्शनमुळं ते व्यवस्थित खालपर्यंत पोहोचत नाही, ते वरच्यावरच राहतं. जे आळं आहे ते जमीन लेवलच्या खाली पाहिजे थोडं. त्यानंतर झाडाची उंची जर जास्त असेल, झाडाला सपोर्टसाठी आधाराची काठी देणं गरजेचं आहे, एक मजबूत आधार त्याला पाहिजे. त्याबरोबर झाडाला जी दोरी बांधायची आहे तर ती सुतळी दोरी असली पाहिजे. बऱ्याचदा लोक नायलॉनच्या दोऱ्या वापरतात किंवा काही लोक तार देखील वापरतात. तर झाडाची जशी वाढ होते तसं ते झाडाचं खोड देखील कट होतं त्याच्यामध्ये, असे चुका आपण नाही केल्या पाहिजे. जे सुतळी दोऱ्या असतात ज्यूटच्या त्या आपण वापरल्या पाहिजे. त्याचबरोबर रोप लावल्यानंतर लोक पाणी देत नाहीत बऱ्याचदा. खरं तर पहिलं पाणी त्याला जितक्या लवकर मिळेल तितकं चांगलं असतं, म्हणजे इमिजिएट जर तुम्ही पाणी दिलं तर ऑलमोस्ट 70-80% ते झाड येण्याचे चान्सेस वाढतात. परंतु हेच पाणी जर तुम्ही 8 दिवस उशीर केला किंवा 3-4 दिवस उशीर केला तर ते झाड येण्याची शक्यता 70-80% कमी होऊन जाते. त्यामुळं तात्काळ आपण पाणी देणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पहिलं पाणी देतो झाडाला त्यानंतर पुढचे 7-8 दिवस आपण त्या झाडाला रोज पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त पावसावर अवलंबून न राहता आपण त्याला रोज पाणी 7-8 दिवस जर दिलं त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने पाणी आपण ते कमी करू शकतो. मग 1 दिवसाआड, मग 2 दिवसाआड, मग 8 दिवसाआड. आणि सगळं करत असताना झाडाची पानांची जी ऑब्झर्वेशन आहे, पानांकडं बघितल्यानंतर आपल्याला समजतं की ते पान खाली आहेत का, खाली म्हणजे कोमेजल्यासारखे झालेत का की वरतीच आहेत. जर ते वरतीच आहेत त्याचा अर्थ त्या झाडाला पाणी आहे. जर ते कोमेजल्यासारखं झालंय किंवा खूप खाली पानं गळालेत किंवा वाळल्यासारखे पानं झालेत त्याला पाणी कमी झालंय असं आपण समजू शकतो. त्याचबरोबर त्या झाडाची पानं खूप पिवळे पडली, अचानक पिवळे पडली तर कदाचित त्या ठिकाणी पाणी साचलेलं असू शकतं पावसाचं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे आळं केलेलं आहे खोलगट ते पूर्ण आसपासच्या माती किंवा जे पण काही दगडं वगैरे आहेत त्याने ते पूर्ण भरू शकता, जेणेकरून त्या ठिकाणी पाणी साचणार नाही. उन्हाळ्यामध्ये आपण काय करू शकतो, जसं पावसाळा संपतो, पावसाळा संपल्यानंतर त्याला जास्त प्रमाणात पाण्याची गरज भासते, तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला मल्चिंग करू शकतो. आता हे मल्चिंग म्हणजे काय की सोबवताली असणारा पालापाचोळा किंवा गोणपाट असतील तर ते जे आळं आहे जे झाडाच्या भोवती केलं आहे त्याला आपण एक आच्छादन करायचं. त्याच्या माध्यमातून त्या झाडाला जो थेट सूर्यप्रकाश मिळतोय त्या मुळांभोवती किंवा त्या मुळाच्या जमिनीभोवती तर तो रोखला जातो आणि त्याच्यामुळे ती माती जी आहे सोबोतालची ती कमी तापते. आणि त्याचबरोबर जे पाणी आपण आतमध्ये टाकतो तर त्याचं इव्हॅपोरेशन जे आहे ते कमी होतं. त्यामुळं आळं करणं आणि आळ्याला मल्चिंग करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्रुनिंग जे आहे म्हणजे फांद्याची छाटणी जी आहे तर ती आपल्याला जर करायची असेल तर खूप काळजीपूर्वक ते करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मुख्य खोड जे आहे ते मुख्य खोडाच्या लगतच लोक फांद्या कापतात किंवा झाड पटकन वरती जावं त्यामुळं फक्त शेंडा ठेवतात आणि खालच्या सगळ्या फांद्या कापून टाकतात. तर अशा परिस्थितीमध्ये ते झाड जर सरळ वाढलं बांबूसारखं तर येणाऱ्या वादळ वाऱ्यामध्ये ते पडू शकतं. त्यामुळं आपण जो त्याला काठीचा आधार दिलाय ते काठीच्या आधाराविना त्याची जर वाढ आपल्याला करायची असेल तर झाडाचा जो बुंदा आहे तो जाड असणं होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी जितक्या त्याला फांद्या असतील त्या फांद्यांची मर्यादित छाटणी जर आपण केली सगळ्या गोष्टींचा विचार करता तर ते झाडाचं वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. झाडावर जर कीड पडली असेल तर ती कीड जी आहे ती मैत्री कीड आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की कीड दिसली की लगेच लोक फवारणी करतात त्याच्यावर. असं न करता ती कीड कोणत्या प्रकारची आहे, बऱ्याचदा फुलपाखरांच्या अळ्या ज्या आहेत म्हणजे फुलपाखरांच्या ज्या स्टेजेस असतात म्हणजे अंड्यानंतर अळी तयार होते, अळीनंतर कोष तयार होतो, कोष नंतर फुलपाखरू तयार होतं. अशा फुलपाखरांच्या अळ्या जर त्यावर असतील तर आपण त्या नाही काढल्या पाहिजे. तर खूप जास्त प्रमाणात ते पानं खात असतील, समजा आपण त्या ठिकाणी खैऱ्याचं झाड लावलंय तर खैऱ्याच्या झाडावर जे फुलपाखरू च्या अळ्या आहेत त्या आपल्याला ऑब्झर्व झाल्यानंतर त्या फुलपाखरांच्याच अळ्या आहेत असं समजल्यानंतर ते खूप जास्त प्रमाणात जर खात असतील पानं तर त्या अळ्या अलगत काढून इतर झाड जे आहे खैऱ्याचं त्याचे पानं आपण त्यामध्ये टाकू शकतो त्या एखाद्या कंटेनरमध्ये किंवा बादलीमध्ये आणि त्या अळ्यांना मोठं करून वाढवू शकतो. मग त्याच्यामध्ये फुलपाखरांच्या ज्या लाईफ सायकल आहे फुलपाखरांची त्याविषयी पण त्या लोकांचा नागरिकांचा अभ्यास होईल आणि ते मूळ झाड जे आहे ते पण संरक्षित होईल. तर हे काही बेसिक पॉईंट्स आहेत. या व्यतिरिक्त देखील जेव्हा आपण खऱ्या अर्थाने संवेदनापूर्वक त्या झाडाकडे बघतो त्यानंतर देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी त्या झाडाकडून कळत असतात. एक ऑब्झर्वेशन आपलं होत असतं, त्यामधून देखील अनेक उपाय आपल्याला सुचत असतात. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे जो स्थानिक अधिवास आहे, जी स्थानिक रिक्वायरमेंट आहे त्यानुसार झाडांच्या स्पेसिस ज्या आहेत, झाडांच्या प्रजाती ज्या आहेत त्यांचं सिलेक्शन होणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये काही लोक फक्त वडाची झाडं लावतात किंवा काही लोक फक्त पिंपळाची झाडं लावतात, काही लोक फक्त कडुलिंब लावतात. जसं आपल्याकडे मेहरबाबा ट्रस्ट जे आहे ते प्रामुख्याने कडुलिंबाची झाडं लावतात. परंतु भविष्यामध्ये जर एखादा रोग आला, एखादी कडुलिंबाच्या झाडावर जर रोग आला तर हे सगळे कडुलिंबाची झाडं नष्ट होऊ शकतात ते किडीमध्ये. जसं हुमणीज अळीचा जो प्रकार आहे तर ही अळी मुळावर अटॅक करते आणि गेल्या काही मागच्या 1 दशकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे तो प्रादुर्भाव कडुलिंबाच्या झाडावर दिसून येतो आहे. काही भागामध्ये शिसमच्या झाडावर हा प्रादुर्भाव आहे, स्पेशली नॉर्थ इंडियामध्ये, आणि भविष्यामध्ये हा इतर झाडावर देखील येऊ शकतो. त्यामुळं झाड लावताना मिश्र प्रकारची झाडं आपण लावली पाहिजे, एकसुरी झाडं नको आहेत. याच्यामुळं होतं काय की समजा आपण फक्त वडाची झाडं लावली किंवा कडुलिंबाची झाडं लावली तर त्याच्यावर आधारित असणारे पक्षी फक्त उन्हाळ्यामध्ये येतील, कारण त्याला उन्हाळ्यामध्ये फळं असतात, बिया असतात, ते खाण्यासाठी येतील. इतर सीझनमध्ये त्याच्यावर पक्षी किंवा कीटक नसतील, त्यामुळे मिश्र प्रकारची झाडं जर त्या ठिकाणी असतील तर नक्कीच त्या ठिकाणी चांगलं इकोसिस्टीम डेव्हलप होऊ शकतं आणि पक्षी वाचवण्याचा जो उद्देश आहे तो पण पूर्ण होऊ शकतो. तर वडाचा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला आपण वडाबरोबर पिंपळ, उंबर, पायर, नांद्रुक हे वडाच्याच कुळातली झाडं आहेत. नांद्रुकमध्ये देखील दोन प्रकार आढळतात, एक फायकस रेटुसा आणि फायकस मायक्रोकार्पा. हे दोन्ही आपल्या भागातले नेटिव्ह झाडं आहेत आणि हे मिश्र प्रकारची झाडं तुम्ही वडाच्या कुळातली लावू शकता. त्याचबरोबर ज्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे अशा ठिकाणी आपण हे झाडं लावले पाहिजे. या झाडांच्या व्यतिरिक्त जे मोठे वाढणारे झाडं आहेत त्याच्यामध्ये दहीपळस आहे, त्यानंतर खिरणी आहे, वावळ आहे, पारस पिंपळ, अजान वृक्ष, त्यानंतर हुंब, त्यानंतर मोह, विजयसार, जांभूळ, ही काही झाडं जी आहेत ती आपण आपल्या आसपास मोठी वाढणारी लावू शकतो. त्या ठिकाणी जर जागा कमी असेल तरी देखील तुम्हाला वृक्षारोपण करायचं आहे, म्हणजे वरती एखादी हायटेशनची वायर गेली आहे आणि त्याच्याखाली जर तुम्हाला झाडं लावायची आहेत तर त्याच्यामध्ये जी स्थानिक झाडं आहेत त्याच्यामध्ये पांढरा कांचन, पिवळा कांचन, अग्निमंथ, खरगोळ, मेहंदी, तरटी, अडुळसा, मुरुडशेंग, धायटी, तेलतुपटी, ही झाडं जी आहेत ही कमी उंचीची वाढतात, म्हणजे साधारणतः 15 ते मॅक्झिमम 20-25 फुटापर्यंत वाढतात. तर ही झाडं तुम्ही त्या ठिकाणी जर लावली तर ती वारंवार कापली जाणार नाहीत MSAB कडून. त्याचबरोबर काही लोकांना सुंदर झाडे असणारी पाहिजे असतात, म्हणजे सुंदर फुलं असणारी किंवा सुंदर पानं असणारी, तर त्याच्यामध्ये काटेसावर, पांगारा, पळस, त्यानंतर तामन, बहावा, कदंब, काकड, कुसुम, त्यानंतर कांचन, कोविदार, ही जी झाडं आहेत ह्याला खूप सुंदर फुलं येतात, त्याची पानं देखील खूप सुंदर दिसतात. तर ही झाडं तुम्ही आसपास लावली तर तो भाग शोभिवंत देखील दिसेल आणि तुम्हाला आयुर्वेदिकदृष्ट्या तसंच पक्ष्यांना देखील याचा उपयोग होईल. तसंच वृक्षारोपण करताना फक्त झाडांचं रोपण न करता त्याच्यामध्ये स्थानिक झुडूपं जी आहेत ती पण तुम्ही लावली पाहिजे. जसं अडुळश्याचं झुडूप आहे, मेहंदीचं झुडूप आहे, ते तुम्ही लावलं पाहिजे. रुई आहे, रुई पण तुम्ही आवर्जून लावली पाहिजे. म्हणजे या झाडांना स्थानिक असल्यामुळं पाणी खूप कमी लागतं, ही अक्षरशः पावसाच्या पाण्यावर देखील तग धरतात आणि उन्हाळ्यात त्याला पाणी नाही दिलं तरी ते जगू शकतात. त्यामुळे हे आवर्जून तुम्ही तुमच्या आसपास लावलं पाहिजे. त्याचबरोबर वेलींमध्ये पळसवेल असेल, ज्योतिषमती, मालकांगणी ज्याला म्हणतात, हरंदोडी, वाघाटी, हे आपल्या काही स्थानिक वेली आहेत, त्या तुम्ही लावल्या पाहिजे. त्याचबरोबर वनस्पती वर्गामध्ये अश्वगंधा असेल, त्यानंतर काटेकोरंटी असेल, वज्रदंती, तर असे काही झुडपं जी आहेत जी आपल्या भागातली स्थानिक आहे, निवडुंग आहे त्याच्यामध्ये, तर ही तुम्ही आसपासचा भाग बघता, त्या जागेची रिक्वायरमेंट बघता तुम्ही ते लावली पाहिजे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला जागा नसेल तर त्या ठिकाणी विदेशी झाडं जर असतील मग त्याच्यामध्ये गुलमोर असेल, नीलगिरी असेल, वेळी बाबूळ असेल, तर ही झाडं काढून देखील तुम्ही त्या ठिकाणी देशी स्थानिक झाडं लावू शकता. त्यासाठी स्थानिक उद्यान विभाग जो आहे किंवा ग्रामपंचायत आहे ग्रामीण भागामध्ये, त्यांची तुम्ही पूर्वपरवानगी घेऊन ती झाडं, विदेशी झाडं काढून त्या ठिकाणी देशी झाडं लावू शकता. तर झाड लावताना आपल्या शहरी भागामध्ये जे पण ओपन स्पेसेस आहेत तर ओपन स्पेस प्रामुख्याने त्याच्यामध्ये झाडं लावले पाहिजेत. त्याचबरोबर स्मशानभूमी असेल, त्यानंतर काही मंदिराची जागा असेल, धार्मिक स्थळं असतील, त्याच्या आजूबाजूला तुम्ही झाडं लावू शकता. धार्मिक स्थळी झाडं लावताना ते देवस्थान जे आहे त्याच्या निगडीत जर झाडं लावली आणि ती जर वाढवली तर नक्कीच ते क्षेत्र जे आहे ते अजून पावन होईल, यात शंका नाही. त्याचबरोबर आपल्याकडे रोडचे जे डिवायडर आहेत त्या डिवायडरवर प्रामुख्याने विदेशी झाडं लावली जातात, मग त्याच्यामध्ये टिकोमा असेल किंवा कनेर असेल, असे वेगवेगळे प्रकार लावले जातात. परंतु हे विदेशी प्रकार आहेत, याचा इकोसिस्टमला तेवढा फायदा नाही आहे. त्याच्या त्यामध्ये तुम्ही अडुळश्याचं किंवा आपल्याकडे धायटी आहे, धायटी, त्यानंतर मेहंदी, असे हे स्थानिक झुडूपं जे आहेत ते लावू शकता. काही भागामध्ये डिवायडर जर थोडं मोठं असेल, म्हणजे 3-4 फुटाचा जर असेल किंवा अगदी 2.5 फुटाचं जरी असेल, त्याच्यामध्ये मोठी वाढणारी झाडं जी आहेत ती डिवायडरच्या मध्ये तुम्ही लावू शकता. बऱ्याचदा लोकांचा किंवा शासनाचा एक गैरसमज आहे की मोठी उंच वाढणारी झाडं जर डिवायडरवर लावली तर त्याच्यामुळं रोड जो आहे तो रोडला काही तडे जाऊ शकतात किंवा रोड उन्मळून पडू उखडू शकतो किंवा झाडं पण ते पडू शकतात. परंतु त्याच्यामध्ये जर अभ्यासपूर्वक झाडं लावली तर नक्कीच डिवायडरवर झाडं खूप चांगल्या प्रकारे येतात. आपल्याकडे जो पाईपलाईन रोड आहे पाईपलाईन रोडवर अष्टविनायक कॉलनीजवळ तुळजा भवानी मंदिर आहे, तर त्या ठिकाणी एक डिवायडर आहे. त्या डिवायडरवर सांगता एक 10-12 वर्षापूर्वी आम्ही त्या भागामध्ये प्लांटेशन केलं होतं. तर त्यावेळेस एक करंज नावाचं झाड जे आहे, पोंगामिया पिनाटा त्याचं बॉटनिकल नाव आहे, तर ते आम्ही त्या डिवायडरवर लावलं होतं आणि आता ते झाड खूप मोठं झालं आहे आणि आसपास येणारे जे लोक आहेत त्या रस्त्यावरून जे जातात तर त्याला ते सावली देत आहे आणि त्या रोडला पण काहीच त्याचं नुकसान झालेलं नाही आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी छोटे जरी डिवायडर असतील तरी त्याच्यावर पिंपळासारखी मोठी झाडं लावली जातात. कारण आपल्याकडे झालं काय की दोन्ही साईडला दुकानं असतात, दुकानवाले झाडं लावून देत नाहीत कारण त्यांचे बोर्ड झाकले जातात. त्याचबरोबर वरती हायटेन्शनच्या वायर असतात, मोठी झाडं आपण त्या ठिकाणी लावू शकत नाही. तर डिवायडर जे आहेत त्या डिवायडरवर जो रोडची जी ग्राउंड लेवल आहे त्या रोडच्या ग्राउंड लेवलच्या खाली आपण जर खड्डा घेऊन त्या रोडच्या खाली जितक्या खोल घेता येईल तितकं खोल घेऊन समजा एक 2.5-3 फुटापर्यंत जर खड्डा घेतला आणि त्याच्यामध्ये जर झाड लावलं तर मुळं त्याचे खाली जो वाढतील ते मुळं वरती येत नाहीत. आणि त्याच्यामध्ये ज्या स्थानिक प्रजाती आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पिंपळ पण लावू शकता, त्यामध्ये कडुलिंब लावू शकता, त्यानंतर अर्जुन लावू शकता, त्यानंतर करंज लावू शकता. तर ही जी स्थानिक झाडं आहेत कांचन लावू शकता, ही झाडं जर तुम्ही लावली तर निश्चितपणे ते झाडं वाढतील आणि तिथल्या जे येणारे जाणारे लोक आहेत त्यांना पण ते सावलीचा एक व्यवस्था होईल. त्याचबरोबर आपल्या नगर शहरामधली सगळ्यात दुर्लक्षित पर्यावरणपूरक घटक म्हणजे सिन्हा नदी. तर सिन्हा नदीच्या दुतर्फा जर वृक्षारोपण केलं तर खऱ्या अर्थाने त्या सिन्हा नदीचं सुशोभीकरण होईल असं आपण म्हणू शकतो. मुळात आपल्याकडे सिन्हा नदी सुशोभीकरण नावाखाली फक्त कॉन्क्रिटायझेशन केलं जातं सिन्हा नदीच्या आजूबाजूला आणि लाईट लावली जाते, पण मुळात सिन्हा नदीचं सुशोभीकरण म्हणजे सिन्हा नदी स्वच्छ करून त्याच्या दोन्ही बाजूला जिथे पण जागा आहे त्या ठिकाणी म्हणजे तिची पूररेषा निश्चित करून वृक्षारोपण करणं आणि ती जगवणं हे खऱ्या अर्थाने सिन्हा नदीचं सुशोभीकरण म्हणावं लागेल. आणि असं जर आपण सुशोभीकरण केलं या ठिकाणी खूप चांगली इकोसिस्टीम डेव्हलप होऊ शकते आणि जो पडिक भाग आहे सिन्हा नदीच्या पात्रामधला तो देखील युटिलाइज होऊ शकतो. खूप चांगलं नेस्टिंग पक्ष्यांचं त्यावर होऊ शकतं. आपल्या शहरामध्ये पक्ष्यांची जागा ती पुन्हा मिळवून देण्याचा आपण त्या माध्यमातून प्रयत्न करू शकतो. आता यामध्ये काही लोकांना वृक्षारोपण तर करायचं असतं परंतु त्यांना जागा नसते. अशा वेळेस ज्या वेगवेगळ्या संस्था वृक्षारोपण करतात जसं मयूर कांगणे सर म्हणून आहेत तर ते वडाच्या कुळातले वेगवेगळे झाडं लावतात आपल्या शहरामध्ये आणि आजूबाजूला. तर अशा तुम्ही जे स्वयंसेवक आहेत जे ऑलरेडी काम करतात त्यांना मदत करू शकता, त्यांच्या या श्रम कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. त्याचबरोबर ज्यांना घरामध्येच झाडं लावायची आहेत त्यांच्याकडं जागा नाही आहे पण कुंड्या आहेत मग त्यामध्ये तुम्ही जे मोठी वाढणारे झाडं आहेत मग त्याच्यामध्ये शिरीष असेल किंवा पिंपळवड असेल कडुलिंब असेल तर जी पण झाडं तुम्हाला लावायची आहेत त्याचे बिया किंवा भिंतीमध्ये जी रोपं येतात वडाची पिंपळाची ती अलगद काढून तुम्ही ती कुंडेमध्ये लावू शकता आणि साधारण 2-3 वर्ष ती एक वाढून ती 5-6 फुटाची झाली तर त्यानंतर तुम्ही ओपन स्पेसमध्ये किंवा जे पण काही वृक्षारोपण प्रेमी आहेत त्यांना तुम्ही ती झाडं डोनेट करू शकता. आपल्याकडे नरेंद्र कुलकर्णी सर म्हणून आहेत, ते सावळी भागात राहतात तर ते प्रत्येक वर्षी आपल्याला 30-40 रोपं देत असतात. ते त्यांच्याकडं कोणतेच फुलझाडं नाही आहेत, ते फक्त असे जंगली झाडं तयार करतात कुंड्यांमध्ये आम्हाला डोनेट करतात आणि जे आपण डोनेट केल्यानंतर मोकळी जागा राहते पुन्हा त्यामध्ये बीजारोपण करतात किंवा आसपास उगवलेली पिंपळाची वडाची झाडं जी आहेत ती काढून त्यामध्ये रोपतात. तर अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर पर्यावरणाला खूप मोठा हातभार तुम्ही लावू शकता. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या आत्ता पण डिस्कस केल्या तर हे झाड जगवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. स्थानिक झाडं त्यानंतर झाड लावल्यानंतर पुढचे 2-3 वर्ष आपण जर त्याची काळजी घेतली तर खऱ्या अर्थाने आपला भाग जो आहे तो आपल्याला पुन्हा एकदा जैवविविधतापूरक करता येईल.
1: खरं म्हणजे सर झाड लावण्यापासून तर त्याची काळजी घेणं आणि ते मोठं होईपर्यंत त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. साधारण किती वर्ष किंवा किती मोठं होईपर्यंत काळजी घ्यावी लागते झाडाची
0: हे आपल्या प्रजातीवर अवलंबून असतं. आपण कोणत्या प्रजातीत झाड लावतोय आता त्याच्यामध्ये समजा आपण काटेसावर लावलं किंवा पांगारा लावलं तर हे थोडेसे काटेरी झाडं असतात, म्हणजे काटे टोचत नाही त्याचे एवढे पण ते काटेरी झाडं असतात. त्यानंतर बोर आहे, त्यानंतर देशी बाबूळ आहे, त्यांना खूप कमी पाणी लागतं. म्हणजे आपण बघणं गरजेचं की आपली क्षमता किती आहे आपल्याला. म्हणजे आपण जर एखादा माणूस खूपच आळशी असेल त्याला फक्त वृक्षारोपण करायचं आहे मग त्याने जर देशी बाबळीचं छोटंसं जरी रोप लावलं मग ते पावसाच्या भरोशावर पण ते मोठं होऊ शकतं. बोराचं झाड पण किंवा रुईचं झुडूप, तर आपण ठरवणं गरजेचं आपण किती प्रमाणात लक्ष देऊ शकतो त्यानुसार झाडाच्या प्रजाती. मग काही प्रजाती ज्या आहेत त्या या सांता हा एक पावसाळा गेल्यानंतर जो उन्हाळा असतो आणि त्याच्या पुढचा उन्हाळा म्हणजे असं 1.5 वर्ष जर काळजी घेतली तर त्या सेल्फ सस्टेन होऊ शकतात. त्याच्यामध्ये गोंदन आहे, खिरणी आहे, त्यानंतर अजान वृक्ष, कुडा, तर असे काही झाडं आहेत. या व्यतिरिक्त बरेच मोठी लिस्ट आहे पण वेळेअभावी ती सगळी सांगता येणार नाही. तर आपल्याकडे ज्या वृक्षारोपण करण्यायोग्य झाडं आहेत जे आपल्या आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या अहिल्यानगरच्या भागामध्ये लावू शकतो अशी शेकडो प्रजातीची झाडं आहेत जी आपण आपल्या भागामध्ये लावली पाहिजे आणि ती वाचवली पाहिजे.
1: खरं म्हणजे सर हे खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण लक्ष देत नाहीत. आणि बऱ्याचदा तर आपण पाहतो की वृक्षारोपणच्या बातम्या येतात पण ते वृक्षारोपण करतात आणि त्याच्याकडे कधी बघतच नाहीत. ते लावतात पण त्याचा काही उपयोग होत नाही, ते काही वेळानंतर खराब होऊन जात असतील पाण्याची कमतरता किंवा मग त्याच्याकडे काळजी नाही घेतली म्हणून. तर हे सगळं गरजेचं आहे.
0: येस, याच्यामध्ये काय होतं मॅडम की आता काय झालंय की वृक्षारोपण म्हणजे एक नंबर गेम झाला आहे. नंबर गेम म्हणजे काय की CSR कंपन्या ज्या असतात त्या मोठ्या प्रमाणावर निधी यासाठी उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर शासनाचे मोठमोठे टेंडर निघतात वृक्षारोपणासाठी आणि त्याच्यामध्ये खूप लाखो करोडोच्या संख्येने वृक्षारोपणाचं माहिती दिली जाते किंवा हे आम्ही जसं आत्ता शासनाने सांगितलंय की कोट्यावधीमध्ये झाडं लावणार आहे. तर हे कोट्यावधीमध्ये झाडं लावण्यापेक्षा तुम्ही ज्या स्थानिक प्रजाती आहेत ज्या चांगली जैवविधता निर्माण करतात अशा तुम्ही ठराविक प्रजाती निवडून त्या त्या भागातल्या स्थानिक प्रजाती निवडून तुम्ही क्वालिटी प्लांटेशन जर केलं आणि ते जगवलं तर खऱ्या अर्थाने ते यशस्वी होऊ शकतं. बऱ्याचदा फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे ते वृक्षारोपण करतं परंतु त्यांच्याकडे पाण्यासाठी निधी नसतो आणि केवळ पावसाच्या भरोशावर ते झाडं लावतात आणि असं छोटे छोटे जे झाडं लावतात तर ते त्या ठिकाणी एखादा वनवा लागला तर त्या ठिकाणी ते पूर्ण झाडं जळून जातात. त्यानंतर गुराखी लोक जर त्या जनावर त्या ठिकाणी घेऊन आले तर गुराखी लोकां ते जनावरांमार्फत देखील ही झाडं जी आहेत ते नष्ट होतात. तर त्यामुळं जे पण आपण काम करतोय ना झाडांच्या बाबतीत हे ॲक्च्युली निसर्गाचं काम किंवा झाडांचं काम जे आहे ते खूप संवेदनशील काम आहे, म्हणजे हे खूप पुण्याचं काम आहे. तर त्यामुळं आणि पर्यावरणासाठी पण अगदी महत्त्वाचं काम आहे सध्याच्या घडीला. म्हणजे सगळ्यात आणीबाणीची परिस्थिती जर बघितली आता तर झाड वाचवणं हे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. आता वाढतं टेम्परेचर जर विचार केला आपण तर ज्या ठिकाणी पण झाडं आहेत आमचे टीममधले एक सदस्य आहेत जयसूर्य नगरे म्हणून पार्टनरचे, त्यांनी थर्मोमीटरच्या सहाय्याने 1-2 दिवसापूर्वी एक टेस्टिंग केलं. ज्या ठिकाणी पण ऊन आहे कडक ऊन त्या ठिकाणचं टेम्परेचर आणि झाडाखालचं टेम्परेचर याच्यामध्ये सांगता 7 डिग्री सेल्सिअसचा फरक आहे. म्हणजे 7 डिग्री सेल्सिअसने ते कमी आहे, म्हणजे इतका फरक झाडामुळे होतोय. आणि आता सध्याच्या घडीला आपण झाडं जर नाही लावले तर भविष्यकाळामध्ये आणखी जर ऊन वाढलं तापमान जर 50 अंशापर्यंत गेलं तर याचा इम्पॅक्ट झाडावर खूप वाईट होणार आहे. कारण उन्हाळ्यामध्ये जमिनीमध्ये पाणी नसणार आहे, ग्राउंड वॉटर झाडांना मिळणार नाही, त्यामुळं मोठे मोठे झाडं जे आहेत ते पण वाळून जाऊ शकतात. तर त्यामुळं आत्ता वेळ आहे तर ती सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. आत्ता जेवढे जास्त झाडं लावता येईल म्हणजे आपण विचार करतो की पुढच्या वर्षी लावू मग पुढच्या वर्षी लावू असं हे कधीच होत नाही. परंतु प्रत्येकाने एक दृढ संकल्प घेणं गरजेचं आहे की या पावसाळ्यामध्ये मी कमीत कमी 100 झाडं लावेल, मी 1000 झाडं लावेल असं मोठमोठे संकल्प घेणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये फक्त झाडच नाही मग त्याच्यामध्ये गवताचे प्रकार, वनस्पती, झुडपाचे प्रकार हे सर्व समावेशक जर असेल तर खऱ्या अर्थाने आपण इथली इकोसिस्टीम वाचवू शकू.
1: नक्कीच सर. आणि तर मंडळी आज आपण नाता निसर्गाशी या आपल्या शो मध्ये या आपल्या सेगमेंट मध्ये छान गप्पा मारलेल्या आहेत निसर्ग प्रेमी निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्या सोबत. आता वेळ झाली आहे नाता निसर्गाशी या सेगमेंटमध्ये इथेच थांबण्याची, पण नगरचा अंतरंगमध्ये आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: शूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र
1: मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये। मी कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर महापालिकेनं जुने पथदिवे जे आहेत ते हटवून सुमारे 32,000 स्मार्ट LED दिवे बसवलेत बरं का। आणि शहराचा विस्तार पाहता या दिव्यांचा प्रकाश तुटपुंजा करत आहे। नवीन वसाहतींसोबतच अनेक लहान मोठे रस्ते असूनही अंधारात आहेत। परिणामी या परिसरात चोरांचं प्रमाण वाढलंय आणि हा संपूर्ण परिसर निघावा यासाठी आणखी 12 ते 15,000 LED दिव्यांची गरज आहे। महापालिका प्रशासनानं या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक आणि तसंच नगरसेवक आणि नागरिकही करत आहेत। तर मंडळी, अशा प्रकारे उपनगर काळोखात दिसतंय बरं का, तर त्यासाठी आणखीन काही म्हणजे 15 ते 20,000 LED दिव्यांची गरज आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, प्राचार्य भागचंद भुईटे यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान, समाजकारणातील दूरदृष्टी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेलं निस्सीम प्रेमामुळे ना त्यांनी आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवला आहे बरं का. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत केली आणि शिक्षकी पेशाला त्यांनी केवळ नोकरी म्हणून नाही तर समाज घडवण्याचं प्रभावी माध्यम म्हणून स्वीकारलं. श्री सद्गुरु माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असताना हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं. त्यांच्या व्यक्तिमत्वात शिस्त आणि माया यांचा सुंदर समन्वय होता. विद्यार्थ्यांवर प्रेम करतानाच त्यांनी त्यांच्यामध्ये जबाबदारी, कर्तव्यनिष्ठा आणि चारित्र्याची जपणूक केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असून त्यांच्या यशामागं सरांनी दिलेली प्रेरणा महत्वाची ठरली आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केलं. 1981 ते 1985 या कालावधीत त्यांनी गावचं सरपंच म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आणि त्यांच्या कार्यकाळात गावातील पाणी पुरवठा, वीज पुरवठा आणि ग्रामीण रोजगार अभियान यांसारख्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले आणि गावाच्या प्रगतीसाठी त्यांनी राबवलेल्या योजना आजही ग्रामस्थांना स्मरणात आहेत. उत्तरार्धातही त्यांची ज्ञानसेवा अखंड सुरूच राहिली. गावातील श्री संत लक्ष्मण महाराज विद्यालयात त्यांनी इंग्रजी विषयाचं अध्यापन करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य केलं. वयोमान वाढत असतानाही शिक्षणाविषयी त्यांची तळमळ आणि विद्यार्थ्यांविषयीची बांधिलकी कधीही कमी झाली नाहीये. भोईटे सर आध्यात्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्व होते आणि श्री संत लक्ष्मण महाराजांवर त्यांची नितांत श्रद्धा. त्यांच्या जीवनातील प्रत्येक कार्यात समाजहित, नैतिक मूल्य आणि मानवतेचा विचार असून त्यामुळेच ते केवळ शिक्षक किंवा सरपंच नव्हते तर समाजासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होते. 16 जून 2025 रोजी वृद्धापकाळानं या युग पुरुषाची प्राणज्योत माळवली होती आणि त्यांच्या निधनानं केवळ त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर संपूर्ण गाव पंचक्रोश आणि शिक्षण क्षेत्राला मोठी हानी झाली. त्यांनी निर्माण केलेली मूल्य, घडवलेले विद्यार्थी आणि समाजासाठी केलेले कार्य हीच त्यांची खरी स्मारक आहेत. तर मंडळी, 16 जून 2025 रोजी ते आपल्यातून गेलेत आणि 16 जून 2026 म्हणजे येणाऱ्या 16 तारखेला त्यांना आता 1 वर्ष पूर्ण होईल, पण त्यांची आठवण अजूनही आपल्यामध्ये आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 10 वाजलेत आणि नगरचे अंतरंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 4 जून. तुम्हाला माहिती आहे आज काय? तर आज आहे हिंदी आणि उर्दूचे प्रकांड पंडित, तसंच श्री संत नामदेव यांच्या रचनाचे भाष्यकार स्वर्गीय डॉक्टर शंकर केशव आडकर यांचा स्मृतिदिन. हो, आज त्यांचा स्मृतिदिन आहे. आणि मंडळी, खरं म्हणजे त्यांनी अनेक काम केलेले आहेत, अनेक त्यांच्या आठवणी आहेत. त्यांनी मुलांना शिकवण्याचं काम केलेलं आहे, तसंच खूप सामाजिक कामं देखील त्यांनी केलेली आहेत. आणि आज त्यांचाच स्मृतिदिन आहे. शंकर केशव आडकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना देखील झालेली आहे. आणि खरं म्हणजे अहिल्यानगरमधील सगळ्यांना आठवणारे नामांकित हे एक नाव होतं. तर त्यांच्या स्मृतिदिन आज आहे, त्यानिमित्त मी त्यांना अभिवादन करते. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमला हे तुमच्या सोबत. आणि मंडे ब्रेकवर जाण्याआधी आपण बोललो होतो स्वर्गीय डॉक्टर शंकर केशवाडकर यांच्याबद्दल. आज त्यांचा स्मृती दिन आहे, पुन्हा एकदा मी त्यांना अभिवादन करते आणि त्यांच्याच आठवणींना आपण उजाळा देत आहोत, त्यांच्या कामाला उजाळा देत आहोत. आणि अजूनही त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते आपल्यामध्ये जिवंत आहेत, आपल्या आठवणींमध्ये ते आहेत. आणि याचबद्दल आता आपल्या सोबत गप्पा मारणार आहेत प्राध्यापक, ज्यांनी प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष काम केलं, नंतरून ते अतिथी प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत आहेत आणि अजूनही प्राध्यापक म्हणून काम करतात, शिकवण्याची आवड आहे आणि त्यामुळे या क्षेत्रात ते कार्यरत असतातच, असे प्राध्यापक डॉक्टर सुनील मधुकर कात्रे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. खरं म्हणजे आडकर सरांसोबत तुम्ही अनेक वर्ष होतात आणि चांगली गोष्ट किंवा अभिमानाची गोष्ट म्हणायची तर तुम्ही त्यांचे एक नेबर आहात, तुम्ही त्यांचे पडोसी आहात, त्यामुळे ही अतिशय चांगली गोष्ट आहे की आम्हाला लहानपणीच्या देखील आठवणी आज ऐकायला मिळणार आहेत. तर काय आठवणी आहेत त्यांच्या?
1: फारच आठवणी आहेत, कारण मी लहानपण म्हणजे आम्ही जेव्हा इथे राहायला आलो त्यावेळी आडकर सरांचा सारखा माणूस, इतका सिनियर माणूस, प्राध्यापक, डॉक्टर, विद्वान आणि ज्यांनी अहमदनगर महाविद्यालयामध्ये हिंदी विभाग स्थापन केला तो माणूस आम्ही पहिल्यांदा घाबरलो होतो येताना, पण त्यांचा नम्रपणा बघून आम्हीच आश्चर्यचकित झालो. कारण ते आम्हाला म्हणायचे, मी शाळेमध्ये 10वी 11वी 12वी तर ते मला म्हणायचे, आई ये जना पधारिये बैठिये आप, इतका आदर, उर्दूवरती कमांड आणि असा माणूस आपल्या शेजारी आहे. म्हणजे रस्त्यानी जाताना, आम्ही शेजारी म्हणून सांगू शकतो, रस्त्यानी जाताना जो नियम असतो डाव्या बाजूनी चालावे तर तो इतका पाळायचे आणि खाली मान घालून, म्हणजे ज्याला म्हणायचं नम्र, विद्वत्ता ही नम्रपणामध्ये दिसते, ते मला त्यांच्याकडे बघून पटायचं. अतिशय विद्वान माणूस, म्हणजे अभ्यास त्यांचा इतका, कारण संत नामदेवांवरती त्यांनी PhD केली, ग्रामीण भागातून आलेला माणूस, बीड जवळच्या याच्या धानोऱ्याचे, आणि त्यांनी इथं येऊन भाऊसाहेब फिरुदे हायस्कूल आणि नंतर महानगर विद्यालय, महाविद्यालय, त्याच्यामध्ये हिंदी विभाग स्थापन करून अनेक विद्यार्थी घडवले आणि हिंदीमध्ये त्यांचं नाव खूपच, म्हणजे काय म्हणतात त्याला पण, सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासारखं आहे. आणि हिंदी मधलं काम, उर्दू मधलं काम हे वादातीत आहे असं मला वाटतं.
0: सर, खरं म्हणजे त्यांचं काम पण छान होतं, एक माणूस म्हणून पण ते छान होते आणि तुम्हाला त्यांचं गायडन्स मिळालं, त्यांच्या सोबत राहण्याचं एक चान्स मिळाला असं आपण म्हणूयात. तर तो काळ कसा होता, त्यांच्याकडे कोण कोण यायचं त्या काळात?
1: त्या काळी मी बघितलं तर त्यांच्याकडे अनेक विद्वान लोक यायचे, जसं अहमदनगर महाविद्यालयातले त्यांचे विद्यार्थी यायचे, जे उदाहरणार्थ TR गोरे सर, जे भाऊसाहेब फिरुदे हायस्कूलमध्ये भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक, आमचे वैयक्तिक संबंध होतेच, पण ते यायचे. आणि असे अनेक विद्वान, जसा विश्वासराव काळे सर आहेत, ते त्यांचे पहिले विद्यार्थी, ते असे अनेक. त्यामुळे मला, आपण म्हणतो ना, संस्कार होतात. जसे मला घरात संस्कार झाले आई शिक्षिका म्हणून आणि वडील सामाजिक कार्यकर्ते म्हणून, तसं मला आडकर सरांचेही संस्कार झाले. मी जेव्हा यायचो तर बघायचो घरामध्ये हा माणूस कसा वावरतो, बाहेर कसा वावरतो आणि यांचं नाव केवढं मोठं आहे. तर मला तिथे अनेक असे दिग्गज भेटले की ज्यांच्याकडनं, आपण म्हणतो ना की ऐकून ऐकून, जसं एखाद्या गायकाच्या घरी जे गायक येतात, संगीतकार येतात, ते ऐकून ऐकून ते घरातलं मूल शिकतं, तसं आमचं शेजार म्हणजे आम्ही वेगळे नव्हतोच असं मला म्हणायचं. आणि मी अतिशयोक्ती करत नाही, पण ती घरं, म्हणजे इथे 3-4 फॅमिलीज होते, नातू म्हणून होते आणि आडकर सर आणि देशमुख आणि दलाल होते, तर आम्ही सगळे एकाच घरात असल्यासारखं होतो. आणि ते इतकं छान वागवायचं, म्हणजे त्याला तोड नाही, जसं आपण म्हणतो ना एक व्यापक कुटुंब असं झालं होतं. आणि त्यांच्याकडनं मी खरंच शिकलो, म्हणजे जे प्राध्यापक झालो तिथं म्हणजे घरातल्या प्राध्यापकांचा आईपासून सगळ्यांचा वाटा आहे, पण एक आडकर सरांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं.
0: नक्कीच. आणि सर, मी जेवढं सरांबद्दल ऐकून आहे तेवढं, तर सरांच्या शेवटच्या काळात देखील अनेक लोक यायचे, अनेक लोक त्यांना भेटायचे आणि हा प्रवासही होता आणि त्यानंतर सर गेले. खरं म्हणजे आपल्यासाठी खरंच तो खूप दुःखद क्षण होता की एक, हा
1: ते मला, तुम्ही अगदी, मी तुम्हाला म्हणजे तुम्ही जे शेवटच्या क्षणाबद्दल बोलला तो काळ मला आठवतो. म्हणजे सरांबद्दल आता वैयक्तिक बोलण्यासारखं नाही, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या त्यांच्या म्हणजे मिसेस, म्हणजे काकू म्हणायचो आम्ही त्यांना, ते दुःखी होते, कारण काय मुलं काय जगली नाहीत वगैरे वगैरे वगैरे, तो पर्सनल भाग झाला. पण त्यानंतर त्यांनी काकू गेल्या आणि सर एकटे राहिले आणि ते आजारी पडले. त्या काळामध्ये आयुर्वेद कॉलेजमध्ये 3 वर्ष त्यांची सेवा करताना मी जसं मुख्याध्यापक टी आर गोरे सर, स्वातंत्र्य सैनिक देव चक्के, म्हणजे आमच्या सुदैवाने माझ्या आई वडिलांनाही सेवा करायला मिळाली, मला थोडीशी सेवा करायला मिळाली, आयुर्वेदमधला सगळा स्टाफ, आणि ते 3 वर्ष त्यांची घरातल्यासारखी सेवा केली. त्याच वेळेला त्यांनी निर्णय घेतला, तुमच्या माहितीसाठी सांगतो, की हे जो बंगला आहे जिथे आपण आता आहोत, या सगळ्या अनेक कार्य ते करतायत, त्यांनी सांगितलं की मी आता ही सगळी माझी प्रॉपर्टी विश्वस्त संस्था मला स्थापन करायची. मग त्याच्यानंतर उहापोह झाला, चर्चा झाल्या, आणि आजारी असलेल्या माणसांनी 3 वर्ष त्यातले काही काळ चर्चा करून हा विश्वस्त संस्था स्थापन केली. आणि तुम्हाला सांगतो आणखीन एक आठवण, की त्यांनी काय सांगितलं, हिंदीचा प्रचार करायचा, हिंदीचा प्रचार, महिला बाल कल्याण, तसं आता काम चालूच आहे इथे. त्याच्यानंतर हिंदी विद्यापीठ स्थापन करायचं हेही त्यांच्या उद्दिष्टामध्ये होतं. असं बरेच, हिंदीचा प्रचार हा महत्वाचा भाग आहे, की ते हिंदी एक धागा आहे असं त्यांचं मत होतं, आणि ते खऱ्या अर्थानं आहे. तर मग अशा पद्धतीनं काम सुरू झालं, आणि त्यांच्या शेवटच्या काळामध्ये मला खूप वाईट वाटायचं की जेव्हा त्यांचं ते गेले सुद्धा आयुर्वेदमध्येच, कारण एकटेपणा त्यांचे नातेवाईक होतेच, पण काकूंच्या नंतरचा एकटेपणा आला होता, पण तो एकटेपणा सगळ्यांनी घालवला. अहमदनगर आत म्हणजे अहिल्यानगर मधल्या सर्व प्राध्यापक, ज्येष्ठ मंडळी, जसं म्हणलं विश्वासराव काळे सर, आणखीन बरेचसे जैन सर, आणि हे तर ते जाऊन त्यांना असं एकटं असं वाटलंच नाही, म्हणजे आयुर्वेदचा स्टाफ सुद्धा आणि त्यांचा स्वतःचा चांगला, जसं म्हणतो ना आपण की आपण जर चांगले असू तर जग आपल्यासाठी चांगलं असतं नंबर, तर त्यांनी इतकी सेवा सगळ्यांनी केली की त्यांना मी एकटा आहे, सगळी त्यांची मुलंच होती, वैयक्तिक आयुष्यात दुःख असलेला माणूस, पण किती म्हणजे त्यांचं लिखाण, त्यांचा संग्रह, त्यांनी केलेलं काम. एक माहितीसाठी सांगतो तुम्हाला, त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून 8-3 म्हणजे जवळ 12 वर्ष हिंदी वादविवाद स्पर्धा राज्यामध्ये फारच कमी होतात, ते आपण इथे घेतल्या होत्या, आणि त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे हिंदी डिबेट कॉम्पिटिशन होत नाहीत सहसा, पण आपण त्या घेतल्या. मग आता आणखीन स्पर्धा होत्या, लघुकथा वगैरे सध्या जे चाललेलं आहे डॉक्टर ऋचा शर्मा यांच्या पुढाकारातनं, ते खूप चांगलं चाललंय, लायब्ररीमध्ये पुस्तक येतात, म्हणजे त्यांनी जी स्वप्न पाहिली हिंदीच्या प्रचारासाठी ती आज या सगळ्या माध्यमातनं, याच्यामध्ये अनेकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सर्वात महत्वाचा उल्लेख मला करावा लागेल की रेडिओ नगरचे भूषण देशमुख आणि दस्तूर म्हणजे गिरीश कुलकर्णी सर, या आणि सगळा स्नेहालयाचा स्टाफ, रेडिओ नगर, या सगळ्यांचा सहभाग आहे, आणि म्हणूनच आडकर ट्रस्टची ओळख, आयडेंटिटी आजही मेंटेन केलेली असं मी म्हणेन.
0: नक्कीच, आणि सर त्यांनी एवढं सगळं समाज कार्य केलेलं आहे, आणि त्यांनी एवढं ज्ञान मिळवलं, एवढं शिक्षण मिळवलं, तसं त्यांनी तेवढी माणसं देखील कमवली आहेत असं म्हणायला हरकत नाही, की अजूनही एवढ्या वर्षानंतरही ते येतात त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून, किंवा मग त्यांच्या म्हणजे त्यांची पुण्यतिथी असू द्यात, त्यांचा स्मृतिदिन असू द्यात, किंवा त्यांची जयंती असू द्यात, न चुकता सगळे येणार, त्यांचं दर्शन घेणार, त्यांची आठवण घेणार, अजून माणसानं काय कमवावं ना.
1: अगदी अगदी बरोबर,
0: आणि त्याचमुळे आपण नेहमी असं भेटतच राहू, सरांच्या आठवणी काढत राहू, आणि याच आठवणींना आज तुम्ही उजाळा दिलात रेडिओ नगर वरती, त्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद. असंच येत राहा, असंच बोलत राहा. थँक्यू.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: तर मंडळी, आज आपण आडकर सरांसोबत गप्पा म्हणजे त्यांच्याबद्दल गप्पा मारत आहोत, कारण आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्यांच्या आठवणी अशाच आपल्यामध्ये राहतील, आणि खरं म्हणजे त्यांचं कामही आठवणीत राहील. तर आता आपल्यासोबत होते प्राध्यापक डॉक्टर सुनील मधुकर कात्रे सर, ज्यांनी अतिशय सुंदर त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आज आहे 4 जून. आज हिंदी आणि उर्दूचे प्रकांड पंडित डॉक्टर शंकर केशवाडकर यांचा स्मृती दिन आहे आणि पुन्हा एकदा मी त्यांना अभिवादन करते. आणि त्याच निमित्त आपण गप्पा मारतो आहोत. आणि मंडई, ते जरी आज आपल्यात नसले ना, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत आहेत. त्यांनी केलेलं काम याच्यातून नेहमीच त्यांची आठवण होते. आणि खरं म्हणजे इतक्या काही गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यांची समाजसेवा असेल, आणि आज आपण इथे किंवा रेडिओची टीम इथे आहे, स्नेहालयाची टीम आहे, ती फक्त त्यांच्यामुळेच आहे. आणि आज आपण त्यांच्याच आठवणींना उजाळा देत आहोत. आणि आता आपल्यासोबत आहेत राधाबाई काळे या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विश्वासराव काळे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. खरं म्हणजे तुम्ही सरांचे पहिले स्टुडंट असं म्हणायला हरकत नाहीये, तर तेव्हाच्या काय आहेत सरांच्या आठवणी तुमच्यासोबत?
1: खरं तर आमच्या गुरुवर्यांचा हा 21वा स्मृती दिन आणि त्या निमित्तानं ह्या नगरच्या रेडिओ नगरमध्ये त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहून गुरुवर्यांच्या संदर्भात काही बोलण्याचा योग रेडिओ नगरने आणला, त्याबद्दल रेडिओ नगरचे मनापासून आभार. खरं तर सरांच्याबद्दल, गुरुवर्यांच्याबद्दल खूप खूप काहीतरी बोलण्यासारखं आहे. आज हे जे रेडिओ नगर आहे ते आमच्या सरांच्याच जागेमध्ये आहे. स्नेहालयाच्या वतीनं बरेच उपक्रम राबवले जातात, त्यामध्ये हा रेडिओ नगरचा पण एक उपक्रम आहे. आणि मग जेव्हा असं विचारण्यात आलं की तुम्ही सरांचे प्रथम विद्यार्थी आहात, सुरुवातीचे विद्यार्थी आहात, म्हणजे तो कालखंड 1963 ते 1967 ही 4 वर्ष अहमदनगर कॉलेजमध्ये हिंदी विषयाचं अध्यापन 1960 सुरू झालं. आणि मग सुरुवातीची 3 वर्ष 60, 61, 61, 62, 62, 63 हे 3 वर्ष हिंदी विषय त्या महाविद्यालयामध्ये आमचे गुरुवर्य जनरल सब्जेक्ट म्हणून हिंदीचं अध्यापन करीत असत. आणि स्पेशल म्हणून हिंदीचं अध्यापन कोणत्याही महाविद्यालयात करण्यासाठी तो विषय कमीत कमी 3 वर्ष जनरल लेवलवर शिकवला गेलेला असला पाहिजे अशी अट असल्यामुळं 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच 4थ्या वर्षी अहमदनगर कॉलेजमध्ये रीतसर हिंदी विभाग स्थापन झाला आणि हिंदी स्पेशल ह्या विषयाचं अध्यापन कार्य डॉक्टर अडकरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं. आणि मग ती 4 वर्ष 63, 64, 64, 65, 65, 66 आणि 66, 67 67 हिंदी स्पेशल विषयाची पहिली बॅच बाहेर पडली आणि त्या पहिल्या बॅचचा मी सरांचा विद्यार्थी. सरांनी 4 वर्ष आम्हाला अध्यापनाचं कार्य केलं. तत्पूर्वी म्हणजे अहमदनगर कॉलेजमध्ये येण्यापूर्वी सर अहमदनगरच्या अए सोसायटी हायस्कूलमध्ये हिंदी विषयाचे खूप लोकप्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्धी पावले होते. आमच्या घरामध्ये आम्हा 7 भावंडापैकी मी 6वा, लास्ट बट वन, पण माझ्याहून थोरले असणारे 5ही भावंड हायस्कूल लेवलला सरांचे विद्यार्थी.
0: अरे वा.
1: मी मात्र हायस्कूल लेवलला सरांचा विद्यार्थी नव्हतो, परंतु आमची थोरली 5 भावंड होती. पण मला महाविद्यालयीन शिक्षणामध्ये सरांचा विद्यार्थी होण्याचा योग आला. आणि असं असतं की गुरुचा प्रभाव हा शिष्यांवर विद्यार्थ्यांवर खूप प्रमाणात पडत असतो. आणि जे विद्यार्थी आपल्या गुरुच्या सतत सान्निध्यात संपर्कात गुरुवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर राहणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर खूप प्रभाव पडतो. आणि इंग्रजीमध्ये म्हणतात बर्ड्स ऑफ सेम फीदर फ्लाय टुगेदर. सारख्या रंगाचे आकाराचे पंख असलेले एका जाती धर्माचे पक्षी समूहाने एकत्रित राहतात, उडतात. तसंच काहीतरी मानवाच्या संदर्भात सुद्धा आहे. समान गुणधर्माचे मनुष्य प्राणी हे सातत्याने एकत्रच राहतात. त्यामुळं सरांची आज इतक्या वर्षानंतर आठवण करताना पुष्कळ वेळा असं वाटतं की आमचे सर जसे होते तसंच मी पण आहे. आता माझं 80 रनिंग आहे वय, पण सातत्याने ज्यांच्यावर आपली श्रद्धा असते, विश्वास असतो, त्यांचे गुण आपल्यामध्ये अवतरत असतात. जसं एखाद्या बालकाच्या जीवनामध्ये पालकांचे गुण उतरतात, आई वडिलांचे गुण उतरतात, तसंच आपल्या गुरुचे सुद्धा गुण उतरत असतात. नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षक होण्याचा, प्राध्यापक होण्याचा, प्राचार्य होण्याचा योग आला, संधी मिळाली. आणि त्या काळामध्ये गेल्या 37 वर्षाच्या माझ्या शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून केलेल्या सेवेमध्ये प्रत्येक वेळी मला वर्गात विद्यार्थ्यांच्या पुढे उभं राहिल्यानंतर सरांची आठवण होत असे आणि सरांचे शब्द, वाक्य सगळे आठवत असत. आणि तशाच प्रकारचं बोलणं, तशाच प्रकारचं वागणं मी संबंध माझ्या सेवेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांशी ठेवलं. सरांचा एक आणखी एक मोठा गुणधर्म असा, ते विद्वान होते, पंडित होते, पण आपल्या विद्यार्थ्यांशी कायम ते आवाजावा बोलत असत.
0: अरे
1: फार आवाजावा बोलत असत. एकेरी कधी कोणत्याही विद्यार्थ्यांशी ते बोलले नाहीत, विद्यार्थिनीशी तर बिलकुलच नाही. एवढंच काय, विद्यार्थिनीकडे ते पाहत पण नसत. विद्यार्थिनी त्यांच्या हाताखाली शिकून बाहेर पडल्या, पण वर्गात शिकवताना कधी त्यांच्याकडे असं नजर लावून कधी ते बोलले नाहीत. एवढंच काय, मुलांच्या पुढे सुद्धा नजर लावून ते बोलत नसत. कुठेतरी तिसरीकडे पाहायचं आणि मुलांना मार्गदर्शन करत राहायचं. फारच कुणीतरी एखादा गंभीर प्रसंग असेल तरच मग ते डोळ्यात डोळा घालून विद्यार्थ्याशी बोलत असत. असं हे व्यक्तिमत्व ज्याने आमचं आयुष्य आजवरचं फुलवलं, अशा आमच्या आडकर सरांना या पुण्यतिथीच्या निमित्तानं, स्मृती दिनाच्या निमित्तानं मी मानवंदना देतो. आणि पुन्हा पुन्हा माझ्या उर्वरित आयुष्यात शेवटपर्यंत त्यांचा स्वभाव, त्यांची गुणवैशिष्ट्य कायमस्वरूपी राहोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.
0: नक्कीच. आणि सर, खरं म्हणजे अजूनही त्यांच्या आठवणी, म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याला जो प्रथम विद्यार्थी आहे त्याच्या मनात अजूनही त्यांच्या आठवणी आहेत, म्हटल्यावर ते व्यक्तिमत्व काय असेल यातूनच आपल्याला कळत आहे. आणि सर, तुम्ही नेहमी इथे येत राहा, कारण सरांच्या आठवणी आम्हाला ऐकायला आणि या आठवणींमधून देखील आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. आणि त्याचमुळे, कारण आजकाल आपण बघतोय शिक्षक ही थोडीशी शिक्षण पद्धती बदलली आहे, काही गोष्टी बदलल्या आहेत, पण अशा आठवणी ऐकून आम्हाला पुन्हा उत्साह येतो. आणि त्यांच्या आठवणी, त्यांचं काम, खरं म्हणजे आम्ही इथे काम करतो, त्यांच्याच घरात काम करतो, ही तर आमच्यासाठी खरंच आम्ही खूप कृतज्ञ आहोत त्यासाठी. आणि तुम्ही आज सरांच्या खूप छान आठवणी सांगितल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: आणि मी भाग्यवान एवढ्यासाठी स्वतःला समजतो की गेल्या कित्येक वर्षामध्ये, म्हणजे सर साधारण माझ्या माहितीप्रमाणे 1960 पासून 75 सालापर्यंत 15 वर्ष अहमदनगर कॉलेजमध्ये त्यांनी सेवा दिली, प्राध्यापक म्हणून, विभाग प्रमुख म्हणून. आणि त्यांचे शेकडो हजारो विद्यार्थी आज जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर संबंध महाराष्ट्रात कार्यरत आहेत. माझ्यासारखे कितीतरी निवृत्तही झालेत, पण मी भाग्यवान स्वतःला एवढ्यासाठी समजतो की त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांपैकी मी नगरचा रहिवासी असल्यामुळं आज निवृत्तीनंतर गेली 20 वर्ष नगरमध्येच राहतो आहे. आणि आणखी कुणी विद्यार्थी आज मी शोधतोय, पण मला सापडत नाहीत, दिसत नाहीत, पण मी मात्र सरांच्या प्रति कायम कृतज्ञ आहे, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.
0: नक्कीच सर, आम्हीही कृतज्ञ आहोत. सर, इथे आलात आणि सरांच्या आठवणी सांगितल्यात, त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तर मंडई आताच आपण माजी प्राचार्य विश्वासराव काळे सरांकडून आपल्या आडकर सरांबद्दलच्या काही आठवणी ऐकून घेतलेल्या आहेत, जाणून घेतल्यात. त्या आठवणी ऐकून खरंच मला तर खंत वाटते की मी त्या काळात त्यांची विद्यार्थिनी का नव्हते, पण तरीही नसले तरीही त्यांचं जे काम आहे, त्यांच्या ज्या आठवणी आहेत किंवा त्यांच्या आठवणीतून देखील खूप काही शिकायला मिळतं, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमचा मंडळी नवनवीन अशा गोष्टी घेऊन, नवनवीन अशा टिप्स घेऊन मी आली आहे पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला. आणि आज आपण भरपूर अशा गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. तर मंडळी, दिवसभराची धावपळ, कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर रात्रीची शांत झोप ही प्रत्येकासाठी महत्वाची असते. पण तुम्हाला माहिती आहे का की आपण कोणत्या बाजूने झोपतो याचा सुद्धा आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. सामान्यतः तज्ज्ञांच्या मते डाव्या कुशीवर झोपणं अनेक बाबतीमध्ये फायदेशीर मानलं जातं. विशेषतः पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अन्ननलिका आणि पोटाची रचना लक्षात घेतली तर डाव्या बाजूनं झोपल्यास ऍसिडिटी आणि जळजळ कमी होण्याची शक्यता असते. त्याचसोबत मंडळी, गर्भवती महिलांसाठी सुद्धा डाव्या कुशीवरती झोपण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळं गर्भाशयाकडं आणि बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह अधिक चांगला राहण्यास मदत होते. मात्र याचा अर्थ उजव्या बाजूने झोपणे वाईट आहे का? तर असं अजिबात नाहीये. काही व्यक्तींना उजव्या बाजूने झोपल्याने अधिक आराम मिळू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट काय असते तर शरीराला आरामदायी वाटणारी स्थिती आणि पुरेशी झोप. तसंच पोटावरती झोपणं टाळावं, कारण यामुळं मान, पाठ आणि कमरेवरती अतिरिक्त ताण येऊ शकतो. पाठ टेकून झोपताना योग्य उशीचा वापर केल्यास ती सुद्धा चांगली स्थिती ठरू शकते. म्हणूनच मंडळी, चांगल्या झोपेसाठी फक्त किती तास झोपतो हेच महत्वाचं नाहीये, तर कशा पद्धतीनं झोपतो हे सुद्धा महत्वाचं आहे. आजची ही छोटीशी आरोग्य टीप तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटणार आहोत आपण एका म्युझिकल ब्रेक नंतर. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: वेलकम बॅक मंडळी, गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी मोफत आहे आणि सर्वांनाच उपलब्ध आहे, आणि तरी सुद्धा ती अनेकदा दुर्लक्षित राहते. आणि ती गोष्ट म्हणजे आपलं हसणं. हसा आणि जग जिंका असं आपण नेहमी ऐकतो, पण खरंच हसल्या आरोग्य सुधारते का? तर याचं उत्तर आहे होय. जेव्हा आपण मनापासून हसतो ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एंडॉर्फिन्स आणि सेरोटोनिन सारखी काही रसायनं तयार होत असतात, आणि ही रसायनं आपला मूड सुधारण्यास मदत करतात. त्यामुळं आपला ताण कमी होतो आणि मन सुद्धा अधिक प्रसन्न वाटतं. मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताण, चिंता आणि मानसिक थकवा ही सामान्य बाब झाली आहे. अशा वेळी काही क्षण मनसोक्त हसल्यानं मन मात्र हलकं होत असतं. म्हणूनच अनेक ठिकाणी लाफ्टर क्लब किंवा हास्य योग लोकप्रिय झालेत. हसण्यामुळे केवळ मनच नाही तर शरीराला सुद्धा फायदा होऊ शकतो. हसताना चेहऱ्याचे, पोटाचे आणि शरीरातील अनेक स्नायू कार्यरत होतात. काही संशोधनानुसार मंडळी, हसल्यानं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे हसण्यासाठी कोणतंही कारण शोधण्याची गरज नसते. मित्रमैत्रिणींसोबत गप्पा, एखादा विनोदी कार्यक्रम किंवा घरातील एखादा मजेशीर असा प्रसंग सुद्धा आपल्याला आनंद देऊ शकतो. त्यामुळे मंडळी, आजच स्वतःसाठी एक छोटस काम करा, मन मोकळेपणानं हसा आणि इतरांना सुद्धा हसवा, कारण आनंद वाटला की तो वाढत असतो. त्यामुळे मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: नमस्कार, मी शशांक शेंडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, तुमच्यापैकी अनेक महिलांना कधी ना कधी अचानक चॉकलेट, आईस्क्रीम, केक किंवा एखादी गोड वस्तू खाण्याची तीव्र इच्छा झाली असेलच, बरोबर? पण ही इच्छा नेमकी का होते बरं, माहिती का तुम्हाला? तर यामागे अनेक कारणं असू शकतात. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हार्मोन्स मधील बदल. पाळी येण्याच्या काही दिवस आधी शरीरामध्ये इन्स्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्स मध्ये बदल होतात. यामुळे मूड मध्ये सुद्धा बदल होऊ शकतात आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. तसेच जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो ना, कामाचा भार जास्त असतो किंवा झोप कमी होते, तेव्हा शरीर पटकन ऊर्जा मिळवण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ हवाय यामुळे आकर्षित होत असतो. कधी कधी भावनिक कारण सुद्धा असतातच. दुःख, एकटेपणा किंवा ताण यामुळे अनेक जण कम्फर्ट फूड जे असतं ना, तर ते असतं गोड पदार्थ, त्यामुळे तो पदार्थ ते निवडत असतं. मात्र याचा अर्थ गोड खाणं चुकीचं आहे असं अजिबात नाही, पण त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणं महत्वाचं आहे. फळे, खजूर, मनुका यांसारखे नैसर्गिक गोड पदार्थ सुद्धा चांगला पर्याय ठरू शकतात. म्हणूनच पुढच्या वेळी गोड खाण्याची इच्छा झाली तर स्वतःला दोष देऊ नका. त्यामागे शरीरातील काही नैसर्गिक प्रक्रिया देखील कारणीभूत असतात. त्यामुळे मंडळी मस्तपैकी मनसोक्त जगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल

मी तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, महिलांमध्ये एक प्रश्न खूप सामान्य असतो आणि तो म्हणजे पाळीच्या काळामध्ये व्यायाम करावा का. काही वर्षांपूर्वी पाळीच्या काळात पूर्णपणे विश्रांती घ्यावी असा समज होता, पण आज तज्ज्ञांचं मत थोडं वेगळं आहे. जर तुमची तब्येत ठीक असेल आणि फार त्रास जर होत नसेल तर हलका किंवा मध्यम व्यायाम करायला काही हरकत नाहीये. चालणं, योगा, स्ट्रेचिंग किंवा हलकासा व्यायाम केल्यानं शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारू शकतं. काही महिलांना त्यामुळं पोटदुखी, अंगदुखी आणि ताण कमी झाल्याचा अनुभव सुद्धा येतो. पण मंडळी, प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं असतं. काहींना पाळीच्या सुरुवातीच्या दिवसात जास्त वेदना, अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो. अशा वेळी शरीराला विश्रांती देणंच योग्य ठरत असतं. महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराचे संकेत समजून घेणं आहे. जर व्यायाम केल्यावरती आराम वाटत असेल तर तो सुरू ठेवू शकता, आणि जर का शरीर विश्रांती मागत असेल ना तर स्वतःवरती जबरदस्ती करू नका. म्हणूनच पाळीच्या काळामध्ये व्यायाम करायचा की नाही याचे एकच उत्तर सर्वांसाठी मात्र लागू होत नाहीये. आपल्या शरीराच्या गरजा ओळखणं हेच सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे मंडळी, आपल्या शरीराच्या गरजा ओळखा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हाय, हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत, तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, अंघोळीनंतर किंवा केस धुतल्यानंतर अनेक महिला लगेच केसांचा अंबाडा किंवा पोनीटेल बांधतात, पण ही सवय योग्य आहे का? केस ओले असताना त्यांची मुळं आणि केसांचा तंतू अधिक नाजूक असतो, त्यामुळे ओले केस घट्ट बांधल्यास ते तुटण्याची किंवा गळण्याची शक्यता वाढू शकते. तसेच ओले केस बराच वेळ बांधून ठेवल्यामुळे टाळूवरती ओलावा टिकून राहतो, यामुळे काही वेळा कोंडा, खाज किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये किंवा दमट हवामानात ही समस्या अधिक जाणवू शकते, आणि म्हणूनच केस धुतल्यानंतर प्रथम ते हलकेच पुसावेत, नैसर्गिकरित्या थोडे सुकू द्यावेत आणि नंतर सैलसर असे बांधावेत. केसांची काळजी म्हणजे फक्त महागडी उत्पादनं वापरणं नाही, तर अशा छोट्या सवयींकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सुंदर आणि निरोगी केसांसाठी या छोट्या छोट्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी, टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: नमस्कार नगरकर, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आता मस्तपैकी आपल्या नगरमध्ये पावसानं एंट्री मारलेली आहे, पावसाचं आगमन झालेलं आहे. आणि पावसाळा म्हटला की मस्तपैकी धम्माल मज्जा असते बर का, कारण अनेक वेळा भरपूर पाऊस पडल्यामुळं आपल्याला जॉबला देखील सुट्टी मारावी लागते, कधी शाळेला सुद्धा दांडी मारावी लागते आणि मस्तपैकी चहा गरमागरम भज्यांचा आस्वाद घर बसल्या घेता येतो. पण चहा सोबत नेहमीची भजीच नकोत बर का, आता काहीतरी हटकं तर हवंयच ना. मग आजची मी रेसिपी एकदम खास आणली आहे तुमच्यासाठी. आणि आताची जी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच बोट चाटत राहतील अशी रेसिपी आहे. तर रेसिपीचं नाव आहे मसाला कॉर्न चीज बॉल्स. आवडले की नाही नाव? आता नाव तर ऐकून तुम्हाला हटके वाटलीच असणारे रेसिपी, तर पटकन नोट डाऊन करून घ्या, पेन पेपर घेऊन बसा, कारण आता मी मस्तपैकी ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. कशी बनवायची ही सुद्धा मी तुम्हाला कृती सांगणार आहे. तर साहित्यामध्ये एक कप उकडलेले स्वीट कॉर्न लागणार आहेत आपल्याला, दोन उकडलेले बटाटे, अर्धा कप किसलेले चीज, एक हिरवी मिरची बारीक चिरलेली. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुमच्या जबाबदारीवरती तुम्ही अधिक मिरच्या घालू शकता. सोबत एक चमचा आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ हे चवीनुसार, अर्धा चमचा गरम मसाला, दोन चमचे कॉर्न फ्लोअर आणि त्याचसोबत ब्रेड क्रम्स. आता कृती अत्यंत सोपी आहे, तर कॉर्न थोडेसे कुटून घ्या, त्यामध्ये उकडलेला बटाटा, मिरची, कोथिंबीर, मसाले आणि कॉर्न फ्लोअर मिसळा. त्याचसोबत एक छोटा गोळा घेऊन मध्ये छोटे छोटे चीज भरून मस्तपैकी बॉल्स तयार करा. ब्रेड क्रम्समध्ये घोळवून 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर सोनेरी रंग येईपर्यंत तळा किंवा एअर फ्रायरमध्ये भाजा. तर मंडळी, याची सर्विंगसुद्धा खूप मस्त आहे बरं का. गरमागरम पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हे सर्व्ह करा आणि झालं तर तयार तुमचं मसाला कॉर्न चीज बॉल्स. नक्कीच तुम्ही हे या पावसाळ्यामध्ये ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पावसाळा सुरू झाला की एक समस्या जवळपास प्रत्येकाचीच असते बरं का. घरातून अगदी स्वच्छ कपडे घालून बाहेर पडा आणि काही मिनिटातच पॅन्टच्या मागे किंवा ड्रेसवरती चिखल्याचे डाग असतात. मग प्रश्न पडतो की हे चिखल्याचे फवारे नेमके कसे टाळायचे. तर याचं उत्तर आपल्या चालण्यात जितकं आहे ना तितकंच आपल्या चपलांमध्ये सुद्धा आहे. अनेक जण पावसाळ्यामध्ये अगदी साध्या हवाई चपला वापरतात, पण अशा चपलांचा तळवा खूप सपाट असल्यामुळं चालताना पाणी आणि चिखल मागच्या बाजूला जास्त उडत असतो. विशेषतः रस्त्यावरती साचलेल्या पाण्यातून चालताना याचा अनुभव अनेकांना येत असतो. तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यामध्ये रबर किंवा EVA सोल असलेल्या फ्लोटर्स आणि रेन सँडल्स अधिक उपयुक्त ठरत असतात. अशा चपलांचा तळवा जमिनीवरती चांगली पकड ठेवतो आणि पाण्याचे उडणारे थेंब काही प्रमाणात कमी करण्यास मदत करतो. तसेच खूप उंच टाचांच्या सँडल्स आणि अतिशय सपाट स्लीपर्स टाळणं योग्य ठरेल, कारण अशा चपलांमुळे घसरण्याचा धोका वाढू शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चालण्याची पद्धत. पावसाळ्यामध्ये मोठी आणि घाईघाईची पावलं टाकण्याऐवजी थोडी लहान आणि सावध पावलं टाकली ना तर चिखल कमी उडतो. महिलांसाठी बाजारात आता विविध प्रकारचे रेनवेअर फुटवेअर उपलब्ध आहेत. रंगीत, आकर्षक आणि त्याचबरोबर सुरक्षित सुद्धा आहेत. त्यामुळे फॅशन आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टींचा समतोल साधता येतो. पावसाळ्यामध्ये योग्य चप्पल निवडल्यास केवळ कपडे स्वच्छ राहतातच असं नाही तर घसरणं, पाय दुखणं आणि पावसामुळे होणारा त्रास सुद्धा कमी होऊ शकतो. आणि म्हणूनच मंडळी, या पावसाळ्यामध्ये छत्रीसोबतच आपल्या चप्पलांच्या निवडीकडे सुद्धा लक्ष द्या. सुरक्षित रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एक आगळा वेगळा पण रिअलिस्टिक विषय घेऊन मी तुम्हाला आत्ता आली आहे भेटायला. तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता मी डायरेक्ट येते आपल्या पॉईंटवर. मंडळी, घरातील वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस, पहिली भेट, मुलांचा शाळेचा पहिला दिवस, कोणाला काय आवडतं, कोणाला कोणता रंग आवडतो, अशा असंख्य छोट्या छोट्या गोष्टी अनेक महिलांच्या लक्षात राहतात. पण असं का बरं? यामागे काही मानसशास्त्रीय कारणं सांगितली जातात. सामान्यतः महिला नातेसंबंधांशी संबंधित गोष्टींकडे अधिक लक्ष देतात, जसं की कुटुंब, मित्र, नाती आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी यांना त्या विशेष महत्त्व देत असतात. यामुळं अशा घटनांशी संबंधित माहिती मेंदूमध्ये अधिक काळ टिकू राहू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या मैत्रिणीचा वाढदिवस, मुलाची आवडती डिश किंवा नवऱ्यानं पहिल्यांदा दिलेली भेटवस्तू, या सर्व गोष्टी केवळ माहिती नसतात तर त्यांच्याशी भावना जोडलेल्या असतात आणि भावना जोडल्या गेल्या की आठवणी अधिक मजबूत होतात. मात्र हे प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला लागू होईलच असं नाही बरं का. अनेक पुरुषही तारखा आणि आठवणी जपून ठेवतात, पण एकंदरीत पाहता भावनिक घटनांची नोंद ठेवण्याची प्रवृत्ती ही महिलांमध्ये अधिक दिसून येते. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या घरातील एखाद्या महत्वाच्या तारखेची आठवण तुम्हाला कोणीतरी करून दिली ना तर त्याबद्दल त्यांचे आभार मानायला मात्र तुम्ही विसरू नका बरं का मंडळी. आणि पुरुषांनो, तुम्ही सुद्धा थोडंसं लक्ष द्या. आणि आपल्या ज्या या महिला असतात ना, या अतिशय भावनिक असतात. त्यांना ह्या तारखा असतील, स्पेशल दिवस असतील, या बाबतीत खूप कुतूहल असतं, खूप भावना जोडलेल्या असतात त्या गोष्टीशी. त्यामुळं तुम्हीसुद्धा एक थोडे जे महत्त्वाचे दिवस आहेत ना, तर ते लक्षात ठेवायला काही हरकत नाही आहे. तर मंडळी, असे जे स्पेशल मुमेंट्स असतील ना तुमचे, तर ते नक्कीच लक्षात ठेवत चला आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजकाल सोशल मीडियावरती, हॉटेल्समध्ये आणि घराघरांमध्ये एक गोष्ट पुन्हा एकदा दिसू लागली आहे बरं का, आणि ती म्हणजे आपल्या आजीच्या काळातील पारंपरिक चुलीवरचे पदार्थ. तर नाचणीची भाकरी, ज्वारी, बाजरीची रोटी, पिठलं भाकरी, उकडीचे मोदक, घावण, थालीपीठ, लापशी असे अनेक पदार्थ पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहेत. पण असं का होतंय बरं? तर याचं मुख्य कारण म्हणजे आरोग्याविषयीची वाढती जागरूकता. पूर्वीचे पदार्थ कमी प्रक्रिया केलेले, पौष्टिक आणि शरीराला आवश्यक पोषण देणारे होते. आजच्या फास्ट फूडच्या युगामध्ये लोक पुन्हा एकदा नैसर्गिक आणि पारंपरिक आहाराकडे वळताना दिसतात. याशिवाय प्रत्येक पदार्थासोबत एक आठवण आणि एक संस्कृती असते, आणि त्याचसोबत एक भावनिक असं नातं जोडलेलं असतं. आजीच्या हातच्या जेवणाची चव आणि मायेची उब याची सर मात्र आधुनिक पदार्थांना येत नाही. म्हणूनच कदाचित नवी पिढी पुन्हा एकदा जुन्या चवी शोधत आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणता पारंपरिक पदार्थ आवडतो हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय, हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, लहान बाळ रडत असतं आणि अचानक आई त्याला हाक मारते, अंगाई गाते किंवा फक्त जवळ घेते आणि काही क्षणांतच बाळ शांत होतं. पण आईच्या आवाजात अशी जादू असते तरी काय बरं, हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? खरं तर ही एक जादू नसून निसर्गाची एक सुंदर अशी देणगी आहे. बरं का, बाळ जन्माला येण्याआधी जवळपास 9 महिने आईच्या गर्भामध्ये असतो. त्या काळात बाळाला आईच्या हृदयाचे ठोके, तिचा श्वास आणि तिचा आवाज सतत ऐकू येत असतो. आणि म्हणूनच जन्मानंतर सुद्धा आईचा आवाज बाळासाठी परिचित आणि सुरक्षिततेची भावना देणारा असतो. जेव्हा आई प्रेमानं बोलते, अंगाई गीत गाते किंवा बाळाला जवळ घेते ना, तेव्हा बाळाला आपण सुरक्षित आहोत अशी जाणीव होत असते. त्यामुळे त्याचा ताण सुद्धा कमी होतो आणि ते शांत होण्यास मदत होते. विशेष म्हणजे संशोधनामध्ये असं सुद्धा आढळून आलेलं आहे की आईचा आवाज ऐकल्यावरती बाळाच्या मेंदूमध्ये सामाजिक आणि भावनिक प्रतिसादांशी संबंधित भाग हे सक्रिय होतात. आणि म्हणूनच आईच्या कुशीमध्ये आणि तिच्या आवाजात बाळाला केवळ प्रेमच नाही तर सुरक्षितता, ओळख आणि विश्वास मिळत असतो. खरंच जगातील सर्वात सुंदर संगीत जर कोणतं असेल ना, तर अनेक बाळांसाठी हे त्यांच्या आईचं बोलणं असतं. बरं का, तर मंडळी, आई आणि बाळाचं हे नातं एकदम विलक्षण आहे आणि एकदम युनिक नातं आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी आपण ऐकत राहणार आहोत. पण आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत आपण ठीक सकाळी 11 वाजता. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: रसिक हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आपल्या आयुष्यात जीवनात अनेक माणसं येतात आणि निघूनही जातात, पण त्यातील काही माणसं त्यांच्या कामामुळं, त्यांच्या कर्तृत्वामुळं आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळं नेहमी आपल्या लक्षात राहतात. आणि असेच हिंदी आणि उर्दूचे प्रकांड पंडित, संत नामदेवांच्या साहित्याचे भाष्यकार डॉक्टर शंकर केशव आडकर यांचा आज स्मृती दिन. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1915 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 4 जून 2005 रोजी झाला. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी आर जे कोमल रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून त्यांना अभिवादन करते. आपण त्यांच्या काही विद्यार्थ्यांसोबत तसंच त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या आठवणी ताजा करणार आहोत. तर आता आपल्या सोबत आहेत आडकर सरांचे विद्यार्थी प्राध्यापक रतनलाल सोनग्रा सर. त्यांच्याकडून जाणून घेऊया सरांसोबतच्या काही आठवणी.
2: सर मराठी, हिंदी आणि उर्दूचे विद्वान असे मोठे अभ्यासक होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते मला शिक्षक होते हिंदीला, आणि माझ्या त्यांच्या खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत. कारण सज्जन हे जर कोणाला म्हणायचं असलं तर सज्जनाची व्याख्या फक्त आडकर सरांच्याकडे पाहूनच मला करता आली. आतापर्यंत जीवनामध्ये मी इतका सज्जन मनुष्य पाहिला नाही. ते अत्यंत कष्टाळू आणि आपल्या कर्तव्याशी निष्ठा असलेले आणि स्वतःच्या सगळ्या दुःखांना विसरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये सर्वस्व अर्पण करणारे असे शिक्षक होते. आणि खऱ्या अर्थानं ते शिक्षक जीवन जगले. माझ्या खूप चांगल्या आठवणी त्यांच्याविषयी अशा आहेत की मी त्यांच्यावरती माझ्या सोन जाता की आत्मकथेमध्ये एक प्रकरण लिहिलेलं आहे की आडकर सर कसे होते आणि त्यांच्या आठवणी आहेत. तर त्यांची एक आठवण फार महत्वाची अशी आहे की त्यांनी मला हिंदी एक हस्तलिखित करायला सांगितलं होतं की मराठी हस्तलिखित नेहमी होतात ते एक हिंदी हस्तलिखित तयार करा. तर मी फार उत्साही होतो, अनेक कामं करीत होतो खूप वेगवेगळ्या कामामध्ये, तर मी हो म्हटलं आणि तयार करीन असं सांगितलं सरांना. आणि मग बरेच दिवस गेले मी वेगवेगळ्या कामामध्ये, कुठे या आंदोलनात कुठे त्या आंदोलनात. एक दिवस सरांनी मला विचारलं की अरे वो कहां तक आया है. सर मी म्हणालो की सर काम चल रहा है, आता दुसरं काय सांगणार, काम चल रहा है म्हटल्यावरती. आणि ते ऐकल्यावरती त्यांना वाईट वाटलं की अरे इतके दिवस झाले अजून यांनी आपल्याला काही दाखवलं नाही, काय कुठपर्यंत आलंय वगैरे सांगितलं नाही. त्यामुळे ते एकदम राग आला त्यांना आणि ते म्हणाले की अरे तुम्हारी आंखें तो सातवें आसमान पे चढ़ गई है. हाँ अब तक तुमने पूरा नहीं किया, कल तक तो पूरा देना चाहिए, कल आखिरी तारीख है. अरे सर अब मिल जाएगा, आता मिल जाएगा असं म्हणालो आणि बाहेर पडलो. आता कसं करावं, एका दिवसात पूर्ण करावं लागेल. तर मी ताबडतोबीनं ते रंगीत कागद जे असतात ते जिथे मिळतात ते नेहमीप्रमाणे ते आणले. माझा एक मित्र वसंत विजणकर जो अजून आहे आणि खूप चांगला चित्रकार आहे, त्यावेळी तो चित्रकार होता चांगला आणि विद्यार्थी दशेपासून तो चित्र चांगली काढायचा. ते कागद घेऊन त्याच्या घरी गेलो आणि त्याला म्हटलं की मी एक एक लेख लिहितो, तू एक एक चित्र काढ. आणि मी माझ्या सगळ्या वर्गमित्रांच्या नावावर वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिले, कुणाच्या नावावर कविता, कुणाच्या नावावर निबंध हिंदीमध्ये. मीच लिहित गेलो, माझंच अक्षर चांगलं होतं आणि चित्रकार चित्र काढत होता. आम्ही ते तयार केलं संध्याकाळपर्यंत आणि तयार करून ते बाइंडिंगला देखील टाकलं. आणि त्याचवेळी एक असं नगरमध्ये मोठा कार्यक्रम होता, त्यामध्ये भदंत आनंद कौशल्यान हे फार मोठे हिंदीचे लेखक आणि वर्धा समितीचे मोठे असे ज्याला आपण म्हणतो की आधारस्तंभ हिंदी समितीचे, ते तिथे आले होते. आणि मग आम्ही दोघांनी मिळून, मी आणि वसंत विटणकरने जाऊन त्यांची भेट घेतली. तर वसंत विटणकर हा खूप चित्रकार प्रसिद्ध असल्यामुळे त्यांनी काय केलं की सर मी तुमचं स्केच काढतो असं म्हणून त्या आनंद कौशल्यांना सांगितलं आणि त्यांना 5 मिनिटं बसून स्केच काढलं. ते स्केच आम्ही त्या हस्तलिखितामध्ये घातलं कारण त्याच पानावर त्यांनी ते काढलं होतं त्यांचं चित्र. आणि मग त्यांना म्हणालो की याच्यावर अभिप्राय द्या. तर हिंदीचे मोठे लेखक भदंत आनंद कौशल्यान यांनी याच्यावरती अभिप्राय दिला ते तुमचं हे भाववीणा असले की आम्हाला फार आवडलं. मी त्यांना म्हटलं की सर तुम्ही आता जर वेळ मिळाला तर आमच्या शाळेत याच्या प्रकाशनाला या आणि ते तयार करून बाइंडिंग करून अक्षरशः दुसऱ्या दिवशी दुपारी मी सरांना स्टाफ रूम मध्ये घेऊन गेलो ते आणि त्यांना बोलावलं म्हटलं सर ये तयार हो गया है और भयंत आनंद कौशल्यांजी ने इस पर बहुत अच्छा अभिप्राय लिखा है और वो अगर समय मिले तो प्रकाशन के लिए आने वाले. सरांना इतका आनंद झाला की ते फार चकित झाले की असं होऊ कसं शकतं. तर मी त्याच्यात एक मराठीमध्ये वाक्य वापरलं होतं की काल आम्ही त्यांचा संताप पाहिला होता आज त्यांनी आमचा प्रताप पाहिला आणि सर फार आनंदित झाले. सरांचा खूप आनंद होत असे. सर पुढे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा सर तिथे प्राध्यापक म्हणूनही आले होते हिंदीचे प्राध्यापक म्हणून. तर त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की माझा विषय मराठी होता आणि तसा मी हिंदीच्याही परीक्षा दिल्या होत्या पण आडकर सरांच्या प्रेमामुळे मी त्यावेळी हिंदी विषय घेतला संपूर्ण आमच्या कॉलेजमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं. ते रोज सकाळी आपल्या दिल्ली दरवाजापासून ते नगर कॉलेजपर्यंत पायी यायचे. एकदा त्यांना कुठेतरी लागलं होतं काहीतरी कुणीतरी धक्का दिला होता स्कूटरनं की काय माहित नाही पण त्यामुळे ते इतके नेहमी सावध असत की नेहमी कडेकडेनं जात आणि एखादं वाहन जर गेलं तर ते ओट्यावर उभे राहत जाऊ इतकं त्यांना वाटायचं. पण तरीही रोज सकाळी ते तिथून निघत आणि आमच्या गल्लीतून म्हणजे सारडा गल्लीतून ते नगर कॉलेजमध्ये

0: त्यामुळे मी त्या हिंदी विषय घेतला आणि आश्चर्य वाटेल की सरांचं मार्गदर्शन नेहमीच मला होत असे. एकदा त्यांनी आमच्याकडून एक नाटिका करून घेतली, ती नाटिका प्रख्यात उर्दू लेखक आगा हश्र म्हणून होते, पण ते नेहमी काव्यात लिहित, म्हणजे जे जी काही नाटकं असत ती काव्यात्मक नाटकं असत, सगळी पद्यात्मक नाटकं असत. तर मग त्यांच्याकडून त्यांनी आमच्याकडून ते पाठ करून घेतलं. मला त्या नाटकामध्ये काहीतरी एक मोठ्या विलनची भूमिका वगैरे होती, पण ते मी तो उर्दू संवाद पाठ केला होता. तर त्या उर्दू संवादामध्ये असं होतं की अरे कोई है इसे ले जाओ आज की रात कैद कर लो, सुबह मैं इसको खा जाऊंगा नाश्ते के साथ. म्हणजे सकाळी मी याला नाश्त्याबरोबर खाऊन टाकीन, अशी ती वाक्य होती त्यावेळी. हे अजूनही माझ्या लक्षात आहेत की सर खूप प्रेमानं सगळी कामं करून घेत असत आणि आयुष्यामध्ये नंतरही त्यांची खूप गाठीभेटी होत राहिल्या. त्यांच्या पेन्शनचं काम होतं, त्यांना पीएचडीचं काम होतं, तर त्यांना पीएचडी व्हायचं होतं आणि मी कॉलेजमध्ये असताना आमच्या कॉलेजमध्ये काही परीक्षा होत नसत, कारण परीक्षा पुणे विद्यापीठात होत असत, एमएच्या परीक्षा. तर आम्ही पुणे विद्यापीठात एक महिना राहायला होतो. तर माझी सगळ्या हिंदीच्या प्राध्यापकांची, हिंदी विभाग प्रमुखांची ओळख खूप चांगली झाली होती त्या सगळ्यामुळे. मग सर म्हणले की मला पीएचडी करायचंय, म्हटलं सर माझ्या ओळखीचे आहेत सगळ्या, मी त्यांना घेऊन गेलो. मग आनंद प्रकाश दीक्षितची ओळख करून दिली आणि सर पीएचडी सुद्धा झाले. आणि ह्या सगळ्या माझ्यामध्ये ते म्हणत होते की माझं काहीतरी त्यांचं पेन्शनचं काम होतं, तर ते कुठेतरी गेले एका ऑफिसात, तर त्यांचाच विद्यार्थी त्यांना भेटला आणि म्हटलं सर तुम्ही काळजी करू नका, मी सगळं तुमचं काम करतो. तर त्यांना खूप आनंद होत असे की आपले विद्यार्थी आपल्याला भेटतात आणि खरोखरच त्यांच्याविषयी कृतज्ञ असणारे खूप विद्यार्थी आहेत, कारण सरांनी अत्यंत निखळपणे प्रेम केलं. खरं म्हणजे मला इतकं समजत नव्हतं, पण त्यावेळी मी त्यांच्यावरती एक लेख लिहायचा शीर्षक मी ठरवलं होतं की साने गुरुजी सारखे आडकर गुरुजी आहेत, असं मी त्यावेळी त्यांना म्हटलं होतं. खरं म्हणजे साने गुरुजी हे खूप मोठे राजकीय चळवळीत वगैरे भाग घेणारे, परंतु गुरुजी म्हटल्यावरती प्रसिद्ध गुरुजी म्हणजे साने गुरुजी आणि इतका सज्जन मनुष्य आपल्या समोर गुरुजी आहे, म्हणून मी त्यांना नगरचे साने गुरुजी असं म्हणून त्यांच्यावरचा लेख लिहिला होता. तर सरांच्या विषयी खूप माझ्या आठवणी आहेत आणि सरांनाही खूप आनंद होत असे आणि ते नेहमी भेटत असत आणि माझ्या आत्मकथेत त्यांच्यावरचे प्रकरण जे आहे ते आता हिंदीमध्ये आलंय, मराठीतही आलंय आणि इंग्रजीतही आलंय. तर मला आनंद होतो की मला अशा सरांचा सहवास लाभला, मार्गदर्शन लाभलं आणि सदिच्छा मिळाल्या, आशीर्वाद मिळाला, त्यांना अभिवादन करतो आणि तुमचंही अभिनंदन, कारण तुम्ही त्यांची आठवण ठेवून हे कार्य पुढे सतत ठेवलेलं आहे. मला असं वाटतं की ज्याच्या मागे कोणी नसतं आता त्यांचा कुणीही त्यांच्या मागे त्यांची वारसदार वगैरे मंडळी नव्हती, पण आपली सर्वस्व त्यांनी एका संस्थेला, आपल्यासारख्या संस्थेला देऊन टाकलं आणि त्या संस्थेमधूनच ते मोठं कार्य होत आहे. त्यांचा पुतळाही उभारलेला आहे आणि त्यांची आठवण करता, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन, धन्यवाद.
1: तर मंडळी आताच आपण प्राध्यापक रतनलाल सोनग्रा यांच्याकडून आडकर सरांविषयीच्या काही आठवणी जाणून घेतल्या आहेत.

0: मंडळी आज हिंदी आणि उर्दूचे प्रकांड पंडित डॉक्टर शंकर केशव आडकर यांचा स्मृती दिन आहे. सर जरी आज आपल्यामध्ये नसले तरी सर त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमुळे अजूनही आपल्यामध्ये आहेत. मंडळी आता आपल्या सोबत आहेत बंगाली भाषेतील साहित्याचे अनुवाद करणारे ज्येष्ठ अनुवादक प्राध्यापक विलास गीते सर. आपण त्यांच्याकडून आडकर सरांविषयीच्या त्यांच्या काही आठवणी जाणून घेणार आहोत.
1: डॉक्टर शंकर केशव आडकर हे हिंदी आणि उर्दू चे अभ्यासक होते. नगर कॉलेजमध्ये ते हिंदी शिकवत आणि मी खरं तर वेगळ्या विद्याशाखेत शिकत होतो, पण मला

0: त्याची आवड होती आणि मराठीतून हिंदीत आम्ही अनुवाद करायला सुरुवात केली ती आडकर सरांच्यामुळेच. म्हणजे पूर्वी आडकर सरांच्या घरी मी येत असे, म्हणजे नगरमधले सगळे भाषेचे प्राध्यापक हे माझे ज्येष्ठ स्नेही होते, त्यामुळे आडकरांच्या घरी मी जात असे. तर तेव्हा त्यांनी एकदा मला साहित्य अकादमीचं हिंदी मासिक दाखवलं आणि हे पहा हे साहित्य अकादमीचं हिंदी मासिक असतं आणि यात आपल्या मराठी साहित्य कृतींचे हिंदी अनुवाद प्रकाशित होतात, मराठी कथांचे कवितांचे. आणि आडकर सर म्हणाले की मी मराठी कथांचे अनुवाद यांना पाठवत असतो आणि ते प्रकाशित होत असतात. आणि मग मी त्यांना विचारलं की मी पाठवले तर ते येतील का, तर ते म्हणाले हो येतील, तू असं कर तुला आवडलेला लेख किंवा कविता यांचा मराठी लेखाचा किंवा कवितेचे अनुवाद त्यांना पाठव आणि त्यांना जर आवडले तर ते कळवतात की मूळ लेखकाची परवानगी पाठवा, मग आपण मूळ लेखकाची परवानगी पाठवायची. आधीच मूळ लेखकाची परवानगी घ्यायची नाही, कारण जर त्यांची परवानगी घेऊन आपण पाठवलं आणि ते जर अस्वीकृत झालं तर मूळ लेखकाचा अपमान होतो. आणि मग मी तेंडुलकरांच्या लेखाचा अनुवाद केला, विजय तेंडुलकरांच्या माझे नाट्य शिक्षण या लेखाचा अनुवाद केला आणि तो साहित्य अकादमीच्या मासिकाला पाठवला आणि लगेच त्यांचं मोठं पत्र आलं की वा वा खूप सुंदर अनुवाद आहे, चांगला अनुवाद आहे, आम्हाला तेंडुलकरांची परवानगी पाठवा. आणि मी तेंडुलकरांना पत्र पाठवलं. त्या काळी असे फोन वगैरे माझ्या घरी नव्हता आणि आत्तासारखं तर म्हणजे मोबाईल फोन तर नव्हतेच, म्हणजे व्हॉट्सअपवरती आपण पत्राचा फोटो पाठवतो वगैरे. मी त्यांच्या पत्राची झेरॉक्स तेंडुलकरांना पाठवली आणि तुमची अनुमती पाठवा असं लिहिलं. त्यांनी ताबडतोब मला अनुमती पाठवली आणि मी केलेला त्या लेखाचा अनुवाद साहित्य अकादमीच्या नियतकालिकात प्रकाशित झाला आणि तेंडुलकरांचं मूळ पत्र माझ्याकडे आहे. त्यासाठी म्हणजे मी जिल्हा वस्तू संग्रहालयाचे सुरेश जोशी यांचाही ऋणी आहे, कारण मी त्यांना पत्र दाखवलं तेंडुलकरांचं आणि म्हटलं आता हे पाठवून देतो अकादमीकडे. ते म्हणाले नाही नाही नाही, तेंडुलकरांचं पत्र मूळ पत्र तुमच्याकडे ठेवा, त्याची झेरॉक्स फक्त अकादमीला पाठवा, कारण जर नंतर कोणी म्हणाले की तुम्ही तेंडुलकरांच्या परवानगीने केलाच नाही तर मग हे पत्र तुम्हाला दाखवता येईल. म्हणजे आडकरांच्या बरोबरच सुरेश जोशी हे सुद्धा म्हणजे माझ्या त्या क्षेत्रातल्या कामगिरीला मदत करणारे ठरले. आणि त्यानंतर मग साहित्य अकादमीच्या जवळजवळ प्रत्येक अंकात मी केलेले अनुवाद प्रकाशित होत गेले. म्हणजे मराठी कथेच्या सर्वेक्षणावरचा एक लेख होता तो साहित्य अकादमीने छापला, मी केलेला अनुवादित लेख. त्यानंतर दुसरा म्हणजे मराठी कादंबरीवरती एक सर्वेक्षणात्मक लेख होता दीपक घारे यांचाच, त्याचा अनुवाद पाठवला. आणि आता मात्र त्या संपादकांनी मला लिहिलं होतं की तुम्ही म्हणजे अनुवाद पाठवित जा आणि आम्ही ते छापत जाऊ, कारण तुमचे अनुवाद चांगले असतात म्हणजे असा आम्हाला विश्वास आहे. आणि तेव्हापासून मग मी आधी परवानगी लेखकाची परवानगी घेऊन मगच त्यांना लेख आणि अनुवाद लेखाचे अनुवाद पाठवत होतो आणि ते प्रकाशित होत होते. आणि ते असे जवळजवळ मला वाटतं 3 वर्ष सतत प्रत्येक अंकामध्ये मी केलेला अनुवाद असायचाच, मराठी साहित्य कृतीचा हिंदी अनुवाद. आणि मग साहित्य अकादमीने मला त्रिवेंद्रमला 1 महिन्याच्या एका वर्कशॉपसाठी बोलवलं साहित्यानुवादावरच्या. आणि अर्थात सगळा प्रवास खर्च देऊन आणि सगळी राहण्याची वगैरे व्यवस्था करून तिथं मला सगळे मोठे लेखक भेटले, म्हणजे भारतामधले यु आर अनंतमूर्ती भेटले, गिरीश कर्नाड भेटले, गुजरातीमधले उमाशंकर जोशी भेटले, त्यानंतर आसामीचे तज्ज्ञ असलेले भोलाभाई पटेल भेटले, बंगालीच्या तज्ज्ञ असलेल्या अनिला दलाल भेटल्या, त्यानंतर पुण्याहून आले होते ते प्रणा परांजपे आणि पुण्याच्या विजयादेव. तर या सगळ्याची सुरुवात आडकर सरांनी करून दिली हे एक आठवतं मला. आणि त्यात एक गंमत म्हणजे की अनुवाद करायचा म्हणजे उगाच काहीतरी करायचा असं नाही, परफेक्शन म्हणजे परिपूर्णता पाहिजे हा माझा अट्टहास असायचा. म्हणजे आडकर सरांनी मदत केली त्या बाबतीत मला. तर एखादा शब्द अडला तर मी अगदी म्हणजे आमच्या डावरे गल्लीपासून तर आडकरांच्या घरापर्यंत म्हणजे सध्या आपल्या रेडिओ नगरचं ऑफिस आहे तिथपर्यंत सायकलने येत असे आणि सर हा एक शब्द अडला आहे, कारण त्या काळी फोन नव्हते. तर अगदी साधा आहे, म्हणजे एक तेंडुलकरांच्या लेखात एक वाक्य होतं की आमच्याकडे पाहुणे येत तेव्हा त्यांना चहा दिला जात असे, तर आता चहा दिला जात असे तर चाय दी जाती थी, हे खटकत म्हटलं सर. म्हणजे ते म्हणाले अरे त्यात काय, चाय पेश की जाती थी. वा म्हटलं वा वा. आणि यावरून एक आडकर सरांची आवड त्यांनी मला सांगितली, अरे मी हिंदी शिकवली इतकी वर्ष पण उर्दू सारखी भाषा नाही, म्हणजे उर्दू जायची जबान नाही आहे, म्हणजे आपल्याला धर्माशी वगैरे सांगड घालायची नाही, पण उर्दू त्यांची आवडती भाषा होती. म्हणजे ते म्हणाले मी हिंदी शिकवलं खरं पण उर्दू ही माझी आवडती भाषा आणि उर्दू सारखी गोड आणि सुंदर भाषा नाही. आणि खूप चांगलं होतं. आणि फक्त एक आपल्याला खंत वाटणारी गोष्ट म्हणजे ते एकटे राहत होते आणि सुदैवाने त्यांच्या शेजारी त्यांचे काळजी घेत असत आणि त्यांना मदत करीत असत. आणि त्यांनी आपलं घर या संस्थेला भेट दिलं याबद्दल तुमच्याप्रमाणेच मी सुद्धा त्यांचं ऋणी आहे. तिथं गेले की त्यांची आठवण होते.
1: नक्कीच सर,
0: धन्यवाद.
1: येस सर, खर तर सरांमुळे, सरांच्या सहवासामुळे अनेक लेखक आपल्याला मिळालेले आहेत. अनेक लेखक, त्यांचे जे विद्यार्थी होते ते आता लेखक आहेत. तर तुम्ही त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्या नगरकरांना काय सांगाल?
0: काही माणसं अशी असतात की बाजूला राहून, म्हणजे प्रसिद्धीपासून दूर राहून इतरांना मदत करीत असतात. फक्त ज्यांना मदत केलेली आहे त्यांना त्याची जाणीव असते. त्यामुळे मी सुद्धा नेहमी आडकर सरांनी मला हा मार्ग दाखवला असं सांगत असतो. तसं आपणही म्हणजे आपल्या गुरूंच्या बाबतीत कृतज्ञ असावं आणि ऋणनिर्देश करीत राहावा असं मी त्यांना सांगेन.
1: येस येस, नक्कीच सर. मंडळी, आताच आपण बंगालीतील साहित्याचे अनुवाद करणारे ज्येष्ठ अनुवादक प्राध्यापक विलास गीते सरांशी गप्पा मारल्यात. त्यांच्याकडून आडकर सरांविषयीच्या आठवणी जाणून घेतल्यात. आता वेळ झालीये एक छानसं गाणं ऐकण्याची.

0: मिठापुरा।
1: मंडळी, आपल्या आयुष्यात गुरु हे खूप महत्वाचे असतात आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु हे लाभतात आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये जी चांगली कामगिरी करतो ती फक्त आपल्या गुरूंमुळेच। आणि मंडळी, तसंच आडकर सर हे देखील एक गुरु होते, त्यांच्यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी घडले, त्यांचे अनेक विद्यार्थी आता शैक्षणिक क्षेत्रात आहेत, तर काही विद्यार्थी अतिशय सुंदर लेखन करतात। आडकर सरांमुळे आज अनेक लेखक आपल्याला मिळालेत। यांचा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्त त्यांचे काही सहकारी आणि त्यांचे काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत जे आपल्याला त्यांच्या आठवणी सांगतायत। आता आपल्या सोबत सरांचे विद्यार्थी प्राचार्य बालकृष्ण सिद्धराम आणि प्राचार्य विश्वास काळे सर आहेत। चला तर मग जाणून घेऊया यांच्याकडून सरांबद्दलच्या काही आठवणी। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: तर सगळ्यात आधी मी सिद्धम सरांकडे येते, तर सर तुमची आणि सरांची भेट कधी आणि कशी झाली?
2: मी भाऊसाहेब फिरोदिया या हायस्कूलचा माजी विद्यार्थी, माझं पूर्ण माध्यमिक शिक्षण त्या शाळेमध्ये झालेलं आहे आणि सुदैवाने मला 3 वर्ष 58, 59, 59, 60 आणि 60, 61 या 3 वर्षी 9वी, 10वी आणि 11वीला मला हिंदी विषय शिकवायला आडकर सर होते, हे माझं मी भाग्य समजतो।
1: आणि सर, आडकर सरांमुळे अनेक लेखक घडलेत, अनेक शिक्षक घडलेत, अनेक प्राचार्य घडलेत, जसे तुम्ही दोघं आहात, तर त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी आम्हाला सांगा ना।
2: 9वीमध्ये असताना आमच्या वर्गातील काही विद्यार्थी त्यांना सारा आग्रह करत, सर काही शेरशायरी सुनवा, कधी दोहे सुनवा, कधी कधी ते रागावत, परंतु दुसऱ्या दिवशी मात्र ते असे काही दोहे की त्याचे अर्थ सुद्धा आम्हाला समजत नव्हते, असे कोणत्याही विषयावर आपलं प्रभुत्व गाजवणारे ते माझे आवडते शिक्षक होते। त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या अभ्यास शिकवण्याच्या शैलीचा माझ्या जीवनावर खूप परिणाम झालेला आहे की मी FY BSc उत्तीर्ण असताना देखील मी सायन्स विषय सोडून मी हिंदीकडे वळलो, मी हिंदी पंडित ही परीक्षा प्राप्त केली, त्याच्यानंतर ज्युनियर हिंदी शिक्षक सनद आणि सिनियर हिंदी शिक्षक सनद या पदव्या प्राप्त केल्या आणि त्याच्यावर मला या मार्कंडे विद्यालयाचं प्राचार्य पद मिळालं, हे सुद्धा मी फार मोठं भाग्य समज। सरांचा स्वभाव तशी मितभाषी होते खूप, परंतु यांचा अभ्यास जो होता, शिकवण्याची शैली होती, खूप दांडगी होती आणि प्रत्येकावर प्रभाव टाकणारी होती, हे मी 3 वर्ष त्यांच्याकडून अनुभवलेलं आहे। पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी MIDC म्हणजे न्यायालयामध्ये एक स्वर्गीय शंके आडकर या चॅरिटेबल ट्रस्ट आणि हिंदी लघुकथा पुरस्कार समारंभ झाला होता, त्या समारंभाला केवळ मी एक माजी विद्यार्थी म्हणून, जे हिंदीचे मोठमोठे लेखक होते, विद्वान होते, साहित्यिक होते, त्यांच्याबरोबर एक प्रमुख अतिथी म्हणून मला त्या समारंभामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळालेलं आहे।
1: सर, तसंच आपल्यासोबत विश्वास काळे सर आहेत, तर तुमच्या दोघांचा कालावधी वेगवेगळा होता सरांसोबत का तुम्ही एकत्र होतात?
2: 59, 59, 60, 61, 62 हा माझा काळ होता।
1: सरांचा 63 पासून होता सर।
3: 59, 60 सुद्धा मी सुद्धा सोसायटी हायस्कूलला 1 वर्ष त्यांचा विद्यार्थी होतो 8वीच्या वर्गात।
1: अच्छा अच्छा।
3: आणि मग नंतर 9वी, 10वी, 11वीला गावाकडे गेलो, तिथं रयत शिक्षण संस्थेचा हायस्कूल आहे आमच्या सारोळा कासार नगर पासून जवळ आहे, तर तिथे मग 9वी, 10वी, 11वी माझी झाली आणि त्या शाळेचा मी मॅट्रिकचा 1963 पहिल्या बॅचचा विद्यार्थी आणि मग 63 मॅट्रिक होऊन नगरला आल्यानंतर अहमदनगर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि मग तिथे 63 ते 67 4 वर्ष सरांचं पुन्हा मार्गदर्शन आणि सहवास लाभला आणि 67 मग हिंदी विषय घेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। आणि विशेष म्हणजे 1967 आम्ही जेव्हा पास आउट झालो होतो ती आमची हिंदी स्पेशलची पहिली बॅच होती, पहिली बॅच। आणि मग नंतर पुन्हा MA हिंदी करण्यासाठी नगर कॉलेजमध्ये तेव्हा काही सुरुवात झालेली नव्हती, नंतर मग आम्हाला पुणे विद्यापीठात 2 वर्ष गेलो मी 67, 68, 68, 69 1969 मग MA झाल्यानंतर। तो काळ असा होता की आता क्या तुमसरांनाही कल्पना आहे, त्यांचा माझा काय वर्ष 2 वर्ष थोडं मागं पुढं नाही, ते एकूण सारखाच कालखंड आहे। आणि त्यावेळेला गंमत अशी होती की BA ची जरी परीक्षा कोणी दिलं किंवा त्याच्या आधी मॅट्रिकची परीक्षा कोणी दिली तर मॅट्रिक अपियर्ड याच्यावर मुलं नोकरीला अर्ज करू शकत असत. मी सुद्धा 1967 ला बी ए ची फायनल इयरची परीक्षा दिल्यानंतर बी ए अपियर्डवर अर्ज केला शिक्षकासाठी आणि रिझल्ट लागण्यापूर्वी ऑर्डर मिळाली. नंतर 2 वर्षांनी एम ए केल्यानंतर एम ए अपियर्डवर अर्ज केला तेव्हा सुद्धा ऑर्डर मिळाली. पण एम ए झाल्यानंतर 1 वर्ष हायस्कूलवर हिंदी शिकवण्याचं काम केलं आणि त्याच्या पुढच्या वर्षी नंतर 26 वर्ष प्राध्यापक म्हणून आणि शेवटची 10-11 वर्ष प्राचार्य म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या जवळजवळ 9 महाविद्यालयांमध्ये मला काम करता आलं.
1: अच्छा. आणि सर 4 वर्ष तुम्ही सरांसोबत होतात, त्यापेक्षा जास्त वर्ष होतात म्हणायला हरकत नाही, तर सरांसोबतच्या तुमच्या आठवणी?
3: सरांचा स्वभाव अत्यंत शांत आणि मृदू आणि काय मुलांना सांगायचं शिकवायचं समजून त्यांना मार्गदर्शन करायचं ते असं थोडंसं कोटिंग असायचं, काहीतरी वेगळं बोलायचे पण त्याच्यातून वेगळा अर्थ विद्यार्थ्यांनी बरोबर घेतला पाहिजे. डायरेक्ट फार ते कमी बोलत असत, अप्रत्यक्ष मुलांना नेहमी त्यांचं काय काय सांगणं असे. आणि सरांचा स्वभाव इतका अत्यंत हुशार, अत्यंत विद्वान, अत्यंत पाठांतर आणि विद्यार्थ्यांशी बोलताना वर्गामध्ये लाजाळू स्वभाव पण सरांचा फार होता. असा काही विनोद झाला आणि मुलांना काय निम्म्यांना समजलं नाही आणि मग ते त्यांच्या ध्यानात यायचं की बा इथं थोडंसं काहीतरी प्रतिसाद विद्यार्थ्यांचा पाहिजे पण तो म्हणावा असा मिळत नाही म्हटल्यानंतर मग त्यांच्या हातात कायम पुस्तक असायचं आणि ते पुस्तक मग असं चेहऱ्यापुढं स्वतःच्या धरून आणि एका बाजूला असा चेहरा करून ते थोडंसं हसल्यासारखं करायचे आणि मग उरलेल्या मुलांना कळायचं की अरे इथं हसण्यासारखं काहीतरी सर बोलले होते आणि मग सर हसतायत म्हणून मग मुलं हसायची. ते सगळ्यांनाच झेपत होतं, कळत होतं, मानवत होतं अशातला भाग नाही. परंतु अत्यंत मृदू आणि शांत स्वभाव. आणि आणखी एक आठवण त्यांच्याविषयीची फार मजेशीर आहे. 1967 ला जेव्हा मी 25-व्या वर्षी ग्रॅज्युएशन केलं, कमीत कमी वयामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं, 25-च वय होतं आणि एम ए हिंदी करायचं तर नगरला सोय नव्हती. पण मग सरांना आम्ही 2-4 विद्यार्थ्यांनी विचारलं की आता आम्ही काय करायला पाहिजे, तर ते म्हणाले विद्यापीठामध्ये हिंदीची सोय आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि गंमत अशी की शेवटच्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर बी एची त्याच उन्हाळ्यामध्ये लग्न झालं माझं 25-व्या वर्षी. आणि मग आणखी गडबड झाली म्हणजे मग सरांना आम्ही म्हणालो अहो आता मी ग्रॅज्युएट पण होतोय आणि लग्न पण होतंय झालं, तर ते म्हणाले एपा शिक्षण लग्न ह्या सगळ्या त्याची सरमिसळ करता येत नाही, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही भले लग्न होऊ देत पण तुम्ही 25-च वय आहे, तर 2 वर्ष आणखी पोस्ट ग्रॅज्युएशन करावं अशी माझी इच्छा आणि तुम्हाला सूचना आहे. तो एक शब्द आम्ही ध्यानात ठेवला आणि त्यांनी त्यावेळेला एक वाक्य उच्चारलं की अजून तुम्ही लहान आहात, 25-व वय म्हणजे काही फार वय नाही. त्या काळामध्ये आमच्या मराठशाळेतल्या मित्राचे मामा माझ्याबरोबर वर्गात होते बी ए ला लास्ट इयरला, म्हणजे असे जास्त वय असणारे विद्यार्थी सुद्धा होते, लग्न झालेले विद्यार्थी पण होते आणि नोकरी करणारे शिकून कॉलेजचं शिक्षण घेऊन सकाळी पिरियड करून नंतर नोकरी करणारे सुद्धा विद्यार्थी होते. त्यामुळे सर म्हणाले तुम्ही अगदी कमीत कमी तुमचं वय आहे, तुम्ही ताबडतोब एम ए सलग करून टाका, पुढचं तुमचं भविष्य उज्ज्वल आहे.
1: सरांची शिकवण्याची पद्धत कशी होती?
2: शिकवताना सर बऱ्याच वेळा पुस्तक हातात न घेता काही कविता शिकवित. त्या कविता आम्ही सुद्धा पुस्तकात न पाहता असं वाटतं की आपण पुस्तक पाहूनच सगळं ऐकतोय वाचतोय, इतकं त्यांचं त्या कवितावर हिंदी कवितावर प्रभुत्व होतं. आणि मग व्याकरण शिकवताना कधीही त्यांनी वहीचा वापर केलेला नाही आहे, सरळ त्या ठिकाणी ते सर्व प्रकारचे व्याकरण त्यांनी शिकवलेल्या व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळायला काही हरकत नाही. गणितासारखे हिंदी व्याकरणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळायचे. व्यक्तिगत जीवनामध्ये आणखीन एक त्यांच्याबद्दल सांगायचं आहे की जेव्हा ते खूप आजारी होते तेव्हा भाऊसाहेब फिरोजेचे माजी मुख्याध्यापक गोरे सर, टी आर गोरे, हे त्यांची सेवा करायला जायचे हे मला माहीत होतं. म्हणून त्यांच्या बरोबर मी एक दोन वेळा आडकर सरांना चहानी नाश्ता घेऊन गेलो, हे सुद्धा मी स्वतःच फार मोठं भाग्य समजतो.
1: नक्कीच नक्कीच सर.
3: आणखी खूप आठवणी आहेत सरांच्या. पहिल्या वर्षी जेव्हा नगर कॉलेजला प्रवेश घेतला त्यावेळेला प्रीडिग्री पीडी आर्ट्स म्हणायचे, आणि नंतरचे तीन वर्ष ग्रॅज्युएशनचे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर, तर मग आम्ही त्या पीडी आर्ट्सच्या मार्कावर सर्व विषय आणि हिंदीमध्ये मिळालेल्या मार्कावर सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळते हिंदी विषय घेऊन ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, तर त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करा आणि आता तुम्ही हिंदी विषय स्पेशल पण पुढे ठेवणार आहात. तर आम्ही फर्स्ट इयर बीएला असताना आमच्या चार विद्यार्थ्यांकडनं, एक रणदेवे म्हणून, एक मी काळे म्हणून, एक जोशी म्हणून होते नगरचे, आणि एक शेटे म्हणून होते, आम्ही चौघांनी त्या हिंदी स्कॉलरशिप जी केंद्र सरकारची होती, केंद्र सरकारने नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट्समधल्या राज्यामधल्या हिंदीचं अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही केंद्र सरकारची त्यावेळेला शिष्यवृत्ती होती, आणि ती मला वाटतं अजूनही आहे ती. तर आम्हा चौघांनी आम्ही फर्स्ट इयरला असताना प्रीडिग्रीच्या मार्कावर अर्ज सरांनी करायला लावले, आम्ही केले, आणि फर्स्ट इयरचं वर्ष संपता संपता कधीतरी फेब्रुवारी मार्चमध्ये त्याचा रिझल्ट आला, आणि आम्हाला चारही लोकांना, चारही विद्यार्थ्यांना, मित्रांना ती स्कॉलरशिप मंजूर झाली. आणि मग वर्षाच्या शेवटी फर्स्ट इयर बी एचे 50 रुपये महिना अशी ती स्कॉलरशिप होती, ती 600 रुपये आम्हाला मिळाले. नंतर मग पुन्हा एफ वायचं मार्कशीट निकाल लागल्यानंतर पुन्हा ती कंटिन्यू होत गेली, एस वाय टी व्हायला 75 रुपये महिना. असे 3 वर्ष आमच्या शिष्यवृत्तीवर हे आमचं शिक्षण झालं, आणि त्याला सर्वस्वी कारणीभूत सर. आणि मग शिष्यवृत्ती मंजूर झाली म्हटल्यानंतर आम्ही एस वाय टी व्हायला साहजिकच हिंदी स्पेशल विषय ठेवला, आणि ती आमची नगर कॉलेजच्या हिंदी विभागाची, त्यामुळे त्याचं सरांनाही फार कौतुक आणि आम्हालाही खूप त्याचा आनंद आणि समाधान. नंतर बी ए झाल्यावर सुद्धा काय करायचं, तर सरांनी सांगितलं तुम्ही विद्यापीठात जा, एम ए करा. आणि मग आम्ही त्या चार विद्यार्थ्यांपैकी तिघेजण प्राध्यापक झालो. एक फक्त मला वाटतं काही होऊ शकले नाही, किंवा त्यांनी एम ए पुन्हा नंतर पुन्हा केलं नाही, पण आम्ही तिघांनी पुणे विद्यापीठामध्ये वसतिगृहामध्ये राहून आणि आम्ही तिघांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून शेटे, रणदिवे आणि मी काळे, त्यापैकी शेटे आणि मी आम्ही दोघं शेवटी प्राचार्य पण झालो 10-12 वर्ष, आणि रणदिवे पण व्हाईस प्रिन्सिपल वगैरे होते. आणि आम्हाला तिघांनाही, आम्ही तिघं हयात आहोत, एकमेकांशी आजही बोलतो, आणि सरांची आठवण आम्हाला तिघांनाही पुन्हा पुन्हा होत असते.
1: येस सर, खरं आहे. आणि सरांचे जे विद्यार्थी आहेत ते आज आपण पाहतोय की चांगल्या पोस्टवर आहेत, बरेच प्राचार्य आहेत, बरेच प्राध्यापक आहेत, तसेच अनेक लेखक देखील सरांकडून घडलेले आहेत. सरांचं लेखनावर किती प्रेम होतं?
3: सरांच्या लेखनावर म्हटलं तर ते पुष्कळ वेळा, जसं आता सिद्धम सरांनी सांगितलं, ते शिकवताना त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि कित्येक गोष्टी पाठ असलेल्या मोठ्या गतीने ते म्हणायच्या, आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की आम्हालाही असं वाटायचं की हे आपणही असं काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. आणि मग म्हणूनच मग पुन्हा एम ए करायचं. नंतर मग आता माझी जवळजवळ किती आज 36-37 वर्षाच्या सेवेनंतर गेली 17 वर्ष निवृत्तीनंतरही आजही मी छोटं कमीदास प्रकारचं लेखन माझं चालू असतं, आणि हिंदी आणि मराठी रचना पण माझ्या 5-50 आहेत, पण त्याचं प्रकाशन वगैरे काही प्रकाशित केलेलं नाही, पण माझ्या वहीमध्ये ते सुखरूप आहेत आणि त्याचा मला मोठा आनंद आहे. आणि सरांनी वर्गात शिकवलेल्या कविता आजही काही काही आठवतात. एक कविता आठवते काही ओळी त्या अशा, आ गए है हम यहां तो गीत गाकर ही उठेंगे, हम ना अपने आप ही आए दुखों की इस नगर में, था मिला तेरा निमंत्रण ही हमें आधे सफर में, किंतु फिर भी लौट न जाते हम बिना गाए यहाँ से, आ गए हैं हम यहाँ तो गीत गाकर ही उठेंगे.
2: खूप छान.
3: तर अशा त्या काही काही खूप मजेशीर आठवणी आहेत. आणखी एक सरांची आठवण मला सांगण्यासारखी आहे की सरांचं आमच्यावर अत्यंत प्रेम आणि मृदू आणि गोड स्वभाव. त्यांना भेटायला मी माळेवाड्यात राहत होतो, सरांचं घर दिल्ली दरवाजाजवळ माडीवर राहत होते, तर आम्ही जिना चढून वर जायचो असं दबकत दबकत. पण मग सरांचा असं खाली हॉलमध्ये खाली गादी टाकलेली असं काही टेबल नाही, खुर्ची नाही, काही नाही, खाली गादी, एक माग तक्क्या, सर बसलेले असणार. घरात बहुधा ते एकटेच असायचे नेहमी. आणि मग कसं चाललंय, काय चाललंय असं विचारपूस करायचे. आणि मग हळूच उठून आतमध्ये जायचे, आतल्या खोलीमध्ये, आणि वाटीमध्ये एक लाडू घेऊन यायचे. म्हणजे काहीतरी खाऊ असायचा. बिना खाल्ल्याशिवाय आम्ही कधीच त्यांच्या घरातून बाहेर पडलो नाही. खायला द्यायचे, चहा नाही पण खायला वाटीत काहीतरी असणार. अत्यंत प्रेम विद्यार्थ्यांवर. आणि मग त्याचा परिणाम आमच्यावर असा झाला की आपणही पुढे शिक्षक प्राध्यापक झाल्यानंतर आम्ही ते कायम मनोमनी ठसवलं की विद्यार्थी हेच आपले दैवत आहेत. जसं विद्यार्थ्याला गुरु दैवत स्थानी असतं, तसं दुसऱ्या बाजूने, एका हाताने टाळी वाजत नाही, दुसऱ्या बाजूने शिक्षकाला सुद्धा त्याचे विद्यार्थी हे दैवतासारखे असतात हे आम्हाला आडकर सरांनी शिकवलं.
1: येस येस, नक्कीच सर. आणि जेवढं आता कितीतरी वर्ष झालेत, म्हणजे 2005 आपल्याला त्यांचा शेवटचा सहवास लाभला, आणि आता इतके वर्ष झाले तरी पण त्यांच्या आठवणी ऐकताना असं वाटतंय की हे सगळं काल परवाच घडलंय की काय. सर, सरांचं जेवढं हिंदीवर प्रेम होतं तेवढंच उर्दू भाषेवर देखील होतं. आणि त्यांच्या अनेक मी विद्यार्थ्यांशी बोलले तर त्यांच्याकडून असंही कळालं की सर हिंदीपेक्षा जास्त उर्दूवर प्रेम करत असेल. असे काही अनुभव तुमच्यासोबतचे आहेत का?
3: अनुभव म्हणजे असे, आता सरांच्याकडनं काही कळायचं काही, आम्ही माहिती मिळवली होती. सरांचं गाव तिकडे बीड जिल्ह्यामध्ये आणि नगरच्या बॉर्डरलाच, नगर तालुक्याची आणि बीडचा जो आष्टी वगैरे तालुका आहे त्याच्या बॉर्डरला धानोरा म्हणून त्यांचं गाव होतं. आणि त्यावेळेला तो भाग निजामशाहीमध्ये, त्या निजाम स्टेटमध्ये होता, त्यामुळे तिथं उर्दू आणि फारसीच, म्हणजे त्यांचं जे बालपण गेलं सरांचं, ते बालपणी त्यांनी ही उर्दूच जास्त हे होती शाळेमध्ये सुद्धा. आणि ते उर्दूचं शिक्षण, उर्दूचे धडे त्यांना अगदी लहानपणापासून, बाल वयापासून त्यांनी घेतलेले होते. त्यामुळे खूप त्यांचे शेर वगैरे पाठांतर, आणि ते मुलांना कंटाळा आलाय असं म्हटल्यानंतर थोडस विषयांतर करून मग ते काय काय काय काय ऐकवायचे आम्हाला, आणि विद्यार्थ्यांना मग खूपच मजा यायची.
2: हिंदीचा पंडित आणि सिनियर हिंदी शिक्षक सनद असल्यामुळे जेव्हा मी नोकरी लागलो तेव्हा हिंदी भाषेचा प्रचार करण्याचा मला खूप मोठी संधी मिळाली. महाराष्ट्र राष्ट्र भाषा सभा यांच्या मार्फत वर्षातून 2 परीक्षा घेतली जायच्या. तर प्राथमिक पासून, प्राथमिक, बालबोधिनी, प्रबोध, सुबोध, प्रवीण विद्यार्थ्यापर्यंत मी जवळजवळ 20 या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळून दिलेले. फक्त पंडितसाठी विद्यार्थी बाहेर जात होते पण प्रवीणपर्यंत मी अनेक विद्यार्थी या ठिकाणी निर्माण केलेले आहेत, याचा त्यांना पुढे आयुष्यात खूप फायदा झालेला आहे. आणि हे सर्व आडकर सरांच्या प्रेरणेमुळे झाले हे सांगायला मला अभिमान वाटतो.
1: नक्कीच नक्कीच, त्यांनी तुम्हाला घडवलं आणि तुम्ही असेच अनेक विद्यार्थी घडवताय आणि ते विद्यार्थी आज अजून विद्यार्थी घडवतील ही आपण अपेक्षा व्यक्त करूयात. सर, तुम्ही जसं म्हणालात की सरांच्या शेवटच्या काळामध्ये तुम्ही सरांना भेटायला गेलेला आहात चहा नाश्ता घेऊन, तर तो काळ सरांसाठी कसा होता?
2: तसं त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर थोडं वेदना वाटायच्या की या ठिकाणी इतके वर्ष त्यांनी शैक्षणिक सेवा दिली, साहित्य निर्माण केलं, परंतु जेव्हा तिथे गेल्यानंतर त्यांच्या मनावर कधी कधी क्लेश भावना अशा दिसायच्या. तरी पण त्यांना भेटणारे खूप लोक असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी ते कधी जाणून दिलेलं नाहीत.
3: शेवटच्या आठवणीबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर 2005 सरांचं निधन झालं, पण तत्पूर्वी ते जवळजवळ 2-1 नगरच्या आयुर्वेद कॉलेजचं जे हॉस्पिटल आहे तिथं त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली देण्यात आली होती. असं त्यांचे स्नेही, प्रेमी, विद्यार्थी यांच्या वतीनं. आणि 1-2 वेळेला त्यांना मुद्दाम मी भेटायला जायचा, भेटायला गेलो. मी तर तसं तर 2007 नगरला आलो निवृत्त होऊन, बाहेरच माझी नोकरी झाली, पण मग कळल्यानंतर मी जात असे. आणि मग सर असे बेडवर पडलेले असायचे, कधी डोळे झाकलेले, कधी थोडंसं किलकिले डोळे, आणि ते पाहायचे आणि कुणीतरी सांगायचं तुमचे विद्यार्थी आलेत म्हणून. चेहऱ्यावर काहीतरी एकदम चमकल्यासारखं आणि त्यांना असं काहीतरी आनंद होतोय, काहीतरी समाधान वाटतंय असं भासायचं पाहणाऱ्याला. आणि ते दिवस आजही डोळ्यापुढं आमच्या अगदी स्पष्ट असे आहेत. आणि आज जे आम्ही आयुष्य जगतो हे सगळं सरांच्यामुळं हे अगदी 101% आम्ही सगळेच त्यांचे विद्यार्थी मान्य करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
1: नक्कीच सर. आणि सर जरी आज आपल्यामध्ये नसले तरी पण तुमच्यामुळे किंवा त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामुळे सर नेहमी जिवंत राहतील आपल्यामध्ये. आणि सरांचं जे काम आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहेत, ते इतके सुंदर आहेत ना की त्यांना कधी कोणी विसरूच शकत नाही. आणि आत्ताही असं जाणवत आहे की काल परवाच्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुमच्याकडूनही आम्हाला सरांबद्दल खूप छान माहिती मिळाली, त्याबद्दल मी तुमच्या दोघांचंही खूप खूप धन्यवाद करते. आणि आत्ताच आपण सरांचे विद्यार्थी माजी प्राचार्य बालकृष्ण सिद्धराम आणि प्राचार्य विश्वास काळे यांच्याशी गप्पा मारल्या.

0: मंडळी, आपल्या आयुष्यात प्रत्येक माणूस आपल्याला भेटतो, आपल्याला जोडला जातो, यामागे काहीतरी हेतू असतोच. आणि तसंच आडकर सर आणि स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांची देखील काही वर्षापूर्वी भेट झाली होती. डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी आडकर सरांसोबतच्या त्यांच्या काही आठवणी आपल्याला सांगितल्या. चला तर मग ऐकूया सरांच्या आठवणी.
1: नमस्कार, मी डॉक्टर गिरीश कुलकर्णी स्नेहालय परिवाराकडून संवाद करतोय. डॉक्टर आडकर यांच्या प्रेरणेतून आणि मदतीतून अहमदनगरमध्ये डॉक्टर शंकर केशव आडकर ट्रस्ट गेली सुमारे 2.5 दशके काम करतो आहे. सरांचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध बराच उशिराने आला, म्हणजे ज्यावेळी ते थोडेसे आजारी पडू लागले होते आणि नगरच्या गुणे आयुर्वेद रुग्णालयामध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल केलं होतं. तिथे अशोकराव कुरापट्टी, मनोहर देव चक्के, सौदामिनीताई कात्रे यांच्यासोबत माझं जाणं येणं होतं. आणि तिथे सरांना भेटायला गेल्यानंतर तिथे एक काव्यशास्त्र विनोदाची आणि खास करून हिंदी भाषेतली अशी ती मैफल आमची जमत असे. मी वयानं खूप लहान होतो आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक, त्याच्यामध्ये TR गोरे सरसुद्धा होते, हे सर्व लोक मात्र सरांचे थेट विद्यार्थी होते. ते सुद्धा वयाने खूप ज्येष्ठ होते. माझी काकू रेवाताई कुलकर्णी यासुद्धा आडकर सरांचे विद्यार्थिनी होत्या. आणि त्यांच्या काळामधल्या घटना, घडामोडी, साहित्यिक घटना आणि त्याशिवाय हिंदी साहित्यातल्या नवनवीन येणारे प्रवाह आणि नव्या गोष्टी याबद्दल तिथे या सर्वांची भरभरून चर्चा व्हायची. आणि मी थोडा शेंडेफळ होतो, लहान होतो, पण मी हे सर्व काळजीपूर्वक ऐकत असे. तरी सरांची, सर माझ्या अस्तित्वाची नोंद घेत आणि म्हणत की इस छोटे बाबू को क्या लगता है. आणि मग मी त्यांना हिंदीमध्ये सांगत असो. माझं हिंदी ऐकून ते कधी कधी खुदकन हसायचे, कारण सरांचं हिंदी हे उर्दूच्या प्रभावाखालचं एक अतिशय अभिजात हिंदी असं आपण त्याला म्हणू शकतो, तशा प्रकारचं होतं. आणि आम्ही सगळे आपलं देशी हिंदी बोलायचो, त्याच्यामध्ये मराठी शब्द जास्त असायचे आणि ते खुदकन हसायचे. पण त्यांची प्रेम आणि आपुलकी मनाला स्पर्श करून जायची. सरांच्या शेवटच्या काळामध्ये मला आठवतं, मी 2 दिवस आधी सरांना भेटलो होतो आणि नंतर बातमी कळाली की सर आता या जगात नाही आहेत. सरांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख त्यांनी पाहिलं, पण त्याची खंत, खेद, जगाबद्दलची नाराजी त्यांच्या बोलण्यामध्ये मी कधी ऐकली नाही, अनुभवली नाही. आणि या जगाकडं पाहण्याचा एक समाधानी, आनंदी दृष्टिकोन सरांकडे होता. आणि जे आपल्याला परमेश्वराला योग्य वाटत होतं आपल्यासाठी, ते परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे अशी त्यांची भावना होती. सरांचं मोठेपण असं की काही नातेवाईक होते आणि लोकांचा ओढा नातेवाईकांकडे असतो, परंतु सरांनी त्यांच्या सगळ्या घराला, बँकेतल्या शिलकीला त्यांनी एक ट्रस्ट केला, डॉक्टर शंकर केशव आडकर ट्रस्ट त्यांच्याच हयातीमध्ये, आणि त्याला त्यांनी सर्व अधिकार दिले. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणारी दुसरी कोणतीही संस्था किंवा ट्रस्ट अहमदनगरमध्ये नव्हता. आणि सरांनी इच्छा व्यक्त केली की या उद्देशाला समर्पित असं कार्य एखाद्या संस्थेमार्फत व्हावं. आणि त्यानंतर सरांनी या ट्रस्टच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि त्या ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी काळाच्या ओघात मला मिळालेली आहे. देवचक्के सर होते, सौदामिनीताई कात्रे होत्या, मधुकर कात्रे होते, TR गोरे सर होते. आणि आता एका मोठ्या कालखंडानंतर ही जबाबदारी या संस्थेच्या सर्व सदस्यांनी माझ्यावर सोपवली आहे. मला जाणीव असते की मी एक फार मोठ्या परंपरेला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मी करण्याचा प्रयत्न करत असतो. मध्यंतरी अहमदनगर महाविद्यालयाच्या सहकार्यानं आम्ही एक राष्ट्रीय स्तरावरचं लघुकथा शिबिर इथे घेतलेलं होतं. देशातील नामांकित साहित्यिकांना इथं बोलवलं होतं. आणि आताही हिंदी भाषा प्रचार प्रसाराचं काम हे आम्ही सुरू ठेवलेलं आहे, ते असंच करणार आहोत. उर्दू भाषेच्या प्रचार प्रसारासाठी सुद्धा आम्हाला काम करायचं आहे, कारण उर्दू ही अस्सल भारतीय भाषा आहे. आणि इतर भाषांप्रमाणेच या भाषेवर सुद्धा प्रेम करायला सरांनीच, आडकर सरांनीच आम्हाला सगळ्यांना शिकवले. तर तिचा प्रचार प्रसार सुद्धा आम्हाला खूप महत्त्वाचा वाटतो. जशी संधी मिळेल तसं भविष्यामध्ये हे काम करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सरांच्या स्मृतीला आणि प्रेरणेला डॉक्टर शंकर केशव आडकर ट्रस्टच्या सर्व सभासदांच्या, कार्यकर्त्यांच्या, दात्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो।
0: मंडळी आताच आपण गिरीश सरांकडून आडकर सरांबद्दलच्या काही आठवणी जाणून घेतल्यात। 4 जून 2005 रोजी सरांचं निधन झालं, पण तरीही जेव्हा आपण त्यांच्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या आठवणी ऐकत होतो तेव्हा असं वाटत होतं की हे आत्ताच इतक्यातच घडलंय। छान आठवणी आपल्याला त्यांच्या विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ऐकायला मिळाल्यात। त्यांच्या कामामुळे, त्यांच्या विद्यार्थ्यांमुळे ते आजही जिवंत आहेत आणि ते नेहमी असेच आपल्या मनामध्ये जिवंत असणार आहेत। मंडळी, मी पुन्हा एकदा आडकर सरांना अभिवादन करते। मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पुन्हा भेटूया, त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाकिजा हा ट्रॅक तुम्ही ऐकला. तुम्ही ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. अनुवाली आहे तुम्हाला भेटायला सांजरंग या कार्यक्रमात. सो छान आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहेच आहे. आणि आज आहे, आजची तारीख आहे 4 जून 2024. आणि आजच्या या आपल्या इव्हिनिंग शोला आपण सुरुवात करणार आहोतच. आज आहे वार गुरुवार आणि 4 तारीख आज आहे. आणि त्याचबरोबर आज दिवसाच्या सुरुवातीला जे खूप चांगली न्यूज जी आहे ती आलेली आहे आणि ज्याची आपण अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. खरं तर एप्रिल असेल, मे महिना असेल, कडक उन्हाळ्याचे दिवस आपण सगळ्यांनी सहन केलेत मी असंच म्हणेल. कारण अतिशय जास्त तापमान, नगरमध्ये तर 40 ते 42 डिग्री अंश सेल्सिअस तापमान, ज्याचा सामना आपण केला आहे. अनेक असे महाराष्ट्रामधले जिल्हे आहेत की ज्यांचं तापमान 46-47 डिग्रीपर्यंत पोहोचलं होतं. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये हे तापमान जास्त प्रमाणामध्ये होतं. आणि फायनली केरळमध्ये मान्सून दाखल झालाय, ज्याची आपण वाट पाहत होतो. अगदी जून महिना सुरू झाला ना की मान्सून कधी येतोय, पहिला पाऊस कधी पडतोय याची आपण सगळेजण वाट पाहत असतो. आणि फायनली मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालाय. पण महाराष्ट्रामध्ये मात्र कधी दाखल होणार? तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून जो आहे तो 15 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो. सो अजून 1 आठवडा आपल्याला वाट पाहायची आहे. पण तोपर्यंत आत्ता सध्या वातावरणामध्ये चांगले बदल झालेले आहेत. अवकाळी पाऊस येतो आहे, उष्णतेचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे, तापमान हळूहळू कमी होताना आपल्याला दिसतंय. आणि जो काही आत्ता सध्या पडणारा पाऊस आहे तो मान्सूनचा पाऊस नाही आहे, तर तो अवकाळी पाऊस आहे. विदर्भामध्ये तर ऑरेंज अलर्ट पुढचे 3 दिवस अवकाळी पावसासाठी दिलेले आहेत. आणि विदर्भामध्ये सध्या नांदेड परिसरामध्ये आज चांगलाच पाऊस झालेला आहे सकाळी. सो आज चांगली गोष्ट आपल्याला कळलेली आहे की फायनली केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. सो लवकरच महाराष्ट्रामध्ये सो येईलच. आणि अनेक शेतकरी जे पेरणीसाठी, पेरणीपूर्व मशागतीची कामं करतात, तयारी करतात, तर ते तर सगळ्यात जास्त मान्सूनची वाट पाहत असतात. सो मीही वाट पाहते आहे मान्सून कधी येतोय. सो येस, मान्सून लवकरच येईल. आणि थोड्याच वेळात मी सुद्धा येईल, कुठेही जाऊ नका. इंग्लिश विंग्लिश या फिल्ममधला ट्रॅक तुमच्यासाठी प्ले करते. गुड इव्हनिंग.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आणि महत्वाच्या काही अपडेट्सकडे आपण वळूयात सांजरंग या कार्यक्रमात. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वन डे सिरीजमधून सध्या बाहेर पडला. बीसीसीआयनं ही माहिती दिली आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा सध्या याची चर्चा आहे. अगदी सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल होत आहेत, ज्या फोटोमध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापत झालेली फोटोमध्ये आपल्याला विराट कोहली याला दिसतेय. अफगाणिस्तान विरुद्धच्या वन डे सिरीजमध्ये तो सध्या बाहेर पडलाय आणि बीसीसीआयनं सांगितलेल्यानुसार 13 जूनपासून धर्मशाला या ठिकाणी होणाऱ्या 3 मॅचेसच्या सिरीजमध्ये विराट कोहली आता खेळणार नाहीये. आयपीएल 2026 फायनल मॅच दरम्यान त्याला ही दुखापत झाली होती आणि आता ही दुखापत झाल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धच्या वन डे सिरीजमधून तो सध्या बाहेर जो आहे तो आहे आणि आता तो वन डे सिरीजची ही मॅच खेळणार आहे. अजून महत्वाच्या स्पोर्ट अपडेट्स आणि त्याचबरोबर इतरही काही अपडेट्सकडे आपण वळूयात. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, मुंबईकरांना सध्या पाणी टंचाईचं सावट आपल्याला बघायला मिळतं आणि मुंबई बृहन्मुंबई महापालिकेकडून 10% पाण्याची कपात मुंबईकरांसाठी लागू करण्यात आली आहे. मान्सून अजूनही लांबणीवर आहे आणि त्या पावसाच्या पडण्याच्या अंदाजामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधला जलसाठा झपाट्यानं कमी होताना दिसतोय. सध्या तलावांमध्ये केवळ 45 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महापालिकेनं मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू केली. भविष्यामध्ये जे संकट येऊ शकतं ते टाळण्यासाठी पालिका समुद्राचं खारं पाणी गोड्या पाण्यात रुपांतरित करण्याच्या प्रकल्पावर वेगानं काम करताना सध्या दिसतेय. ऐकत रहा रेडिओ निगर 90.4.
1: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
2: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
1: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
2: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
1: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
3: एक हसी शाम को
4: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग करते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये म्हणजेच चित्रपट सृष्टीमध्ये अनेक असे डिरेक्टर होऊन गेले की ज्यांनी अफलातून काही सिनेमे दिले. असंच एक नाव अगदी खूप हिट सिनेमांच्या यादीमधल्या दिग्दर्शकांचं घेतलं जातं, ते म्हणजे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहला स्नेहालानी यांचं वयाच्या 76व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झालंय. आखे, शोला और शबनम यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी निर्मिती केली सिनेमांची. गोविंदासारखे स्टार्स त्यांच्यामुळे उदयास आले होते, चर्चेमध्ये आले होते. आणि 2015 ते 2017 हा जो काळ होता, या काळामध्ये सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं. त्यांनी काही कडक निर्णय या काळामध्ये घेतले होते आणि त्यामुळे काही काळ ते चर्चेमध्ये सुद्धा आले होते. चित्रपटसृष्टीने एक बेधडक व्यक्तिमत्व नक्कीच गमावलं आहे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहला स्नेहालानी यांचं मुंबईमध्ये निधन झालं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, गुड इव्हनिंग. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM वर अनुला सांजरंग या कार्यक्रमात. मान्सून कधी येतो याची प्रत्येक जण महाराष्ट्रामध्ये वाट पाहत आहे आणि केरळमध्ये तो दाखल झालेला आहे फायनली. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्यामध्ये 15 जून नंतरच पावसाची शक्यता सध्या हवामान विभागानं वर्तवली आहे. अवकाळी पावसाचा इशारा मात्र महाराष्ट्रासाठी आहे. विदर्भासह राज्यात 15 जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल अशी माहिती हवामान विभागानं दिली. पुढचे 2 ते 3 दिवस वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. दरम्यान ब्रह्मपुरीमध्ये सगळ्यात जास्त 44° अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. केरळमध्ये तर मान्सून दाखल फायनली झालेला आहे, पण महाराष्ट्रामध्ये मात्र 1 आठवड्यानंतर आपल्याला मान्सून बघायला मिळणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग करते आहे तुम्हाला. आणि सध्या अधिक मास सुरू आहे, पण लवकरच आषाढ महिना येतो आहे आणि संतांच्या अनेक पालखी सोहळ्यांना सुरुवात होते, ती म्हणजे वारीची. संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याचं नियोजन सुद्धा जाहीर करण्यात आलंय आणि येत्या 7 जुलै 2024 रोजी संत तुकाराम महाराजांच्या 341 आषाढी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलंय. 7 जुलैला पुण्यातील देहू गावातून प्रस्थान होणारा हा सोहळा 24 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. यंदा पुणे शहरामध्ये 2 दिवस तर इतरत्र 1 दिवस मुक्काम असणार आहे. सोहळ्यामध्ये बेलवडी, इंदापूर, अकलूजमध्ये गोल रिंगण होईल, तर माळीनगर, बाजीराव विहीर आणि वाखरीमध्ये उभं रिंगण होणार आहे, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराजांच्या समाधी पालखी सोहळ्याच्या नियोजनामध्ये देण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग करते आहे मनापासून. राज्यामध्ये महिला सगळ्यात जास्त मद्यपान करतात असं राज्य कुठलं, असा सर्वे जर करायचा म्हटलं तर हा सर्वे केला आहे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण NFHS 6 2023-24 अहवालानुसार देशामध्ये सगळ्यात जास्त मद्यपान करणाऱ्या महिला या 23.2% अरुणाचल प्रदेशामध्ये आहे. या यादीत अग्रस्थानी असलेल्या इतर राज्यांमध्ये अजूनही काही राज्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये सिक्कीम 19%, तेलंगणा 7%, त्रिपुरा 6%, आसाम 5%, छत्तीसगड 5.7% असा समावेश आहे. हे सर्वेक्षण मुंबई स्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स IIPS द्वारे आयोजित करण्यात आलेलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

क्यों ना आई, कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी वीणा लिमये. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये दोन व्यक्ती आपल्यासोबत आहेत, आपल्या नगरचेच ते आहेत. एक म्हणजे प्राध्यापक हर्षल आगळे, ज्यांचं मुक्ताई प्रतिष्ठान आहे, मुक्ताई प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून सुद्धा ते अनेक वेगवेगळ्या संस्थांशी जोडले गेले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. समाजकार्य त्यांचं नेहमी सुरू असतं आणि स्नेहालयासोबत सुद्धा त्यांनी याआधी काम केलेलं आहे. शिक्षण, आरोग्य, महिला आणि बालकं या सगळ्याच सामाजिक प्रश्नांवर आणि विषयावर गेल्या 25 वर्षांपासून सातत्यानं ते नगर शहरामध्ये काम पाहतात. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत ॲडव्होकेट इंजिनियर कैलास दिघे सर आहेत, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष. 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आपण एन्जॉयमेंट म्हणून साजरा करतो, पण तो कुठेतरी दारू पिऊन किंवा सेलिब्रेशन करून साजरा करण्यापेक्षा रक्त देऊन, रक्तदान करून साजरा करणं फार महत्त्वाचं आहे. आणि याबाबत गेल्या 10 वर्षांपासून आपल्या समाजामध्ये अवेअरनेस ते करतात. त्याचबरोबर जे काही समाजातील सोशल इश्यू असतील नेहमी त्या प्रत्येक कार्यासाठी ते तत्पर असतात. पण आज हे दोघं जणं एका वेगळ्या कारणासाठी आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे ग्रीन सिटी मोहिमेबद्दल. ग्रीन सिटी मोहीम नेमकी काय आहे, आपल्या शहरामध्ये ती का राबवली जाते, यानिमित्तानं आज आपण या दोघांशी सुद्धा नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. तर दोघांचं सुद्धा या स्टुडिओमध्ये आणि कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत सर. नमस्कार सर. सगळ्यात आधी मी हर्षल सर तुमच्याकडे येते की जसं मी आत्ता उल्लेख केला की ग्रीन सिटीबद्दल आज आपण बोलणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये, तर ग्रीन सिटी नेमकं काय आहे, ही संकल्पना काय आहे?
3: प्रथमतः मी आपले धन्यवाद मानतो की एवढ्या चांगल्या मोहिमेसाठी आपण आम्हाला इथे बोलवलं. ग्रीन सिटी मोहीम आपल्या शहराचे उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम अशी ही मोहीम आहे. सध्या आपण बघतोय की तापमान वाढ, प्रदूषण या सर्वच गोष्टीमुळे शहरामध्ये एक वेगळा उपक्रम राबवण्यात यावा अशी संकल्पना ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी मांडली. आणि आम्ही सर्व सहकारी, आपण मी आता गेली 25 वर्ष या सामाजिक क्षेत्रात आहे, मी लगेच त्यांना होकार दिला की आम्हालाही आवडेल यामध्ये काम करण्यासाठी. मग या क्षेत्रात जे जे काम करतात त्यांची एक समिती निर्माण करण्यात आली, त्याला आपण सुकाणू समिती असं म्हणू शकतो. आणि या समितीमार्फत शहरात कशी झाडांचं रोपण करता येईल, काय करता येईल याविषयी चर्चा चालू झाली. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटलो आणि 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि शहराचे लाडके आमदार संग्रामभाया जगताप, महापालिका आयुक्त आणि सर्वच मान्यवर आणि एनजीओ प्रतिनिधी यांच्या वतीनं माऊली सभागृहामध्ये या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. 1 मे रोजी या मोहिमेची सुरुवात झालेली आहे.
2: नक्कीच. कैलास सर, मी तुमच्याकडे येते की सरांनी जसं सांगितलं की 1 मे पासून या ग्रीन सिटी मोहिमेला सुरुवात झाली, तुम्ही सुद्धा या मोहिमेचे सुकाणू समितीचे सदस्य आहात, तुम्ही या मोहिमेमध्ये कसे सहभागी झालात?
4: ॲक्च्युली धनंजय भैया जाधव यांचा मला कॉल आला आणि ते म्हटले की आपण असं असं मोहीम राबवतोय, तर तुम्ही याच्यात सहभागी व्हावं असा त्यांचा आग्रह होता. आमच्या जाणीव फाउंडेशनने सहभागी व्हावं म्हणून मग आम्ही, चांगलीच ॲक्टिव्हिटी आहे तर नेहमीच आमच्या चांगल्या कार्यक्रमाला होकार असतो आणि आम्ही तशी तयारी पण करतो. त्या दृष्टीनं मग मी तयार झालो आणि बाकीचे रिलेटेड जे लोक आहेत ज्यांचं कॉमन इंटरेस्ट आहे, ज्यांना ह्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे, असे आम्ही काही लोक त्यांना जोडून दिले आणि त्या पद्धतीने ऍक्च्युअली कार्यक्रमाला सुरुवात झाली.
2: नक्कीच. जसं आता सरांनी सांगितलं की अनेक लोक या मोहिमेमध्ये जोडले गेले आहेत, केवळ कमिटी सदस्य किंवा आपल्या शहराचे उपमहापौरच नाही तर काही नगरकर, काही अशा संस्था आणि ज्यांना या कामामध्ये नेहमी सातत्यानं प्रयत्न करायचे आहेत असे अनेक व्यक्ती जोडले गेले आहेत. तर असे कुठल्या शहराचे लोक आहेत की जे या मोहिमेसाठी प्रतिनिधित्व करतात?
3: तसं पाहिलं तर आम्ही टार्गेट एरिया आपलं शहर असं ठरवलं आहे. आपण अनेक वर्षापासून या शहरात राहतो, लहानाचे आपण मोठे पण इथे झालो, शिक्षण इथे झालं, नोकरी इथे करतोय, तर आपली एक सामाजिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे कार्यक्षेत्र आपण महानगरपालिका हद्द असंच ठेवलेलं आहे. आम्हाला बाहेरूनही कॉल येतात, शहराच्या आसपासून खेडेगावातूनही येतात, आम्ही त्या गोष्टीला चांगलं समजतो आणि नकार न देता आम्ही असं सांगतो की पहिली फेज आमची शहरासाठी आहे आणि नंतर आम्ही असा विचार करतोय की ते कॉल आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, सामाजिक वनीकरण असेल किंवा अनेक इतर संस्थाही पाणलोट क्षेत्र विकासात त्यामध्ये काम करतात, तर आम्ही ते कॉल त्यांना नकार न देता ते कॉल आम्ही सध्या डायव्हर्ट करतोय. समजा आपल्या जवळचं एखादं गाव आहे आणि तिथून आम्हाला रिक्वायरमेंट आली, आम्हाला मागणी आली की आम्हाला झाडं लावायची, ती गोष्ट खूप चांगली असल्यामुळे आम्ही त्या भागात जी लोक काम करतात त्यांना तो कॉल डायव्हर्ट करतो आणि त्या ठिकाणी काम छोट्या प्रमाणात आता चालू झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणालात की शहरात आपण कसं जातोय, तर शहरामध्ये आपण व्हॉट्सअप मेसेज, बरेचसे ग्रुप असतात, तर ते ग्रुप मेसेज टाकलेला आहे की ज्यांना या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपला स्वतःचा जो एरिया आहे आणि संगोपनाची जबाबदारी कोण घेऊ शकेल अशा पद्धतीने दिघे सरांनीच एक फॉर्मॅट केलेला आहे. पीडीएफ स्वरूपात आम्ही ते फॉर्मॅट टाकतो. आम्हाला अपेक्षा असते की ते रिटर्नमध्ये लिखित स्वरूपात त्यांनी आम्हाला परत पाठवावं आणि आपण त्यात उल्लेख पण केला की तुम्हाला कोणती झाडं पाहिजे आहे आणि फक्त झाडे न देता आपण माती परीक्षणाची पण जबाबदारी घेतलेली आहे. समजा त्या मातीमध्ये कुठले वृक्ष चांगले जगू शकतात, कुठले वृक्ष चांगले येतील याची खात्री घेऊन आपण माती परीक्षण, त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पोयटा जर लागला पोयटा, खत लागलं तर खत, अशा पद्धतीने सर्व गोष्टी देतोय. जेसीपी मशीनने आपण त्यांना खड्डे खोदूनही देतोय. आपल्याला लोकांकडनं, नागरिकांकडनं एकच अपेक्षा आहे की त्या वृक्षांचं पालन पोषण त्यांनी केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. एकच सोपी अट आपण त्यांना ठेवलेली आहे. मग यासाठी काय करता येईल, तर कोणाचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक वृक्ष आपल्या दारात आपल्या सोसायटीत लावलं पाहिजे, म्हणजे त्यांना ते कायमस्वरूपी आठवण राहील. आपल्या घरातील कुणीतरी व्यक्ती कुठल्याही कारणाने आजारपणात असेल, कुठल्याही कारणाने आपल्याला सोडून गेलेली असते, त्यांच्या स्मरणातही त्यांना त्या ठिकाणी एखादं झाड, एखादं वृक्ष लावता येईल आणि त्याची आठवण राहील. माझे जवळचेच एक नातेवाईक होते, 1 मे नंतर, साधारण 8 मे रोजी त्यांचं लग्न झालं, ती मुलगी सासरी गेली, तर आम्ही तिची आठवण राहावी म्हणून त्या दिवशी एक वृक्ष त्यांच्या घराभोवती लावलेला आहे. आणि संकल्पना माझ्या जवळचे नातेवाईक असतील, सभोवतालचे लोक असतील, त्यांनाही खूप आवडले, कारण त्या वृक्षाकडे पाहून, झाडाकडे पाहून अशी आठवण राहील की या दिवशी आपल्या मुलीचं लग्न झालं होतं आणि ती सासरी गेली होती. अशा वेगवेगळ्या खूप गोष्टी आहेत. शाळा चालू झाल्यावर आम्ही अवेअरनेस शाळांमधून करणार आहे की मुलांनी त्याची जबाबदारी घ्यावी, पालन पोषण करावं, त्या संवर्धन करावं आणि पालकांनी मुलांना मदत करावी अशा स्वरूपाने. आणि 5 तारखेला आता जागतिक पर्यावरण दिवस आहे, तर आम्ही न्यू आर्ट्स कॉलेजच्या ग्राउंडवर, रेसिडेन्सी कॉलेजच्या ग्राउंडवर परत वृक्ष लावून ऍक्च्युअल सुरुवात करत आहे. आज मी आपल्याशी बोलतोय पण आम्ही सकाळी रामकृष्ण मिशन म्हणून संस्था आहे त्यांच्या कॅम्पसमध्ये वृक्ष लागवड केली. साधारण 50 ते 55 वृक्ष त्या ठिकाणी आज लावण्यात आली. अशा पद्धतीने रोज आम्हाला मागणी आहे आणि पॅरररी आम्ही खड्डे खोदतोय आणि त्याच स्वरूपात वृक्ष लागवडी करत आहे. आम्हाला पालिकेचंही चांगल्या प्रकारे सहकार्य लाभतंय, सामाजिक ज्या संस्था आहेत त्यांचंही सहकार्य लाभतंय. तुमच्या आजच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी असंच आवाहन करेल की या मोहिमेत प्रत्येक नागरिकानं सामील झालं पाहिजे आणि या मोहिमेला योग्य दिशा दिली पाहिजे.
5: नक्कीच. कैलास सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. सरांनी एक आत्ता उल्लेख केला की तुम्ही एक फॉर्मॅट केला आहे, सोशल मीडिया ही खूप मोठी ताकद आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चांगली मोहीम किंवा ही एक चांगली संकल्पना अनेक लोकांपर्यंत लवकर स्प्रेड आउट होऊ शकते. तर हा फॉर्मॅट काय आहे, कुठल्या स्वरूपाचा माहिती जी आहे ती नागरिकांकडून घेतली जाणार?

0: नागरिकांकडनं त्यांच्या वार्डातून किंवा त्यांची मागणी म्हणून मिळावी म्हणजे त्याचं जबाबदारी त्यांच्या ते घेतील. अदरवाईज काय होईल की आता समजा आम्ही राहतो सावळीत आणि केडगावमधलं काही आलं तर आम्ही केडगावपर्यंत पोहोचणं कितपत प्रॅक्टिकल आहेत, म्हणून त्या त्या वार्डातल्या लोकांनी जर इंटरेस्ट घेऊन याच्यात इन्वॉल्व्ह झालं तर अजून त्याचं मोठं स्वरूप येऊ शकतं. म्हणजे आम्ही वार्डवाईज कमिटी पण फॉर्म करणार आहोत की त्यात वेगवेगळ्या कमिट्या आहेत. एक आहे संवर्धन समिती आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणी समिती आहे, प्रचार प्रसार समिती आहे, ऑडिट समिती आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या करतोय. याच्यात नागरिकांनी सहभाग द्यावा, वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी जे नागरिक आहेत त्यांनी त्यात इन्वॉल्व्ह व्हावं आणि आपण ते वार्डापुरती करणार आहोत त्याच्यामध्ये त्यांनाही जास्त दूर फिरावं लागणार नाही किंवा खूप वेळ द्यावा लागणार नाही. रुटीन कामामध्ये त्यांना रस्त्याने जाता येताना सुद्धा त्यांना काही गोष्टी समजणार आहेत, लक्षात येणार आहेत, मग त्या आमच्यापर्यंत अपडेट होतील आणि पुढे मग ते अजून ते इफेक्टिव्ह होईल असं एक अपेक्षित आहे. त्याच्यामुळे आमचं सर्वसामान्य नगर शहरातल्या नागरिकांना वृक्षप्रेमींना आव्हान आहे की त्यांनी समितीमध्ये सुद्धा सहभागासाठी आम्हाला अप्रोच करावा. आम्ही नंबर शेअर केलेले आहेत, व्हॉट्सअपला पण शेअर केलेला आहे, तर त्याच्यात डिटेल्स आहेत. त्यांनी त्यांची माहिती थोडक्यात द्यावी की त्यांना अनुभव आहे, काय काम करतात ते, सोशल कॉन्टॅक्ट त्यांचं कसं आहे, ही थोडीशी माहिती आली म्हणजे मग आम्हालाही थोडंसं आयडिया येते की त्या पद्धतीने आम्हाला कुठल्या समितीत घेता येईल किंवा त्यांनीच स्वतः डिक्लेअर केलं की आम्हाला या संवर्धन समितीत यायचं आहे किंवा प्रचार प्रसार समितीत यायचं आहे, तर त्या पद्धतीने आम्ही त्यांना तसं अकोमोडेट करायचा प्रयत्न करू. आणि ही समिती प्रत्येक वाढावायचे 8-10 लोकांची समिती असावी असा एक आमचा आग्रह आहे. त्यानिमित्तानं इन्व्हॉल्वमेंट वाढेल आणि ही चळवळ मोठ्या प्रमाणात लोकचळवळ व्हावी असा एक उद्देश याच्यातून आहे.
1: नक्कीच. या सगळ्या मोहिमेमध्ये सर मोठी झाडं आहेत आणि काही उंचीची असणारी ही झाडं आहेत, तर कुठल्या स्वरूपाची झाडं आहेत आणि ही कुठून मिळवलेली आहेत किंवा याचं कलेक्शन तुम्ही कसं केलं?
2: थोडक्यात जसं आता दिघे सरांनी उल्लेख केला की यात लोकसहभाग अतिशय महत्वाचा आहे, तर आपण यामध्ये शक्यतो देशी वान आपण ज्याला म्हणू शकतो जी प्रजाती आहे नीम असेल, आपल्याला माहिती आहे त्यातून ऑक्सिजन जास्त निर्माण होतो, जुनं झाड आहे आणि त्याला विशेष महत्व आहे. पिंपळ आहे, वड आहे, करंज अर्जुन म्हणून झाड आहे, बहावा, आणि नंतर फळझाडं तर सगळ्यांनाच आवडतात, परंतु ओपन पेसला लावल्यानंतर वाद होऊ नये, काही गोष्टी होऊ नये म्हणून ती एक खबरदारी घेतोय आम्ही. नाहीतर आंबा जांभूळ ही झाडं पण आम्ही देणार आहोत जशी मागणी होईल, कारण झाडं तर आम्ही टप्प्याटप्प्याने घेत आहोत, खासगी नर्सरीतून घेत आहोत, सामाजिक वनीकरणाची जी नर्सरी आहे तिथून घेतोय. फॉरेस्ट नर्सरीला आम्ही साधारण दोघे जण अकोल्यामध्ये भेट देऊन आलो. अकोला तालुक्यातल्या जेवढ्या नर्सरी आहेत आमच्याकडे डाटा हेड ऑफिस मधून आला होता, तर आम्ही तिथे प्रत्यक्ष गेलो. साधारण एवढ्या किलोमीटरमध्ये त्या लोकांनाही आश्चर्य वाटलं की आमच्यापर्यंत सहसा कुणी येत नाही, तुम्ही आलात, तुमचं स्वागत. आणि आम्ही ऍक्च्युअल पाहिलं की प्रत्येक नर्सरीत जून महिना आहे त्यामुळे झाडी आहेत, तर ती झाडी आम्हाला कशा स्वरूपात मिळतील. आपला कन्सर्न 7-8 फूट आपण मुद्दाम झाड देतोय, कारण त्याला मग जे शेळ्या असतील किंवा जी जनावरं असतील ती खात नाहीत, ते उंचीवर गेलेलं असतं आणि साधारण काही महिन्यातच ते जास्त रुजलं तर ते झाड सक्सेस रेशो त्याचा वाढणार आहे. त्याच्यामुळे साधारण 7-8 फूट उंचीचं असं आम्ही प्रामुख्याने म्हणतोय. परंतु एखाद्या कॉलनीमधून, आता काही कॉलन्यांमध्ये घरांची वसाहत आहे, बंगल्यांची वसाहत आहे, आम्हाला जे बचत गट असतील त्यामधले किंवा काही भिशी ग्रुप असतील, आनंदाची गोष्ट आहे की महिलाही यात खूप चांगल्या ऍक्टिव्हली सहभागी होत आहेत आणि त्या आम्हाला मागणी करतायत की तुम्ही आम्हाला झाडं द्या, काही म्हणतायत आम्हाला फुल झाडं द्या, आम्ही घराभोवती लावतो आणि त्याची संगोपनाची आम्ही जबाबदारी घेऊ. तर अशा पद्धतीने आम्ही जसजसे टप्पे आमचे वाढत जातील, जशी मागणी येईल त्याच्यामध्ये आम्ही बदल करण्यात तयार आहोत, कारण शेवटी हरित नगर व्हावं हाच आमचा सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकत आहोत.
1: नक्कीच. इथे माती परीक्षणाचा मगाशी उल्लेख निघाला होता आणि ते सुद्धा खूप महत्वाचं आहे एखाद्या वृक्षाची लागवड करण्याआधी, तर हे कसं फॉलो केलं जातंय, कसं पाळलं जातं किंवा याचाही विचार कसा केला जातोय?
0: माती परीक्षण खरं तर खूप आवश्यक आहे, कारण कुठल्या जागेत कुठलं झाड येणार याचं अंदाज बांधणं सर्वसामान्य नागरिकांना मुश्किल होऊन जातं. तर आम्ही इथे एक राजेंद्र पवारांची सॉइल टेस्टिंग लॅब आहे, तर त्यांनी ती जबाबदारी घेतली आहे, तर तिथे जिथे आपण खड्डे घेतोय तिथून सॅम्पल कलेक्ट केले जातात आणि मग त्याचा रिपोर्ट जनरेट होतो, त्यानुसार मग कुठली प्रजाती लावता येईल किंवा त्याला कुठलं खत घातलं पाहिजे त्या संदर्भातला आपल्याला डेटा मिळून जातो. आणि हे खूप आवश्यक आहे. नॉर्मली रँडमली झाडं लावली जातात दरवर्षी, पण झाडं नुसतंच वृक्षारोपण होतं पण संवर्धन होत नाही. तर ते संवर्धनावर पण खूप आमचा फोकस खरं तर संवर्धनावरच आहे की नुसते झाडं लावून किंवा ज्याच्या ज्याला इच्छा नाही त्याच्या दारात झाड नेऊन लावण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे म्हणून आम्ही प्रत्येकाकडनं, नागरिकांकडनं किंवा संघटना असतील जे मागणी करतात त्यांच्याकडे

0: शपथपत्र पण घेतो की ह्या झाडं तुम्ही देताय आम्हाला पण आम्ही त्याचं संवर्धन करू, अदरवाईज मग त्यात जबाबदारी कोणी घेतली नाही तर ते सर्वाईव्ह होणार नाही. तर असा उद्देश त्याच्या मागे आहे. आणि सरांनी मागेशी बोललं तसं जे शाळेत जाणारी मुलं आहे तर त्यांना झाडांचं पालकत्व देणार आहोत, म्हणजे त्यांना कुतूहल असेल की मी लावलेलं झाड म्हणजे भले कुणी का लावेना पण माझं झाड आहे ते, म्हणून तो दररोज आठवड्यातून चार वेळा जाऊन बघून येईल त्याची प्रगती कशी होते, ग्रोथ कधी होते, त्याचं थोडंसं सायन्सचा अभ्यास वाढेल, प्लस त्याला त्याच्याविषयी एक अटॅचमेंट होईल. आणि समजा दुर्दैवाने त्याने दुर्लक्ष केलं तर त्याच्या पालकांना पण वाटेल की अरे आपल्या मुलाचं झाड त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर ह्या पद्धतीनं अजून त्याच्यात रिटेन्शन जो आहे संवर्धनचं प्रमाण वाढेल असं माझं तरी मत आहे. आणि याला आपण जिओ टॅगिंग पण करायचा प्रयत्न आहे की जिओ टॅगिंगमुळे होणार काय आहे की भविष्यात आम्हाला ऑफिसमध्ये बसून ते कंट्रोल लक्षात येईल की कुठल्या झाडाची काय प्रगती आहे, काय प्रॉब्लेम आहे, कुठं वाढतंय, कुठं काय लक्षात येतंय. म्हणजे तुमच्या समित्यांमधून तर इन्फॉर्मेशन येईलच पण ही सिस्टम थ्रू पण इन्फॉर्मेशन येईल असा प्रयत्न आहे. जर जिओ टॅगिंग आमचं सक्सेस झालं तर कदाचित काम खूप सोपं होणार आहे.
1: याला जोडूनच मी सांगेल की राष्ट्रीय सेवा योजना, जसं आता तुम्ही पण कॉलेजमध्ये सहभाग घेतला असेल, मी स्वतः घेतला होता, एनएसएस ज्याला आपण म्हणतो, एनसीसी असेल, स्काउट अँड गाईड असेल, तर यांचाही आपण ऍक्टिव्हली सहभाग घेणार आहोत. आता सुट्ट्यांचे दिवस आहेत, आमचा पत्रव्यवहार झालेला आहे, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी यांच्या मदतीने आपण श्रमदान काही ठिकाणी घेणार आहोत, जिथे मोठा पेस आहे, साधारण एखाद्या ठिकाणी अर्धा एकरचा पण पेस भेटू शकतो. सिना नदीचं सुशोभीकरण चालू आहे, त्या ठिकाणी आम्ही या सर्व ग्रुपला कॉलेजेसला इन्व्हाइट करून श्रमदान घेऊन त्या ठिकाणी आपण सिना नदी कशी डेव्हलप करता येईल, कशी विकसित करता येईल, सुशोभीकरण कसं करता येईल, म्हणजे बाहेरून जरी एखादा व्यक्ती पुण्याहून नगरकडे येतोय किंवा दुसऱ्या शहरातून येतोय, आपल्या शहराचं जसं नाव बदललंय ते खरोखरच आहिल्या नगर म्हणून कसं स्पष्ट होईल, सगळीकडे जाईल, हा विचार आम्ही सर्वजण करत आहोत.
2: नक्कीच सर, कुठलंही काम करत असताना अनेक आव्हानं येतात, अनेक चॅलेंजेस येतात, अनेक अडचणी सुद्धा येऊ शकतात, तर अशी कुठली आव्हानं या कामासमोर आली होती?
0: आव्हानं अर्थातच आहे. लोकांचं मानसिकता कशी आहे की माझ्या दारात झाडाचं खोड नको, झाडाचा कचरा नको, फक्त मला झाडाची सावली पाहिजे, तर ते तसं शक्यच नसतं. कोणाच्या तरी दारात खोड येणार आहे, दारात म्हणजे आम्ही अर्थात दारात नाही लावणार, थोडं बाजूला लावू, पण खोड थोडीशी तोशिश प्रत्येकाला घ्यावीच लागणार आहे. कारण आपल्याला आता आपण ह्या वर्षाची हीट अनुभवली आहे, तर कदाचित ह्या मोहिमेचं पुढच्या वर्षी लगेच इफेक्ट येणार नाही, पण काही वर्षानंतर 100% येणार आहे. त्याच्यामुळे थोडासा त्रास प्रत्येकाला सहन करावाच लागणार आहे, तरच आपल्याला पुढचं आपला भविष्यकाळ सुसह्य होईल. आणि आपल्या पिढीचं जाऊ द्या, पुढच्या पिढीसाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे हे छोटे छोटे चॅलेंजेस येणार आहेत, तर ते आपल्याला फेस करण्याशिवाय पर्याय नाही. पण ह्या निमित्तानं मी सर्व लोकांना असं आवाहन करेल नगरकरांना की आपले गणेश मंडळ असतील, युवक मंडळ असतील, महिला मंडळ असतील, बचत गट असतील, काही संघटना असतील, एनजीओज असतील, शाळा कॉलेजेस असतील, मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील, मोठे मोठे आस्थापना असतील, तर यांनी ह्या मोहिमेत सहभागी व्हावं. म्हणजे त्यांनी नुसती मागणी न करता आर्थिक काही तोशिश म्हणजे काही सहकार्य केलं, आर्थिक म्हणण्यापेक्षा आम्हाला वस्तू स्वरूपात सहकार्य केलं तर अधिक चांगलं आहे. म्हणजे कोणी ट्रीगार्ड देऊ शकतं, आता ट्रीगार्डची आम्हाला खूप मागणी आहे, पण आमच्याकडे ट्रीगार्डची अजून अरेंजमेंट नाही आहे, तर कोणी त्या संदर्भातली मदत करू शकलं तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी त्यांचं नाव छापून द्यावं, चांगली गोष्ट आहे, त्यांचंही थोडंसं ब्रँड होऊन जाईल, ब्रँडिंग होऊन जाईल, प्लस ही सोय होऊन जाईल. तर असं कोणी सहकार्य करत असेल, कोणी वृक्ष देत असतील, कोणी ट्रीगार्ड देत असतील, कोणी खतगोणे देत असेल, कोणी पोयटा उपलब्ध करत असेल, किंवा पाण्याचा टँकर कोणी उपलब्ध करून देऊ शकत असेल, तर त्यांचं आमच्याकडे स्वागतच आहे.
2: नक्कीच. त्याचबरोबर झाडांचं जगण्याचं प्रमाण वाढावं यासाठी अजून काय प्रयत्न भविष्यात यासाठी व्हायला हवेत, किंवा असे काही विचार आहेत का?
1: आपण बघतो की दरवर्षी आपण स्वतःही तो प्रयोग केलेला आहे की अनेक झाडी लावली जातात, त्याचा संख्येचाही उल्लेख होतो, परंतु ऍक्च्युअली ते किती जगतात किंवा त्याचं किती संवर्धन होतं, किती राहतात, हा चर्चेचा विषय आहे, आणि त्याचं प्रमाण खरोखर खूप कमी आहे. त्याच्यामुळे आम्ही पहिली अट ही ठेवलेली आहे की मोठं झाड आम्ही घेतोय, त्याची किंमत पण जास्त आहे, परंतु ते आम्ही घेतोय की त्याचं सर्वायल रेट, त्याचं संवर्धन होणं, ते जगणं सोपं आहे, म्हणून एक तर पहिलं मोठं झाड आम्ही लावतोय. सरांनी जसं उल्लेख केला, ओपन जागा असेल, जसं रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच जणांची मागणी आहे की झाडी लावली पाहिजे, तर त्याला आम्ही पॅरलली एखादे जे व्यावसायिक असतील, ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना जाहिरातीची गरज आहे आणि सामाजिक योगदान पण करायचं आहे, तर त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही त्यावर ट्री गार्डला त्याची जाहिरात करू शकता, तुमच्या फर्मची जे काही व्यवसाय असेल तुम्ही आम्हाला ट्री गार्ड द्या, म्हणजे ते झाड जे आपण लावणार आहे त्याचं जनावरांपासून आणि इतर गोष्टींपासून निश्चितच संवर्धन होणार आहे. तर ट्री गार्डची एक आपण मागणी करतोय. त्यानंतर सरांनी जसं उल्लेख केला की आपण एक शपथपत्र स्वरूपात, म्हणजे ते साध्या कागदावरच आहे, आपण जबाबदारी निश्चित करतोय की मुख्य नाव या व्यक्तीचं, त्यांचा हा मोबाईल नंबर आणि इतर लोकही. मध्ये आधी आमची जी समिती आहे, जी उपसमिती आहे, त्या त्या वार्डातलं जसं सरांनी उल्लेख केला त्यामध्ये स्थानिक नगरसेवकही असणार आहे. कारण ही मोहीम एकट्या साई दौरकर ट्रस्ट किंवा आम्ही ज्या सहभागी संस्था आहे किंवा अहिल्यानगर महानगरपालिका येत आहे यांची नसून प्रत्येक वार्डातले नगरसेवक, त्यातले नागरिक या सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे आपण जबाबदारी निश्चित करणार आहोत त्या त्या भागातल्या लोकांची. आणि निश्चितच प्रत्येक झाड येईल, प्रत्येक झाड वाचेल अशा पद्धतीने आम्ही पुढे काम करत आहोत.
0: संवर्धनासंदर्भात मी असं सांगेल की आम्ही मागच्या वर्षी एक प्रयोग केला. तर मागच्या वर्षी पण ही अशा प्रकारची एक मोहीम झाली, खरं तर दुर्दैवानं सक्सेस नाही झाली. तर महानगरपालिकेने आम्हाला काही झाडं देणार सांगितलं होतं, पण दुर्दैवाने काही त्यांचे टेक्निकल इश्यू असतील. तर आमच्या वार्डाचे एक नंबर वार्डाचे नगरसेवक माननीय संपतदादा बारसकर यांनी आम्हाला 25 झाडं दिली, मोठी 8-8, 10-10 फूट उंचीची, आणि ती आम्ही लावली, त्याला ट्रीगार्ड लावले, आणि 25-27 झाडं होती, 27-27 झाडं आम्ही टिकवली आणि ती बऱ्यापैकी वाढली. म्हणजे कदाचित ह्या सीझन नंतर आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायची पण गरज नाही, अशा पद्धतीनं ते डेव्हलप झालं. म्हणजे एक थोडंसं मॉडेल म्हणता येईल, याचंच कॉपी करून आता आपली ही पुढे मोठी सगळी स्कीम योजना आपल्याला यशस्वी करता येऊ शकते. मग तिथे पण आम्ही आमच्या कॉलनीतल्या मुलांना जबाबदारी दिली. आमची बंधन लॉनला लागून द्वारिका हाऊसिंग कॉलनी आहे, तर तिथे म्हणजे अजूनही बरेच प्लॉट रिकामे आहेत, तरी पण आम्ही ते सगळ्यांनी जबाबदारी घेतली की मुलं मग ते संध्याकाळी खेळताना बघतात झाडांचं काय काय नाही, किंवा नागरिक सुद्धा स्वतः पाईपने पाणी देतात, त्याला लक्ष देतात. अशा पद्धतीनं ते व्यवस्थित सगळेचे सगळे आम्ही चांगल्या पद्धतीने जगवले.
2: नक्कीच. बऱ्याच वेळा काय होतं की वृक्ष लागवड करत असताना काही चुका होतात आणि या चुका भविष्यासाठी खरं तर काय म्हणतात ना, संवर्धनाच्या दृष्टीनं कदाचित त्या खूप महत्त्वाच्या असतात त्या चुका, आणि त्या टाळणं फार गरजेचं असतं. तर वृक्ष लागवड करताना काय करायला हवं किंवा कशा पद्धतीने, तुम्ही सांगितलं की खड्डासुद्धा JCB सहाय्यानं खोदून दिला जाणार आहे, पण काय अजूनही काळजी घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं?
0: काळजी मुळात अशी घ्यायला पाहिजे की आता आपल्याकडे MSCB जे तारा आहेत ते ओपन आहे, ओव्हरहेड लाईन्स आहेत, तर त्या बऱ्याच वेळा आम्हाला ह्या मोहिमेमध्ये अडचण ठरतात. आणि ड्रेनेज सिस्टम आहे किंवा पाण्याची पाईपलाईन असते, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच अडचणीच्या, पण ते थोडंसं काळजीपूर्वक करावं लागतं. म्हणजे जिथे तारा आहे तिथे सरळ वाढणारी झाडं लावावं लागतात, पसरणारी नको, अदरवाईज मग ते लोक त्याला छाटून टाकणार. तर ह्या अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी तिथलं सिच्युएशन बघून ते आपल्याला डिसिजन घ्यावं लागतो. किंवा काही घरासमोर कोणाचा तुमचं वडाचं झाड नको आहे, कोणाला उमराचं झाड नको असतं, काही अशा रिक्वायरमेंट्स असतात, तर मग ते पण आपल्याला ते थोडंसं लक्ष देऊन बघावं लागतं. मग वडाच्या झाडाला ॲक्च्युली जागा मोठी लागते, तर मग त्याला ओपन स्पेस असेल तर तिथंच लावलेलं बरं. म्हणून आपण आपल्या ह्या समितीमध्ये काही तज्ज्ञ लोक पण घेतलेले आहेत, जे कृषी विद्यापीठातून कोणी रिटायर झालेले आहेत किंवा आता त्या वनस्पतीशास्त्राशी संबंधित आहे, एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे, किंवा एखादं वनविभागातूनच रिटायर झालेले आहेत, मग त्यांना त्या झाडांचं बारकावे माहिती आहेत. तर मी स्वतः इंजिनियर आहे, त्याच्यामुळे मला याच्यातलं काही जास्त माहिती नाही, मला बरेच झाडं ओळखायला पण येत नाहीत. तर ते तज्ज्ञ लोक असल्यामुळे मग त्यांच्याकडनं आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन मिळतं. आणि हे खड्डे घेण्याची प्रोसेससुद्धा अशी आहे की आता आपण खड्डा घेतला तर खड्ड्यामध्ये काही जीवजंतू असू शकतात, किडे असू शकतात, ते झाडाला हानिकारक होऊ शकतात. तर ते आता खड्डे घेतले आणि त्याला थोडंसं उन्हाने शेकवलं तर ते मरून जातात, आणि मग झाड लावलं तर ते टिकतं. अदरवाईज खड्डा खोदला आणि लगेच झाड लावलं तर कदाचित ते सर्वाईव्ह होईलच याची शाश्वती नाही.
2: नक्कीच. यासाठी शहरातले कुठले भाग निश्चित करण्यात आलेले आहेत?
1: यामध्ये पूर्ण महानगरपालिका हद्द असंच आपण म्हणतोय. आणि भाग म्हटलं तर आपण वार्डनुसार सुरुवात करत आहोत. आपण आव्हान केल्यानंतर जसजसे आपल्याकडे मागणी येते तसे आपण ग्रुपवर टाकतो. तुम्ही जसं पाहिलं, तुम्हाला जो मेसेज आला होता समजा त्यानुसार तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला, तर त्यामध्ये जो मेसेज येतो आमची जी कमिटी आहे ग्रीन सिटी कमिटी, त्यावर तो प्रत्येकजण मेसेज फॉरवर्ड करतो आणि त्याला उत्तर दिलं जातं त्यांना की तुमच्याकडे आम्ही या दिवशी JCP पाठवू, तुमची उपलब्धता कधी आहे, या पद्धतीने आमचं काम चालू आहे. आणि वार्डनुसार आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स येत आहे. जसजसं मागणी होते त्यानुसार लोक एकमेकालाही सांगत आहेत की आमच्या एक नंबर वार्डमध्ये असं असं काम चालू आहे, त्यांचे कोणी नातेवाईक 5 नंबर वार्डमध्ये असतील तर तशा संपर्काने आम्हाला फोन्स येतात, मेसेज येतो. आणि मला सांगायला आवडेल की तरुण पिढी जी आहे, जे गणेश मंडळ स्थापन करू, गणपती उत्सव करतात किंवा इतर सामाजिक उत्सव केली जातात, त्यांचाही खूप सहभाग चांगला आहे. कल्याण रोडला समजा शिक्षक कॉलनी आहे, तिथले खूप तरुण मुलं 35-40 मुलं ते आम्हाला म्हणतात की आम्ही आमच्या भागात काम करूच, पण व्हॉलंटरी आम्हाला तुमचा विषय खूप चांगला आहे, आम्हाला काम करायला आवडेल. तर असे आम्हाला स्वतःहून व्हॉलंटियर काम करणारी लोक येतात. चांदबिबी महालाजवळ काही लोक पर्यावरण प्रेमी वृक्षांची लागवड करत आहेत आणि संवर्धन करत आहेत. तर त्यांच्यापैकी आपण जेव्हा त्यांना म्हटलं की आमचे महानगरपालिका हद्दीत उपक्रम चालू आहे, तर कालच मग त्यांनी तपोवन रोडला 1 नंबर वार्डमध्ये ओपन पेसमध्ये या मोहिमेचे जे जनक आहेत उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव आणि मी स्वतः आमच्या हस्ते एक वडाचं झाड लावून त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. म्हणजे याला आम्ही सर्वांना सहभागी करून घेतोय. त्या तरुणांचा उद्देश आहे की त्यांना वडाची जास्त झाडं लावायची आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं की आपण दोन्ही संस्था मिळून ही जी ग्रीन सिटी मोहीम आहे तुमची संस्था आहे असं मिळून आपण ते काम निश्चित करू. तर अशा पद्धतीने शहरामध्ये प्रत्येक भागातून आम्हाला रिस्पॉन्स आहे. आपण उपनगराचा विचार केला तर सावेडीमधून सर्वात जास्त रिस्पॉन्स आहे असं म्हणता येईल. सावेडी, केडगाव, कल्याण रोड, दौंड रोड, जिथपर्यंत महानगरपालिका हद्द आहे आम्हाला ते सांगायला थोडंसं कठीण जातं की तुमच्याकडे आम्हाला नाही करता येणार आत्ता, महानगरपालिकेत हद्दीत करायचं आहे. परंतु एक लिमिटेशन ठरवण्यासाठी आम्ही ते सांगतोय. आणि विशेष गोष्ट म्हणजे आम्हाला महाराष्ट्रभरातून फोन येत आहेत. अमरावती, नागपूर कसे येतात आम्हालाही कल्पना नाही. बहुतेक प्रत्येकाचे नातेवाईक असतात, तो मेसेज फिरला जातो, ग्रुपवर वेगवेगळ्या ठिकाणी फॉरवर्ड केला जातो. पुण्यामधून फोन येत आहेत की आम्हाला असं काम करायचं आहे, कसं करता येईल. तर अशा पद्धतीने ही जी चळवळ आहे अतिशय कमी वेळेत, या 1 मे पासूनच या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. परंतु मी निश्चित म्हणेल, जसं पर्यावरणामध्ये प्रथमतः राळेगण सिद्धीचं नाव घेतलं जायचं, नंतर हिवरे बाजारचं नाव घेतलं जातं, अशाच पद्धतीने निश्चितच 1 वर्षामध्ये अहिल्यानगरचं नाव निश्चित घेतलं जाईल.
2: नक्कीच. यामध्ये वेगवेगळे उद्योग आहेत, संस्था आहेत, काही सामाजिक संघटना सुद्धा काम करतात, मदत करतात. आणि त्याचबरोबर तरुणाईचा या ठिकाणी जर खूप चांगला उपयोग झाला तर नक्कीच, जसं सरांनी सांगितलं की आपलं शहर पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत 3रा क्रमांकावर नक्की असेल. तर यासाठी अजून काय प्रयत्न व्हायला हवेत आणि या माध्यमातून काय आवाहन कराल?
0: ह्या आत्ता तर आपण काय केलंय की सध्या खड्डे खोदण्याची जी प्रोसेस सुरू झाली आहे त्याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरुवातीला घेतलंय, जे आता आयुष रुग्णालयच्या जागेमध्ये आहे. तर तिथे आपण खड्डे खोदलेत, न्यू आर्ट्सला घेतलेत, सारडा कॉलेजला पण आहे ड्राईव्ह, आणि बोलेगाव फाटा, नंतर तुमचं फुलसौंदरमळा, आता आजचा जो कार्यक्रम झाला रामकृष्ण मिशन, तर असं ज्या ज्याकडनं डिमांड आली त्या पद्धतीने आपण खड्डे घेतलेत आणि लगेचच लागलीच आपण त्याला वृक्षारोपणाला सुरुवातही करतो आहोत. म्हणजे आपण पर्यावरण दिनाची वाट न पाहता, पर्यावरण दिनाच्या दिवशी तर आपण करणारच आहोत मोठ्या प्रमाणावर, पण त्याची वाट न पाहता आपण सुरू करून दिलेले काम, कारण नंतर मग काय होईल की आपल्याला हे आव्हान खूप मोठं आहे आणि ते वेळ कमी आहे, त्या वेळात आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला थोडं स्पीड आपण सुरू करून दिलेले काम या पद्धतीने आपण केलंय आणि चांगले वृक्ष देऊन आपण हे बऱ्यापैकी चांगलं करूया.
1: तुमचा जो प्रश्न होता त्याला जोडून आम्ही फक्त वृक्ष लागवड न ठेवता सोशल मीडिया, आपण सोशल मीडियाचे इफेक्ट बघतोय, तरुणाई पूर्णपणे त्यामध्ये गुंतलेली आहे, किंवा आपल्याला स्वतःलाही अगदी थोडा वेळ जरी मोबाईल साईडला गेला तरी थोडस आपल्याला हे होतं, तर सोशल मीडियाचा कसा वापर करता येईल तर आम्ही त्याच्यावर विचार करतोय. काही रील्सच्या स्पर्धा ठेवता येतील का, किंवा जे इन्फ्लुएन्सर असतात ज्यांना लोक मानतात, तरुण पिढी मानती, त्यांच्यामध्ये काही कॉम्पिटिशन ठेवता येईल का, स्पर्धा ठेवता येईल का, अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. शाळा सुरू होताना, कॉलेजेस शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये चित्रकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अशा स्पर्धा ठेवून मुलांमध्ये ही जागृती केली जाईल आणि त्यांना बक्षीस रूपानं त्यांचं प्रोत्साहन वाढवता येईल. तर तरुणाईंचा जो तुम्ही विषय काढला यामध्ये अशा स्वरूपाच्या स्पर्धा घेऊन त्यांचा ऍक्टिव्ह सहभाग घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
2: नक्कीच सर. आज सर तुम्ही दोघं सुद्धा रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक नगरपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय. तर या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून नगरकरांना, लोकांना काय आवाहन कराल?
0: राधाकृष्ण माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम जी आहे ह्या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे युवक मंडळं, महिला मंडळं, बचत गट, तुमचे संघटना, मोठ्या मोठ्या आस्थापना असतील, हॉस्पिटल असतील, हॉटेल्स असतील, इंडस्ट्रीज असतील. आता मी इंडस्ट्री क्षेत्रात काम करतो तर इंडस्ट्रीला माझं आव्हान आहे की आपला CSR फंड असतो तो त्यातलं काही शेअर आपण जर ह्या ॲक्टिव्हिटीसाठी देऊ शकलात तर, कारण आपले कामगार असतील, कर्मचारी असतील, ते बऱ्यापैकी शहरात राहतात, शहराला लागून राहतात, तर त्यांचं वेलफेअर म्हणून जरी आपण काही मदत करू शकला, ह्या मोहिमेला सहभागी होऊ शकला तर आनंदच आहे. आणि सर्वांना आव्हान हेच आहे की सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, सहभाग देऊन लोक चळवळ कशी होईल, ही मोहीम फक्त मोहीम न राहता लोक चळवळ कशी होईल असा प्रयत्न करावा असं आवाहन मी करतो. धन्यवाद.
1: आपण पाहिलंय की आताच मे महिना संपतोय आणि आपण प्रत्येक जणांनी जी हीट आहे, जी उष्णता आहे, जे तापमान आहे ते सहन केलेलं आहे, तर या तापमानातून या उष्णतेतून मुक्ती पाहिजे असेल तर आमच्याकडे त्याचं औषध आहे. औषध म्हणण्यापेक्षा त्याचा इलाज आहे, तर ते वृक्ष आम्ही द्यायला तयार आहोत. तर शहरातील प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक मुलाने, प्रत्येक महिलेने या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा अशीच विनंती आपल्या माध्यमातून मी करतो.
2: नक्कीच. मी सुद्धा या माध्यमातून अनेक श्रोत्यांना, जे नगरकर ऐकतात त्या सगळ्या लिस्नर्सला हेच आवाहन करेल की आपलं शहर, ज्या शहरामध्ये आपण जन्म घेतलेला असतो, आपलं शिक्षण झालेलं असतं, आपली वाढ झालेली असते आणि आपलं भविष्य ज्या शहरामध्ये आहे त्या शहरावर आपलं नक्कीच प्रेम आहे. आणि नुकताच काही दिवसांपूर्वी आपण शहराचा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. आपल्या नगरकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की असं एकमेव हे शहर आहे की ज्याला स्थापना तारीख आहे. आणि त्यामुळे आय लव्ह नगर आपण सगळेजण असं म्हणतोच. आणि नगरवर प्रेम असेल तर ते ग्रीन नगर बघायला कोणाला आवडणार नाही. तर नक्कीच या ग्रीन सिटी मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि नक्कीच सगळ्यात जास्त वृक्ष लागवड करणारं, संवर्धन करणारं आपलं शहर बनवा. तुम्ही दोघंही या स्टुडिओमध्ये आलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचला, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर. थँक्यू. श्रोतेहो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील प्राध्यापक हर्षल आगळे आणि ॲडव्होकेट इंजिनियर कैलास दिघे सर. साई द्वारका सेवा ट्रस्ट व अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम सध्या आपल्या शहरामध्ये सुरू आहे. स्वच्छ, सुंदर आणि हिरवगार अहिल्यानगर, एका वर्षामध्ये 1,00,000 वृक्ष लागवड हा खरंतर या मोहिमेचा उद्देश आहे. यामध्ये देशी झाडं, खड्डे खोदून, माती परीक्षण, खत, पोयटा आणि वृक्षारोपण. आपलं नगर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित असावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं हा ग्रीन सिटी मोहिमेचा उपक्रम केला जातोय. आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण ही मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102015.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे. महाराष्ट्र रणजी संघाचे डावखुरे फलंदाज आणि त्याचबरोबरीने मुश्ताक अली स्पर्धेत टी ट्वेंटी स्पर्धा, विजय हजारे 50 षटकांची स्पर्धा, असं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे अझीम काझी आज आपल्या समवेत आहेत. त्यांची कामगिरी अतिशय चौफेर आहे. म्हणजे त्यांनी रणजी स्पर्धेत 4 षटकांची कमाई केलेली आहे. म्हणजे नगरच्या एखाद्या खेळाडूने शतक मारण्याचं पहिलं भाग्य त्यांना लाभलं. त्याचबरोबरी मुश्ताक अली स्पर्धेत 71 धावांची सर्वाधिक खेळी त्यांनी केलेली आहे आणि विजय हजारे स्पर्धेत 3 शतकं त्यांनी 50 षटकांच्या स्पर्धेमध्ये झळकावलेली आहेत. असे हे डावखुरे धुरंधर फलंदाज आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
2: थँक्यू सो मच सर.
1: सर, मला तुमचं आवडेल लहानपण, बालपण आणि शिक्षण आणि तुम्ही क्रिकेटकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
2: सर, अगोदर मी शिक्षणासाठी सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये होतो.
1: बर.
2: तिकडे काय एवढं क्रिकेटचं स्कोप नव्हतं.
1: बर.
2: तिकडे काही क्रिकेटची काय क्लासेस वगैरे काही नव्हते. आम्ही फक्त गल्लीमधून खेळायचो. सकाळी सुट्टी होती संडेला.
1: बर.
2: तर आमची गल्लीमध्ये,
1: तुमची गल्ली कुठली?
2: तांबटकर गल्ली.
1: तांबटकर गल्ली होते. बर.
2: आमची टीम फेमस होती त्यावेळेस, पॅकर्सची टीम.
1: बर बर बर. पॅकर्स.
2: ते माझे डॅडी पण खेळायचे.
1: बर. तुमचे वडील
2: काझी?
1: बर.
2: ते कॅप्टन होते.
1: बर. अरे बापरे.
2: तो आम्ही खेळायचो संडे टू संडे खेळायचो सकाळी टेनिसवर. एकदा असं गोष्ट घडली,
1: गल्ली क्रिकेटच का?
2: हा, गल्ली क्रिकेट, एकदम गल्ली क्रिकेट. एकदा काय झालं, एक नॅचरल टॅलेंट होता घरी. पापा पण खेळायचे आमच्या मध्ये. आम्ही काय कुठं काय अकॅडमी वगैरे जॉईन नाही केली होती.
1: बर.
2: फक्त नॉर्मल असं संडे टू संडे खेळायचो आणि एक नॅचरल टॅलेंट म्हणतो ना आपण, एक लेफ्ट आर्म स्पिन, लेफ्टी बॅट्समन नॅचरली झालो. माझा भाऊ पण खेळायचो, मोठा भाऊ, तो पण माझ्यासोबतच होता. आम्ही एकदा काय झालं, आमची गल्ली ती मॅच होती वाड्या पार्कला क्रॉम्प्टनची. क्रॉम्प्टनची मॅच होती. त्यांच्याकडे 11 प्लेयर झाले नव्हते, त्यांना एक प्लेअर पाहिजे होता
1: पॅकरला.
2: पॅकरला अमान खान तेव्हा कॅप्टन होते.
1: माझ्या
2: डॅडीने रिटायरमेंट घेतली होती.
1: बर बर बर.
2: अमान खान कॅप्टन होते. त्यांनी मला बघितलं होतं टेनिसवर खेळून, खेळायचं या टेनिसवर. त्यांनी मला टेनिसवर चान्स पण दिले होते लेफ्ट आर्म स्पिन मध्ये अमान खाननीच. एक टुर्नामेंट होती निर्मल नगरला, त्या म्हटले चल तू बॉलिंग टाका
1: टेनिस बॉलवर.
2: टेनिस बॉलवर त्यांनी त्यांनी बघितले की नाही का, अरे बॉलिंग लेफ्ट आर्म स्पिन लय भारी टाकतोय, त्याला बॉलिंग देऊ आपण. तेव्हा लेफ्ट आर्म स्पिन लय अवघड होतं प्लेयर्सला. टर्न बोल तर लय अवघड होतं लेफ्ट आर्म स्पिन, डिफिकल्ट होतं. तर त्यांनी मला चान्स दिले वाडे पार्क मध्ये, आमची मॅच होती. त्यांनी मला चान्स दिले.
1: किती साले असेल अंदाजे?
2: मला वाटतं ही माझी 16 वर्ष होत माझं.
1: तुमचं 16? वय
2: 16 आणि 2010 किंवा 2011 ची गोष्ट आहे. तर त्यांनी मला चान्स दिली की आपल्याला एक प्लेअर पाहिजे, चल तो तुला आज सुट्टी पण आहे चल.
1: बर.
2: त्यांनी मला मग तिकडे अपॉर्च्युनिटी पण दिली.
1: बर.
2: मॅचेसला बॉलिंग दिली, बॅटिंग मला आले नाही. ते मला काय त्यांच्या त्यांना कॉन्फिडन्स नव्हता माझ्यावर.
1: बरोबर.
2: की त्यांनी कधी बघितलं नाही ना मी कधी खेळलो नाही. पहिली मॅच डायरेक्ट मॅच खेळलो मी, अकॅडमी वगैरे काही जॉईन नाही.
1: डायरेक्ट म्हणजे लेदर बॉलवर खेळण्याची पहिलीच वेळ होती.
2: पहिलीच वेळ होती. मी कधी बॅट पण धरली नव्हती.
1: टेनिस बॉलची स्पर्धा खेळले होते.
2: हा, टेनिस बॉल खूप खेळलो होतो मी,
1: पण लेदर बॉलवर.
2: लेदर बॉलवर पहिलीच मॅच होती माझी. खूप धाकधूक होती ना, का प्रेशर होतं. पहिल्यांदा खेळतोय लेदर बॉल, कसं आहे काय, किती हेवी आहे, लागणार की नाही लागणार.
1: बर.
2: ते थोडंफार होतं नाही का पहिली मॅच म्हटली तर. तो त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली, बॉलिंग दिली, मी 3 विकेट काढले.
1: अरे बापरे. पहिल्याच मॅच मध्ये?
2: पहिल्याच मॅच मध्ये. 3
1: कोणाच्या विरुद्ध होती आठवत आहे का?
2: मला वाटतं श्रीगोंदा सोबत होते.
1: श्रीगोंदा
2: विरुद्ध श्रीगोंदा.
1: श्रीगोंदा. बर.
2: आणि ते सेकंड मॅच होती लीगची, सेकंड मॅच.
1: बर बर.
2: मग क्वार्टर फायनलला गेलो, परत त्यांनी काय म्हटलं, नाही तू खेळणारच, आपल्याला एक लेफ्ट आर्म स्पिनर पाहिजे होता.
1: पहिल्या मॅचला 3 विकेट घेतले.
2: त्यांचे जे प्लेअर होते त्यांना ते म्हटले की नाही तुम्ही थांबा, आम्ही याला चान्स देतो.
1: अरे वा.
2: त्यांनी मला क्वार्टर फायनल मध्ये, आम्ही हारलो पण मी 4 विकेट घेतले.
1: अरे क्वार्टर फायनल कोणाविरुद्ध होती?
2: माझा मला टीम काय आठवण येत नाही. ते आपल्या तालुक्याची टीम होती.
1: बर बर बर.
2: त्या मी 4 विकेट घेतले आणि बॅटिंग मी 10 नंबरला गेलो.
1: बर.
2: पर बॅटिंग चांगली केली मी, बरीपैकी चांगली केली.
1: बर बर.
2: 15 किंवा 20 रन केले होते, रनआउट झालो होतो मी.
1: अरे बापरे.
2: पर चांगली केली.
1: शेवटी येऊन तुम्ही रन काढले.
2: हो, शेवटी मॅच हारलो आम्ही.
1: बर बर.
2: पर मी केली तो मॅच. पहिली मॅच नंतर ले लोकांनी आमच्या गल्लीमध्ये नॅचरल क्रिकेटर क्रिकेट आहे टामटकर गल्लीमध्ये, म्हटलं एवढं टॅलेंट आहे सगळे. तुम्ही बघतील ना, सकाळी 70 किंवा 80 प्लेयर सकाळी असतो मॅच खेळायला टेनिसवर.
1: बर. ते गल्लीतच खेळतात.
2: गल्लीत खेळतात सगळे.
1: बर.
2: हा, टेनिसमध्ये तो टॅलेंट खूप चांगला आहे. तो पहिली मॅच झाली माझी, खूप लोकांनी माझ्या डॅडीला सांगितलं की तुझा मुलगा चांगला खेळतो, तू बघ येऊन. मग डॅडी सेकंड मॅचला आले, बघितले माझी बॉलिंग, ते म्हटले नाही की हा आपण अकॅडमी ला जाऊ.
1: बर.
2: आपण अकॅडमीला तू करणार का, इंटरेस्ट आहे काय? म्हटलं खूप इंटरेस्ट आहे मला, मी आणि माझा भाऊ, मोठा भाऊ होता.
1: काय नाव भावाचं?
2: मोसिन काझी.
1: बर.
2: तो पण खेळायचा माझा. तो आम्ही दोघं, मग पहिल्यांदा आम्ही समर नेटला गेलो निंबाळकर सरकडे.
1: बर बर.
2: निंबाळकर सरकडे गेलो आम्ही, एक दोन महिने झाले. मग इन्व्हिटेशन स्टार्ट केलं मी, इन्व्हिटेशन डिस्ट्रिक्ट अंडर डिस्ट्रिक्ट 16 ला स्टार्ट केलं.
1: बर बर बर.
2: मी तिकडे आमची जर्नी स्टार्ट झाली. अंडर 16 इन्व्हिटेशन केलो. मग अंडर 16 ला स्टेटच्या कॅम्प ला आलो.
1: नाही, मला एक सांगा की तुम्ही बॉलिंग करायचे
2: पहिले? मी फक्त बॉलिंग करायचे.
1: पण तुम्ही बॅट्समन म्हणून तुमचं कसं, तुम्हाला कळलं टॅलेंट
2: काय झालं? अंडर 16 स्टेट आपला इन्व्हिटेशन मॅचेस अंडर डिस्ट्रिक्ट. आता मी 6 नंबर 7 नंबर बॅटिंग करायचो.
1: बर.
2: बॅटिंग आली, 2 दिवसाचे मॅच होते ना, बॅटिंग आली. मी बॅटिंग, मग तिकडे नॅचरल टॅलेंट आपण म्हणत नाही ना, नॅचरल टॅलेंट. तिकडे मी 50 केले 16 पण केले डायरेक्ट मॅचेस मध्ये,
1: डायरेक्ट मॅचेस मध्ये.
2: मग मी, मग मला समजलं की पहिले मी बॅटिंग चांगली करतोय, नंतर मी बॉलिंग चांगली करतोय.
1: अरे, म्हणजे अष्टपैलू म्हणूनच तुमचं सुरुवात झाली बा, पण बॉलर म्हणून सुरुवात झाली.
2: मी म्हटलो की मी बॅट्समन चांगला आहे, बॉलिंग पण टाकू शकतो. असं आहे, मी बॉलर हु कॅन बॅट्समन नाही आहे, बॅट्समन हु कॅन बॉल आहे.
1: अरे,
2: आता तसं माझा जर्नी स्टार्ट झाली,
1: बॅट्समन म्हणून जर्नी सुरू झाली.
2: बॅट्समन म्हणे बरेपैकी 16 ला कॅम्प अटेंड केलो. मग सिलेक्ट झालो
1: 16 ला. कुठलं कुठलं? नगरलाच होता का?
2: नगरला लीड केली मी.
1: बर. टीम कॅप्टन होती.
2: आम्ही फायनल पण जिंकलो इन्व्हिटेशन.
1: अरे बापरे. बर. कुठले?
2: पूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही जिंकलो. नगर पहिल्यांदा फायनल जिंकली होती.
1: बर बर बर. अंडर 16 ची.
2: हा.
1: बर.
2: अगेन्स्ट नाशिक ऍट पुणे PYC.
1: बर बर बर.
2: आम्ही फायनल जिंकलो होतो.
1: मग तुमचा परफॉर्मन्स कसा होता?
2: माझे सगळे जास्त रन होते टीम मध्ये आणि विकेट पण चांगले होते.
1: आणि 2 दिवसाचे मॅचेस होते.
2: 2 दिवसाचे मॅचेस.
1: बर बर बर बर.
2: मग मी कॅम्पला सिलेक्ट झालो.
1: सेंचुरी वगैरे झाली का?
2: सेंचुरी पण झाली.
1: बर.
2: तेव्हापासून मला वाटलं ना की मी बॅट्समन आहे.
1: अरे, खात्री झाली.
2: खात्री झाली. मग खूप लोकल टुर्नामेंट वगैरे खेळलो. आपल्या इकडची फेमस टुर्नामेंट होती क्रॉम्प्टन वगैरे, ते पण खेळलो. बाहेर खूप मॅचेस खेळलो.
1: बर.
2: मग 16 मध्ये सिलेक्शन झालं नाही, परत इन्व्हिटेशनला 19 मध्ये सिलेक्शन झाला. 19 स्टेटला.
1: स्टेटला का?
2: हा, 19 स्टेटला सिलेक्शन झाला. पहिलाच मॅच मी टीम मध्ये पण खेळलो, दोन मॅच, पण माझा काही परफॉर्मन्स नाही होता. पहिले दोन्ही मॅचला 0 वर आउट झाला.
1: अरे बापरे. बॅट्समन म्हणूनच घेतलं तुम्हाला?
2: तेव्हापासून माझा बॅट्समनची जर्नी स्टार्ट झाली. मी बॉलिंग कमी टाकत हो. मग टाकत हो, मग कमी टाकली. मग टाकली
1: 19 स्पर्धा कुठे झाल्या होत्या?
2: पहिली मॅच माझी झाली होती मोहालीला, पंजाबला.
1: बर बर बर.
2: अगेन्स्ट
1: महाराष्ट्र टीम. महाराष्ट्रामध्ये खेळले तुम्ही अंडर 19 ला.
2: अंडर 19.
1: मग तुमचा परफॉर्मन्स वर तुम्हाला हे मिळालं का? कशी संधी मिळाली अंडर 19 च्या टीम मध्ये?
2: तसंच सर, इन्व्हिटेशनला मी परफॉर्मन्स केलं, खूप परफॉर्म.
1: कुठं? असं कुठल्या स्पर्धांमध्ये?
2: आता डिस्ट्रिक्टचे लेवलचे मॅचेस होते ना.
1: बर.
2: अंडर 19
1: त्याच्यामध्ये
2: मी परफॉर्मन्स केले. मग अंडर 19 चे
1: कॅप्टन होते नगरचे.
2: हा, कॅप्टन होतो मी.
1: बर.
2: मग मी अंडर 19 कॅम्पला सिलेक्ट झालो.
1: बर.
2: शॉर्टलिस्ट निघाली 30 प्लेयरांची, मी तिकडे सिलेक्ट झालो.
1: कुठं कॅम्प झाला?
2: पुण्यामध्ये.
1: पुण्यामध्ये. बर.
2: तिकडे मी सिलेक्शन मॅचेस मध्ये रन्स केले.
1: अरे वा.
2: हा, खूप रन्स केले. मग मी टीम मध्ये 15 स्क्वॉड मध्ये मी सिलेक्ट झालो.
1: अरे वा वा. आणि मग 2 मॅच फेल गेले का? पहिले
2: 2 मॅच मी 0 केले.
1: अरे बाप.
2: 0 वर आउट झालो.
1: मग नंतर
2: ड्रॉप झालो. मग
1: बापरे.
2: टीम मध्ये ड्रॉप झालो. परत मग 4 वर्ष ब्रेक लागला. म्हटलं कशा ब्रेक? कि मी परत सिलेक्ट झालो नाही. 19 ओव्हरच झालो. अंडर 23 मध्ये आलो मी.
1: बर.
2: परत तसंच 0 पासून स्टार्ट केले.
1: बर.
2: इन्व्हिटेशनला परफॉर्मन्स करायचो, सिलेक्शन मॅचेसला जायचो. सिलेक्शन मॅचेस मध्ये रनच नाही करायचे मी.
1: अरे बापरे.
2: एक किंवा 2 मॅच असते सिलेक्शन मॅचेस, मी आउट होत.
1: बर
2: कधी
1: प्रेशर
2: प्रेशर मला खूप प्रेशर होतं नाही का की मला सिलेक्ट होतंय सिलेक्ट होतंय सिलेक्ट होतंय त्यामुळे काय झालं मी माझा नॅचरल गेम खेळचे नाही
1: बर
2: नॅचरल गेम विसरून मी फक्त बर्डन घेतो सिलेक्शन मॅचेस मला रन करायचे रन करायचे फक्त बर्डन होतो
1: दबावाखाली
2: माझे मतलब नॅचरल गेम मी स्ट्रोक आपण म्हटलो ना की नॅचरल स्ट्रोक खेळायला पाहिजे ते मी खेळायचेच नाही
1: बर
2: त्या फटका मला बसला नाही का सिलेक्शन मॅच मध्ये नंतर 23 शेवटचा इयर होता माझा
1: बर
2: मी थोडा विचार केला नाही का आपण खेळू या नॅचरल असं पण आपण सिलेक्ट नाही

0: नंबर सहा नंबर
1: बर
0: जास्त चार पाच सहा अशी माझी पोझिशन होती
1: बर म्हणजे 23
0: अंडर 23
1: आणि 19 ला तसेच खेळायचे का
0: 19 ला मी सहा नंबर बॅटिंग
1: दोन इनिंगला
0: आणि तेव्हा चार मॅचेस होते लीगचे चार मॅचेस फक्त
1: बर
0: स्टेटला महाराष्ट्राला तुम्हाला चान्सच नाही भेटला
1: बर
0: प्लेईंग इलेव्हन मध्ये 15 मध्ये मी होतो
1: बर
0: पण मला 11 मध्ये चान्स नाही भेटली मग परत सीझन संपला आम्ही क्वालिफाय नाही झालो सीझन संपला मग 2 वर्षानंतर मी 2018 ला 3 वर्षानंतर माझी वयस 26 होती 2018 शेवटच्या ट्रॉफी होती मुश्ताक अली
1: बर
0: विजय हजार आपण चांगलं खेळलो महाराष्ट्र क्वालिफाय झालो होतो रणजी ट्रॉफी आपण खराब खेळलो होतो
1: बर
0: आपण रेलिगेट झाले रणजी ट्रॉफी मध्ये ते महाराष्ट्राने एक देव ट्रॉफी ठेवली होती
1: बर
0: ते मुश्ताक अली सिलेक्शन मॅचेस आणि त्यांना नवीन प्लेअर पाहिजे होते का आपण विजय हजारे खूप खराब खेळलो
1: बर
0: सॉरी रणजी ट्रॉफी खूप खराब खेळलो तर मुश्ताक अली मध्ये त्यांना थोडे यंगस्टर पाहिजे होते
1: बर बर
0: नवीन प्लेअर
1: आणि 2020 च्या स्पर्धा असतात त्यामुळे ते मारजोड करणारे प्लेअर
0: बरोबर आपल्याकडे लेफ्ट आर्म स्पिनर लेफ्टी बॅट्समन खूप कमी होतो
1: बर बर बर महाराष्ट्र टीम मध्ये अभावच आहे
0: खूप कमी
1: आहे बर बर
0: तर मी देव ट्रॉफी क्लब ऑफ महाराष्ट्र करून खेळलो मी
1: बर
0: आणि खूप चांगलं केलं मी बॅटिंग मध्ये आणि बॉलिंग पण मध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये
1: अरे वा
0: खूप चांगलं केलं मग मी सिलेक्ट झालो
1: अरे मुश्ताक अलीला
0: 18 चा स्कॉड निकाला
1: बर
0: 18 मध्ये मग आमचे प्रॅक्टिस मॅचेस झाले गौंजेवर
1: बर
0: मध्य प्रदेशची टीम आली होती मुंबईची टीम आली होती
1: बर
0: तिकडं पण मी चांगलं केलं बॅटिंग एवढी मला ऑपॉर्च्युनिटी नाही भेटली की बॅटिंग मध्ये तेव्हा खूप चांगले प्लेअर होते आपल्याकडे राहुल त्रिपाठी अंकित भावने ऋतुराज गायकवाड नौशाद शेख आणि नंतर मी निखिल नाईक नंतर मी होतो 6-7 नंबरला
1: आणि 220 ला 6 नंबरला बॅटिंगला संधी थोडीशी कमीच मिळते
0: बरोबर आणि मला संधी मिळाली नाही एवढी पण मी बॉलिंग भारी चाकली
1: आमचे
0: कोच होते सुरेंद्र भावे
1: बर
0: त्यांना माझी बॉलिंग आवडली बरीपैकी त्यांना माहित होतं की बरीपैकी बॅटिंग पण करतो असं नाही का बॅटिंग भारी करतो त्यांना माहित नव्हतं त्यांनी मला कधी बघितलंच नव्हतं बॅटिंग करायला बॅटिंग कशी करतो काय करतो त्यांना माहितच नव्हतं त्यांना फक्त माहित होतं की हा बॉलिंग चांगली टाकतोय बरीपैकी बॅटिंग करतो नाही का आपल्याला टेलेंडर्स बरीपैकी बॅटिंग केलं त्यांनी मला सिलेक्ट केलं मग मुश्ताक अलीला आम्ही दिल्लीला आमची मॅचेस होते तिकडे मी बॉलिंग सगळे मॅच खेळलो मी
1: बर
0: पहिली मॅच बाहेर होतो मग नंतर सगळे मॅच खेळलो
1: दिल्ली विरुद्ध खेळले का
0: पहिली मॅच नाही लीग मॅच सगळे एक जागा होती मुश्ताक अली
1: बर
0: आठ टीम येते तिकडे आणि पहिली मॅच मी दुसरी मॅच मी खेळलो सर्व्हिसेस विरुद्ध
1: बर
0: मग हैदराबाद पहिली विकेट माझी होती अंबती रायडो
1: अरे बापरे बर बर
0: करण खेळ
1: करण तो त्यावेळेस करण खेळणार
0: इंडिया प्लेअर होता इंडिया प्लेअर होता तो पहिली विकेट माझी अंबती रायडो
1: अरे म्हणजे एक मोठा प्लेअरची विकेट काढली
0: प्लेअरची विकेट होती
1: बर बर बर
0: खूप आनंद
1: त्यांनी रन नाही काढले का त्यांनी लगेच आउट झाला का
0: लगेच आउट झाला एक 10-12 रनवर तो आउट झाला मला मिड विकेट
1: तो इंडिया खेळला होता ना
0: त्यावेळेस करंट खेळायचा होतो
1: बर बर बर
0: करंट प्लेअर होतो इंडियाला 2019 मग तशी अशी जर्नी स्टार्ट झाली मग
1: पहिल्या मॅचला एक विकेट घेतली का
0: पहिली मॅचला एक विकेट
1: तीच अंबती रायडू
0: अंबती रायडू
1: अरे वा लवकर गुंडाळलं त्याला
0: मग पहिले ते आमचे लीग मॅचेस झाले तिकडे 7 मॅच आम्ही सगळे मॅच जिंकलो
1: अरे बापरे
0: विनर एक पण मॅचला बॅटिंगची ऑपॉर्च्युनिटी नाही
1: संधी बॉलिंग मात्र मिळाली
0: फक्त बॉलिंग भेटायची
1: बर मग विकेट काढल्या का त्याच्या
0: विकेट मला 8 विकेट होते 6 मॅच मध्ये
1: अरे वा
0: खूप चांगली बॉलिंग टाकली इकॉनॉमी माझा 4 पॉईंट काहीतरीच होता
1: बर अरे बापरे म्हणजे एकदम शाईन झाला जो
0: एकदम मग तर आम्ही क्वालिफाय झालो इंदोरला गेलो होलकर स्टेडियमला ते लाईव्ह मॅचेस पहिल्यांदा लाईव्ह मॅचेस होते हॉटस्टार वर
1: बर
0: स्टार स्पोर्ट्स हॉटस्टार वर पहिल्यांदा लाईव्ह मॅचेस होते
1: अरे वा
0: मग आमची सेमीफायनल होती मस्ट विन गेम होता आम्हाला फायनल जिंकण्यासाठी अगेन्स्ट गुजरात
1: बर
0: त्यांच्याकडे प्लेअर खूप चांगले होते पियुष चावला होता करण अक्षर पटेल होता ते अजून 2-3 प्लेअर चांगले होते आम्हाला 150+ रन करायचे होते
1: बर
0: आमची चेसिंग होती आमचे 70-80 वर 6 आउट झाले होते
1: बर
0: पहिल्यांदा मला
1: बॅटिंग गुजरात विरुद्ध अरे वा
0: आणि ती मॅच मी जिंकवली
1: अरे वा क्या बात आहे
0: मग
1: किती रन काय काढले?

0: मी 39 केले होते.
1: बापरे, किती बॉल मध्ये?
0: 24 किंवा 25
1: बॉल. अरे बाप, म्हणजे एकदम म्हणजे न भूत न भविष्य त्याची कामगिरी.
0: 40 प्लस केले होते काही वाटतं.
1: बर बर बर बर बर.
0: पर ती मॅच मी जिंकवली मग.
1: आणि म्हणजे गुजरातच्या सेमीफायनलला मारली म्हणजे तुम्ही?
0: हा,
1: क्या बात आहे. म्हणजे गेलेली मॅच तुम्ही आणली?
0: गेलेली मॅच मी आज मी आणि दिव्यांग इंगणेकर होतो.
1: बर, त्यांनी दोघांनी बॅट,
0: आमची दोघांची पार्टनरशिप झाली.
1: बर,
0: 30 बॉल काहीतरी 65-70 पाहिजे होता. आम्ही दोन बॉल, एक बॉल रंगून जिंकली.
1: क्या बात आहे. आणि काय 4-6 आठवत आहे काही?
0: मी दोन बॉल दोन होते, मी 6 मारली फाईनल लेग वर.
1: बर,
0: आणि आम्ही जिंकलो मॅच.
1: म्हणजे दोन बॉल मध्ये 5 रन हवे होते?
0: नाही, दोन बॉल मध्ये 2 होते.
1: बर,
0: एक ओव्हर मध्ये 11 होते, दोन बॉल मध्ये 2 आले.
1: बर,
0: मी 6 मारले.
1: 6 मारले, एक बॉल राखून जिंकले.
0: एक बॉल राखून जिंकले.
1: अरे वा, क्या बात आहे. म्हणजे ते नाव झालं,
0: नाव झालं. आणि लाईव्ह मॅच होती ना, अख्खा इंडिया बघत होता.
1: अरे बापरे,
0: इंडिया बघत.
1: 2018 ची घटना आहे.
0: 2018 ची घटना आहे.
1: बर बर बर बर.
0: एवढी आनंद झाला होता मी.
1: आणि मॅच महाराष्ट्राला काढून
0: आणि आम्ही फायनलला गेलो.
1: आणि बॅट्समन म्हणून पहिली ओळख झाली.
0: पहिली ओळख झाली सगळ्यांना. वाट प्लेयर्सला माहित होतं, कुछ काही काही प्लेयर्सला माहित होतं या बॅट्समन आहे. पण सगळ्यांना तिकडे माहित पडला, सिलेक्टर्स, ऍडमिनिस्ट्रेटर, आमचे कोच हे सगळ्यांना की बॅटिंग चांगली करतो
1: हा.
0: मग पुढे मला विजय हजाराला संधी मिळली 2019 ला.
1: बर,
0: केदार जाधव कॅप्टन झालाय.
1: बर,
0: त्याच्या अंडर मी विजय हजाराला डेब्यू केलं.
1: बर,
0: मग तिकडनं मला बॅटिंग जास्त भेटू राहिली.
1: म्हणजे आता ते टॅलेंट कळालं सगळ्यांना.
0: हा, मग 2019 पासून मी तिन्ही फॉर्मॅट कंटिन्यूस खेळलो.
1: बर बर, म्हणजे तिन्ही फॉर्मॅट खेळण्याचं भाग्य लाभलं. बोलला
0: विजय हजारा चांगलं केलं. मी लिडिंग विकेट टेकर होतो. परत 13 विकेट घेतले होते मी 7 मॅच मध्ये.
1: अरे बाप.
0: मग बॅटिंग मध्ये पण रन्स केले होते.
1: विजय हजारे 50 षटकांची मॅच.
0: हा, 50 षटके. विजय हजारेला एक मॅच मी तसंच झाली आमची हिमाचल सोबत.
1: बर,
0: मस्ट विन गेम होता क्वालिफाय साठी.
1: बर,
0: विकेट खूप खराब होती, खूप खराब.
1: बर,
0: बरोडाला. आणि आम्ही आम्हाला चेस करायचे होते 210 काहीतरी.
1: बर,
0: आमचे 30 5 आउट झाले.
1: अरे बाप,
0: तिकडनं मी मॅच काढली. 90 रन्स केले.
1: क्या बात आहे.
0: हा, मग तिकडनं
1: 90 रन केले.
0: 90 रन्स.
1: अरे वा.
0: मग तिकडनं माझी जर्नी स्टार्ट झाली. तशी तिन्ही
1: मॅच होती
0: ती बरोडाला.
1: बरोडाला होती. बर बर बर बर. मग ती कोणाच्या विरुद्ध होती?
0: ती होती हिमाचल प्रदेश.
1: हिमाचल प्रदेश. अरे वा. अरे वा, म्हणजे एकदम दोन मॅचेस अशा तू काढून दिल्यास, विजय हजारेची आणि मुश्ताक अलीच्या.
0: मग सगळ्यांना कॉन्फिडन्स आलो. नाही, हा प्लेअर चांगला आहे, बॅटिंग चांगली करतोय, बॉलिंग पण चांगली टाकतोय, फिल्डिंग चांगली आहे. तिन्ही फॉर्मॅटला मला
1: ऑलराऊंडर म्हणून तुझी
0: ओळख झाली. मग तिन्ही फॉर्मॅटला मला चान्स दिले. रणजी ट्रॉफी माझा डेब्यू झाला.
1: तसे प्लेयर कमी असतील ना असे तिन्ही फॉर्मॅट मध्ये?
0: ले कमी प्लेयर आहे. आणि लेफ्ट हँड स्पिनर, लेफ्टी बॅट्समन ले कमी आपल्याकडे.
1: असे कोण आहेत आता टीम मध्ये?
0: आता टीम मध्ये फॉर्मॅट खेळणार, लेफ्टी बॅट्समन तिन्ही फॉर्मॅट खेळणार, ले कमी प्लेयर.
1: तुम्हीच एक हे मिळालो.
0: ले कमी प्लेयर आपल्याकडे.
1: बर बर. आणि नंतर मग त्यावेळेस महाराष्ट्राची काय पोझिशन होती?
0: आम्ही विजय हजारे क्वालिफाय नाही झालो.
1: बर,
0: मग आम्ही रणजी ट्रॉफीला आलो.
1: बर,
0: विजय हजारा नंतर रणजी ट्रॉफी स्टार्ट झाली. ते विजय हजाराचे परफॉर्मन्स मुळे मला रणजी ट्रॉफी मध्ये संधी दिली सिलेक्टरने.
1: 19 साली. बर बर. कुठली पहिली रणजी खेळला?
0: मी हरियाणाला खेळलो.
1: बर,
0: लालीवर अगेन्स्ट हरियाणा.
1: बर,
0: तिकडे मी 37 वर आउट झालो
1: पहिल्या मॅचला.
0: पहिल्या मॅचला.
1: आणि कितव्या नंबर वर बॅटिंग मिळाली?
0: मी 6 नंबरला.
1: बर, तुम्हाला 6 नंबर
0: दिले होते किंवा पहिले 5 बॅट्समन चांगले होते ना, ऋतुराज, अंकित बावने, नौशाद, ते अजून ओपनर होते स्वप्नील घुगडे, चिराग कुराणा, ते पहिले सिनियर प्लेअर होते. त्यांनी खूप चांगलं पण केलं होतं महाराष्ट्रासाठी. त्यांना 6 नंबर साठी एक बॅट्समन पाहिजे होता.
1: बर बर बर.
0: मग दुसरी मॅचला मी 100 केलो.
1: क्या बात आहे. दुसऱ्या मॅचला,
0: दुसरीची रणजी, दुसरीच मॅच होती माझी.
1: बर,
0: 100 केलो मी.
1: ती कोणा विरुद्ध?
0: मी झारखंड विरुद्ध. वरुण अरुण होता.
1: बर,
0: खूप जोरात टाकायचं.
1: बॉलिंग चांगली होती.
0: बॉलिंग चांगली होती. वरुण अरुण इंडिया प्लेअर.
1: इंडिया प्लेअर आहे.
0: शाबाज नदीम होता.
1: बर,
0: त्यांच्या विरुद्ध मी
1: 100 मारले.
0: नागोठाण्याला,
1: रायगडला.
0: रायगडला ग्राउंड आहे आपला रिलायन्स.
1: बर बर बर बर.
0: होम ग्राउंड होता.
1: आणि नगरचा एक पहिला रणजी प्लेअर आणि त्यांनी सेंचुरी मारण्याचं भाग्य मिळालं.
0: बरोबर. ते पण मला माहित नव्हतं.
1: बर,
0: मला काही माहितच नव्हतं. ते एकदा मी 100 केले आणि मी घरी आलो सीझन संपल्यावर. मी त्या सीझनवर, त्या सीझन मध्ये मी 5 रणजी ट्रॉफी मॅच खेळले.
1: बर,
0: एक 100 आणि एक 50 केली होती मी.
1: बर, मग नंतर 50 कोणाच्या विरुद्ध केले?
0: 50 मी 50 केले त्रिपुरा अगेन्स्ट.
1: त्रिपुरा विरुद्ध
0: त्रिपुरा अगेन्स्ट केले. एक 50 आणि एक 100 केली होती. सीझन संपल्यावर मी घरी आलो आणि ते बाबा चांदोरकर सर आले होते घरी.
1: बापरे.
0: त्यांचे वाईफ सोबत आले होते.
1: अरे बापरे. बर.
0: त्यांनी माझे नाव आणि एक ट्रॉफी बनवली होती. तू आणि त्यांनी मला सांगितले तू पहिला नगरकर आहे
1: सेंचुरी.
0: आणि चेतन सर होते,
1: चेतन भोगावत
0: सर, त्यांनी पण मला विशेष दिली होती खूप पहिला नगरकर. आणि त्यांनी मराठा पेपर मध्ये
1: नव मराठा मध्ये
0: फ्रंट पेज वर त्यांनी ते दिलं होतं,
1: बातमी आली,
0: बातमी दिली होती की पहिला नगरकर
1: सेंचुरी मारणार
0: इन रणजी ट्रॉफी.
1: अरे रणजी ट्रॉफी. आणि ते एकेकाळी त्यांनी रणजी ट्रॉफी गाजवलेली आहे. पण त्यांना मला माहिती आहे कारण त्यांची मी मुलाखत घेतली होती बाबा चांदोरकरांची. तर त्यांनी 19 त्यांना नर्वसनेस होता. त्यांनी त्यांच्या सेंचुऱ्या हुकलेल्या आहेत.
0: अच्छा.
1: म्हणजे ते स्वतः खेळलेले आहेत महाराष्ट्राकडनं, परंतु त्यांना 90 त्या दरम्यान ते 3 ते 4 त्यांच्या सेंचुऱ्या हुकलेल्या आहेत. पण त्यांनी तुझं कदर केली नाही का? आणि तुझी खास त्यांनी अभिनंदन करण्यासाठी.
0: मला तेव्हा वाटलं की रणजी ट्रॉफी म्हणजे ले भारी, रणजी ट्रॉफी म्हणजे ले वरच्या क्लास. त्यांनी मला सगळं म्हटलं की रणजी ट्रॉफी एवढं सोपं नसतं,
1: सेंचुरी
0: करणं
1: अवघड,
0: ले अवघड, पेशन्स लागतं
1: आणि संधी मिळणं त्यात अवघड.
0: संधी मिळणं संधी भेटती सगळ्यांना, संधी भेटती तिथे
1: टिकणं
0: डिफिकल्ट जॉब.
1: बरोबर.
0: तू टिकलं, तिन्ही फॉर्मॅट आता खेळतोय.
1: आणि 19 ला तू 5 रणजीस खेळलास ना पहिल्यांदाच? म्हणजे
0: हा 19 ला पहिले 5 रणजी ट्रॉफी
1: खेळली, त्याच्यातले एक सेंचुरी आणि
0: एक हाफ सेंचुरी होती.
1: अरे वा वा. आणि बॉलिंग मध्ये होतं का?
0: बॉलिंग मध्ये पण 5 विकेट होते, 5 मॅच मध्ये 5 एवढी बॉलिंग. रणजी मध्ये काय बॉलर स्कोप होते ना आपल्याकडे.
1: बर बर बर.
0: लेफ्ट हँड स्पिनर पण होता खूप, सत्यजित बादशाह आपल्याकडे लीडिंग विकेट टेकर आहे आपला.
1: बर.
0: आणि फास्ट बॉलर पण चांगले होते. बॉलिंग मध्ये एवढी ऑपॉर्च्युनिटी नाही भेटत होती. बॅटिंग मध्ये फिक्स येणार, आपल्याला माहित आहे बॅटिंग फिक्स येणार आहे आपल्याला.
1: बरोबर.
0: बॉलिंग मध्ये नाही भेटत.
1: बरं, मग काय वाटलं तुला पहिली सेंचुरी मारली तर?
0: मी
1: काय,
0: मी झोपलोच नाही रात्रभर. खरंच सांगतो तुम्हाला, मला स्वतःला विश्वास नाही झाला की मी सेंचुरी केली.
1: अरे बाप.
0: मी पहिले फक्त म्हणायचं नाही की आपल्याला फक्त व्हाईट बॉल खेळायचं आहे, व्हाईट बॉल चांगला आहे, आपला टॅलेंट पण व्हाईट बॉल मध्ये चांगला आहे, रेड बॉल थोडा डिफिकल्ट आहे. आपण बघतो ना मॅचेस बघतो, अरे रेड बॉल डिफिकल्ट आहे. पण जेव्हा मी सेंचुरी केली ना, मी रात्रभर झोपलो नाही.
1: अरे
0: मग मला कळालं की रेड बॉल पण आपण खेळू शकतो, आपण करू शकतो, फक्त विश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे, बिलीफ पाहिजे, आपण आरामात करू शकतो.
1: आणि महाराष्ट्रात सेंचुरी झाली नागठाण्याला.
0: नागठाण्याला आपल्याला फक्त थोडी अजून मेहनत करावं लागेल, थोडा डिसिप्लिन आणावा लागेल, फिटनेस करावा लागेल, आणि आपल्याकडे स्किल सेट आहे, आपण आरामात करू शकतो. तेव्हा मला बिलीफ झाला. मग मी तेव्हापासून स्वतःवर अजून बिलीफ ठेवलं की नाही आपण तिन्ही फॉर्मॅट करू शकतो आणि मोठं करू शकतो. अशी माझी जर्नी.
1: 5-7 वर्ष आता तिन्ही फॉर्मॅट मध्ये खेळतात.
0: तिन्ही फॉर्मॅट कंटिन्यू मी खेळलो, एक पण मॅच बाहेर नाही बसलो.
1: अरे वा वा.
0: 2019
1: काळ थोडासा हे झाला असेल.
0: हा, कोरोना काळात आम्ही रणजी ट्रॉफी खेळलोच नाही ना.
1: बरोबर. एक वर्ष तेवढा गॅप पडला.
0: एक वर्षाचा गॅप पडलो. आम्ही फक्त व्हाईट बॉल 5-5 लीग खेळलो, 10 मॅच खेळलो फक्त.
1: बर.
0: 5 मुश्ताक अली आणि 5 विजय हजारे संपले मॅचेस.
1: मग त्याच्यात काय परफॉर्मन्स होता?
0: परफॉर्मन्स चांगला केला मी, आता आठवण येत नाही. पण मी विजय हजारे पण चांगला खेळलो. हा, विजय हजारेला मी लीडिंग सेकंड लीडिंग रन स्कोरर होतो महाराष्ट्र करून.
1: अरे बापरे.
0: आमचे मॅचेस होते जयपूरला, माझी 100 झाली मुंबई विरुद्ध.
1: अरे बापरे. मुंबई
0: सगळे होते, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जयस्वाल, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, शर्ष मुलानी, सगळे होते
1: म्हणजे सगळे इंडियन प्लेयर होते.
0: सगळे
1: शार्दुल ठाकूर सारख्या बॉलरला तुम्ही खेळला, कारण तो इंडियन बॉलर आहे ना फास्ट.
0: बरोबर बरोबर. आणि आपले झाले पहिली बॅटिंग होती आपली सकाळी सकाळी, धवल कुलकर्णी होता.
1: अरे बापरे. तो फास्ट बॉलर आहे ना?
0: फास्ट बॉलर
1: म्हणजे धवल कुलकर्णी आणि हा शार्दुल,
0: दोघे पण
1: कसोटी म्हणजे भारताकडनं त्यांच्या विरुद्ध सेंचुरी मारली.
0: त्यांच्या विरुद्ध ते पण आपले पहिली बॅटिंग होती, 30 आपले 4 आउट झाले.
1: अरे बापरे.
0: ऋतुराज, केदार, नौशाद,
1: केदार जाधव पण होते.
0: केदार जाधव
1: कॅप्टन होता का?
0: नाही, ऋतुराज कॅप्टन होता. आणि अंकित भावने, 4 आउट झाले होते.
1: अरे बाप.
0: यश नहार आणि मी त्याची त्याच्या पण एक फ्रेश पहिला सीझन होता यश नावाचा, त्याची पण दुसरी मॅच होती विजय हजारेची. आणि त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी 250-250 रनची पार्टनरशिप केली.
1: बापरे.
0: त्यांनी पण 100 केले, मी पण 100.
1: दोघांनी सेंचुरी मारली.
0: हा दोघांनी. आम्ही हारलो मॅच, मग आम्ही 300 रन केले.
1: बापरे. 50 ओव्हरमध्ये.
0: 50 ओव्हरमध्ये आम्ही हारलो, पण आम्ही लय भारी बॅटिंग केली त्या मॅचला.
1: अरे बाप. म्हणजे
0: महाराष्ट्राला
1: 30
0: होते.
1: 30
0: तिकडनं आम्ही
1: 270 रन काढले.
0: 270-380 आमचं टार्गेट, 300 रनचं टार्गेट झालं आमचं.
1: बर बर बर बर.
0: तिकडनं त्या सीझनला मी दिल्ली सोबत पण 93 आउट झालो.
1: अरे बापरे. ती सेंचुरी हुकली.
0: धवन होता
1: म्हणजे विजय हजारेला.
0: विजय हजारेला.
1: बर.
0: ती सेंचुरी हुकली माझी.
1: अरे
0: प्रत्येक मॅचला मी 50 केले.
1: कुठले विजय?
0: विजय हजारेला 5 मॅच होते, आपण क्वालिफाय नाही झालो. 3 मॅच 3 50 4 मॅच 4 50 होते आणि 100 होते माझी.
1: बर बर बर.
0: त्या 5 मॅच मध्ये मी 400 रन केले होते.
1: क्या बात आहे.
0: खूप मतलब ऑल ओव्हर इंडियात मी 11 नंबरला होतो रन लीग मॅचेस मध्ये.
1: लीग मॅचेस मध्ये
0: 11 नाही 7 नंबरला होतो.
1: अरे बापरे. म्हणजे सर्वाधिक रन काढणार
0: ऑल ओव्हर इंडिया मध्ये.
1: ऑल इंडियात. बर बर बर. पुढे काय संधी मिळाली नाही का? पण
0: मग मी
1: पश्चिम विभागाला
0: मी झालो ना. दिलीप ट्रॉफीला मी स्टँड बाय झालो.
1: बर.
0: देवधर ट्रॉफीला पण मी स्टँड बाय झालो.
1: अरे बापरे.
0: 15 मध्ये आले स्टँड बाय झालो मी.
1: बर बर बर बर बर. पण संधी मिळाली नाही.
0: संधी मिळाली नाही.
1: दिलीप ट्रॉफीला आणि नंतर रणजीला कुठल्या सेंचुरी मारल्यानंतर?
0: नंतर मी दिल्ली सोबत 100 केली.
1: बर.
0: गौंजे स्टेडियमला
1: नगर आपल्या पुण्यात.
0: पुण्यातला.
1: बर.
0: ईशांत शर्मा होता, ते
1: मयंक
0: यादव आणि सिमरजीत सिंग.
1: हे
0: पहिले मी एवढे फास्ट बॉलर खेळलो, एवढे जोरात टाकणारे पहिल्यांदा मी खेळलो. खूप जोरात टाकणार.
1: ईशांत शर्मा तर एक
0: तेव्हा पण आपली परिस्थिती कशी होती माहिती?
1: सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा गोलंदाज येतो.
0: बरोबर. 100 मॅच खेळला.
1: हो 100 मॅचेस खेळले.
0: आपली परिस्थिती होती 60-7 आउट.
1: अरे बापर.
0: तिकडनं मी 100 केली.
1: क्या बात आहे. दिल्ली
0: आपण मॅच जिंकलो.
1: दिल्लीला हरवलं.
0: दिल्लीला हरवलं.
1: म्हणजे बलाढ्य टीमला हरवलं. महाराष्ट्र
0: मोठी टीम होती. नितेश राणा ते सगळे होते. यश धोल.
1: बर.
0: सगळे होते त्यांच्याकडून.
1: अरे बापरे. म्हणजे मोठ्या मोठ्या प्लेयरशी संबंध संपर्क आला तुमचा.
0: आणि 100 मी कोविडचे काळात दुसरं वर्ष फक्त 3 मॅच झाले रणजी ट्रॉफीचे.
1: बर.
0: तेव्हा मी युपी सोबत केले 100.
1: क्या बात आहे. बर बर बर.
0: मग 100 मी केली तामिळनाडू सोबत.
1: बर. 2023 ला.
0: बरोबर. असे 400.
1: सर्वाधिक रन किती आहेत?
0: 140 आहे अगेन झारखंड.
1: झारखंड. बर बर बर.
0: अगेन झारखंड.
1: झारखंड मध्ये
0: 140 केलं.
1: हा हा हा.
0: 300 बॉल मध्ये.
1: किती?
0: 300 बॉल.
1: 300 बॉल मध्ये. क्या बात आहे. म्हणजे एकदम अशी टॅलेंट दाखवलं सगळं.
0: येस.
1: पण तुम्हाला देवधर ट्रॉफीला संधी मिळाली. दिलीप ट्रॉफीला पण इन मध्ये टीम मध्ये संधी मिळाली.
0: इंग्लंड मध्ये.
1: आणि त्याच्यानंतर आता मुश्ताक अलीचं काय मग पुढे? मुश्ताक अली आणि विजय हजारेचं.
0: मुश्ताक अली पण तसंच.
1: महाराष्ट्राची परफॉर्मन्स कसा होता तुमच्या याच्यात?
0: माझ्या याच्यात आम्ही एकदा फायनल खेळलो मुश्ताक अली. एकदा सेमी फायनल खेळलो.
1: बर.
0: विजय हजारे आम्ही एकदा फायनल खेळलो. एकदा क्वार्टर फायनल खेळलो.
1: बर बर.
0: माझ्या याच्यात आम्ही प्रत्येक वर्ष क्वालिफाय झालो. व्हाइट बॉल मध्ये.
1: व्हाइट बॉल मध्ये.
0: रणजी ट्रॉफी मध्ये आपण आम्ही क्वालिफाय नाही झालो. एकदा आम्ही 2 एक एक पॉईंट क्वालिफाय नाही झालो. 2 पॉईंट अनलकी ठरलो. सगळे मॅच आम्ही जिंकलो तरी पण आम्ही क्वालिफाय नाही झालो. ठीक आहे. कारण की आम्ही आउटरेट कमी जिंकले. फर्स्ट इनिंग खूप जास्त जिंकले. आउटरेट कमी जिंकले त्यामुळे आम्ही क्वालिफाय नाही झालो. फायनल जे एकदा विजय हजारे मध्ये खेळलो 2023 ला.
1: बर.
0: 2024 ला क्वार्टर फायनल खेळलो. मुश्ताक अली 2018 ला फायनल. 2019 ला सेमी फायनल खेळलो. आणि 2021 किंवा 2022 ला परत क्वार्टर फायनल खेळलो मुश्ताक अली.
1: तुम्ही सगळ्या मॅचेस मध्ये खेळलात?
0: सगळ्या मॅच इन टीम.
1: 50 मॅच झाले. 50-50 मॅच झाले
0: माझे. विजय हजारे 50
1: आणि
0: 50+52 झाले काही. विजय हजारे पण 50+ झाले आणि रणजी ट्रॉफी 21 सगळे मॅच मी मतलब एक पण मॅच बाहेर नाही बसलो.
1: क्या बात. बरोबर. आता तुम्ही मुश्ताक अलीला होतात ना टीम मध्ये?
0: मुश्ताक अलीला होता. आता माझा परफॉर्मन्स नाही झाला.
1: बर. बर. आता तुमचं पुढचं काय वाटचाल मग? एमपीएल वगैरे काय त्याचं?
0: एमपीएल मग एमपीएल ला मी ऍज अ आयकॉन प्लेअर सिलेक्ट झालो.
1: बर.
0: रत्नागिरी जेट्सला.
1: बर.
0: कॅप्टन झालो मी.
1: बर.
0: पहिले 2 वर्ष आम्ही फायनल जिंकलो.
1: अरे वा
0: 2023-2024
1: क्या बात है।
0: पहिले दोन्ही वर्ष आम्ही रत्नागिरी जेट्स फायनल जिंकलो।
1: अरे वा वा वा।
0: हा तिसरं वर्ष आम्ही क्वालिफाय नाही झालो पावसामुळे, आमचे चार मॅच पावसामुळे रद्द झाले आणि आम्ही क्वालिफाय नाही झालो।
1: बर बर बर। आणि त्या किती ओव्हरचे असतात?
0: टी20
1: महाराष्ट्र प्रीमियर लीग। बर बर। रत्नागिरी याच्याकडनं कॅप्टन तुम्ही?
0: कॅप्टन मी।
1: क्या बात आहे। आणि आता त्याच्या एमपीएल चे चालू आहेत ना स्पर्धा?
0: आता पोस्टपोन झाले।
1: बर।
0: ते इलेक्शन मुळे ना।
1: हा
0: हा। आता 2 जून पासून होते एमपीएल।
1: बर बर बर।
0: पण आता पोस्टपोन झाले।
1: हो का?
0: इलेक्शन झाले नाही ना, त्यामुळे पोस्टपोन झाले।
1: आता कुठल्या स्पर्धा आहे वगैरे काय?
0: आता ऑफ सीझन आहे, आता डायरेक्ट ऑक्टोबर मध्ये रणजी ट्रॉफी स्टार्ट होईल।
1: बर बर बर। आता रणजीसाठी तयारी चालू
0: आहे? चालू आहे, प्रॅक्टिस आमची थांबत नाही।
1: बर।
0: प्रॅक्टिस फिटनेस, आता पावसामध्ये जास्त प्रॅक्टिस होत नाही, फिटनेसवर आम्ही लक्ष जास्त देतो।
1: मग इथं प्रॅक्टिस कुठे करता तुम्ही?
0: हुंडेकर अकॅडमी।
1: बर। मग त्याच्याबद्दल सांगा बरं, वसीम भाई हुंडेकरींनी हुंडेकर अकॅडमीची हे केली ना?
0: त्यांनी एस्टॅब्लिश केली।
1: बर।
0: आम्ही पहिले त्यांचा एम हेच होता की आपल्या इकडच्या प्लेअरना घरचा प्लेअर इंडिया खेळायला पाहिजे।
1: बर बर।
0: त्याला काय काय फॅसिलिटी पाहिजे ते त्यांनी उपलब्ध करून दिली तिकडे हुंडेकर अकॅडमी। तिकडे आपल्याकडे चार
1: खेळपट्टी बनवली ना,
0: खेळपट्टी चार टर्फ विकेट आपल्याकडे।
1: बर।
0: आपल्या
1: नागरदेवळेला
0: सिमेंट विकेट आहे।
1: बर।
0: ग्रास आहे, पूर्ण ग्रास आहे फिल्डिंग साठी।
1: बर।
0: पूर्ण अकॅडमी त्यांनी स्टार्ट केली, त्यांचा एम हेच होता की आपले नगर वरून इंडिया प्लेअर पाहिजे, जसा जाहीर खान निघाला आहे अजून पाहिजे, त्यांना काय काय फॅसिलिटी पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ते त्यांनी उपलब्ध करून दिले तिकडे। आता आपली सारखी अकॅडमी कुठंच नाही। आणि पहिले चार पाच वर्ष पण नाही, मी तुम्हाला जास्त सांगतो 7-8 वर्ष आपण फीस पण नाही घ्यायचो होतो तिकडे।
1: अरे बापरे। बर। किती मुलं असं?
0: खूप मुलं होते तिकडे।
1: हो का?
0: 100 मुलं होते।
1: क्या बात।
0: फीस पण नाही, बॉल पण ते प्रोव्हाइड करत होते।
1: बर बर बर।
0: जिम पण होती तिकडे।
1: बर। म्हणजे सगळं वर्कआउट तुम्ही तुमचं करायचं?
0: पूर्ण सेटअप केलं होतं।
1: अरे बापरे।
0: पूर्ण सेटअप केला
1: म्हणजे वाहून घ्यायचं खेळासाठी।
0: आणि कोच जे सरफराज बांगडेवाला आहे ना।
1: बर बर बर।
0: एवढं कष्ट करतो, एवढी मेहनत घेतो प्लेअर करून। आता मी करंट सिच्युएशन तुम्हाला सांगतो की डिस्ट्रिक्ट मध्ये पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट मध्ये सगळे जास्त प्लेअर महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते आपल्या अकॅडमीवरून।
1: बर।
0: एक क्लब मधून।
1: बर बर। कोण कोण आहेत प्लेअर?
0: मी रणजी ट्रॉफी खेळतोय।
1: हो।
0: किरण चोरमोले।
1: बर।
0: रणजी ट्रॉफी डेब्यू केलाय आता 23 करंट
1: आहे।
0: आणि इंडिया अंडर 19 खेळलाय एशिया कप।
1: तो बॉलर आहे का बॅट्समन आहे?
0: ऑलराऊंडर, ऑफ स्पिन राईटी बॅट्समन।
1: बर।
0: यश जाधव आहे।
1: यश जाधव
0: तो पॉंडिचेरी करून खेळलोय।
1: बर।
0: पॉंडिचेरी करून मुश्ताक अली विजय हजारे खेळला, एज ग्रुप पण खेळलोय।
1: अरे वा।
0: आशकान काझी माझा छोटा भाऊ आहे।
1: बर।
0: अंडर 19 अंडर 23 आता करंट खेळतोय।
1: बर।
0: रोनक अंदानी आहे तो आता अंडर 19 खेळलाय।
1: बर।
0: दोन मुली आहे, एक श्रेय गडक आहे।
1: बर।
0: त्यांनी अंडर 19 का अंडर 23 रिप्रेझेंट केली महाराष्ट्राला। आता या वर्षी एक मुली आहे सौमेनी भालेकर, त्यांनी पण चांगला परफॉर्मन्स केलाय महाराष्ट्राला। असे आपल्या क्लब मधून सगळे जास्त रिप्रेझेंट करणारे मुलं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला
1: प्रत्येक वयोगटात त्यांचे सहभाग आहे
0: आपले मुले।
1: आणि
0: कॅम्पला तर ले मुले गेले आपले रिप्रेझेंट करायला।
1: अरे वा।
0: एवढी चांगली तो प्रॅक्टिस घेतो, त्याच्याकडे काय माहित आहे का, त्याला माहित आहे की महाराष्ट्राला इंडियाला खेळायला कोणती प्रॅक्टिस हवी आहे, पोरांना प्रॅक्टिस कशी करायची आहे, ते अपग्रेड वाली प्रॅक्टिस पाहिजे ना। टी20 मध्ये आता मार तोडवायला लागते। आता रणजी मध्ये पण आता असं नाही राहिलं की तुम्ही 100 बॉल खेळले, 10 रन केले, 20 रन केले, तसं नाही।
1: तसं नाही राहिलं।
0: 60-70 स्ट्राईक रेट पाहिजे, त्याला माहित आहे सगळं, कारण तो खुद स्वतः खेळलाय ना।
1: वसीम हुंडेकरी
0: नाही, सरफराज
1: सरफराज बांगडीवाला
0: तो स्वतः खेळला, तो कोच आहे।
1: बर।
0: त्याच्या अंडरच आम्ही खेळलो ना सगळे।
1: बर बर।
0: त्याच्या अंडर मी रणजी ट्रॉफीला खेळलो, त्याच्या अंडर किरण चोरमले इंडियाला खेळलो,
1: अरे वा,
0: आशकान, यश जाधव, रोनक अंदानी,
1: अरे वा,
0: ते सगळे त्याच्या अंडर खेळले।
1: बर बर बर।
0: तो स्वतः एमपीएल प्रत्येक एज ग्रुपला कॅम्प केले त्यांनी।
1: बर।
0: एमपीएल खेळलाय रायगड रॉयल्स करून, त्याला आयडिया आहे सगळे। आणि तो प्रॅक्टिस पण मला वाटतं तो तर आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये मतलब डिस्ट्रिक्ट मध्ये त्याच्यासारखा चांगला कोच
1: नाही
0: आहे।
1: बर बर। सरफराज
0: खूप चांगली प्रॅक्टिस घेतो। आणि असं पण नाही की तो एक्स्ट्रा, तुम्ही दमलो तरी तो म्हणणार नाही तू खेळ,
1: क्या बात आहे, सपोर्ट करणार,
0: सपोर्ट करणार, तुम्हाला मोटिवेट करणार. तुम्हाला वाटलं की आता मी सिलेक्ट नाही झालो, तुम्ही थोडा डिमोटिवेट असता ना, पण तो तसा नाही,
1: इन्करेज करणार,
0: तुम्हाला इन्करेज करणार, तुम्हाला फोन करेल तो,
1: अरे
0: नाही चल आपण परत येतो नगरला, आपण प्रॅक्टिस स्टार्ट करू, आपण नेक्स्ट वर्ष, आता या वर्षी आपण 800 रन केले ना, नाही सिलेक्ट झालो ना, चल पुढच्या वर्षी आपण 1200 रन करू.
1: अरे वा,
0: ते अॅटिट्यूड त्याच्याकडे,
1: म्हणजे एकदम पॉझिटिव्हिटीनी करतात,
0: एकदम
1: प्लेअर तयार करण्यासाठी झोकून काम करतात,
0: एकदम आणि दिल से करत.
1: बरोबर,
0: बोलते ना हम लोग की दिल से करने वाला चाहिए, ऐसे तो प्रॅक्टिस लेने वाले बहुत कोच है, पर दिल से करने वाला चाहिए और करवा के लेने वाला चाहिए.
1: मग आता सध्या कॅम्प चालू असेल ना?
0: नाही आता, आता काहीच चालू नाहीये.
1: बर,
0: कॅम्प स्टार्ट होतो ऑगस्ट मध्ये.
1: बर,
0: आता 2 महिने काहीच नाही,
1: काहीच नाही का?
0: आता काय,
1: मग आता सध्या तुमची प्रॅक्टिस कुठे चालू आहे?
0: आमची हुंडेकरी, हुंडेकरी
1: हुंडेकरी
0: रेग्युलर तिकडेच प्रॅक्टिस हुंडेकरी अकॅडमी.
1: मग त्यांची शिबिर वगैरे असेल ना हुंडेकरी?
0: समर कॅम्प चालू असतो ना.
1: बर बर बर,
0: समर कॅम्प चालू आहे.
1: आता किती मुलं आहेत समर कॅम्प मध्ये सध्या?
0: 100+ मुळे आपण.
1: अरे बापरे, क्या बात,
0: सगळे एज मिळून,
1: हो ना,
0: 14-12 वुमेन्स,
1: आणि सगळे फॅसिलिटीज दिलेल्या आहेत,
0: सगळे फॅसिलिटी आपल्याकडे, सगळे टर्फ विकेट आहे, 4 टर्फ विकेट आहे, सिमेंट विकेट आहे, जिम आहे.
1: अरे बापरे,
0: सगळे आपल्याकडे.
1: बरं, आता एकूण जर क्रिकेट खेळायचं तर तुमचं करिअरच्या दृष्टीने काय त्याचा उपयोग झाला तुम्हाला क्रिकेट?
0: मला वाटतंय आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला आहे ना, पोरांनी थोडा पेशन्स ठेवावा लागेल.
1: बर,
0: काय माहिती आहे का, आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला काय होतं की आपण 1-2 वर्ष सिलेक्ट नाही झालो तर पॅरेंट्स काय करतात, नाही जाऊ दे, चल तू दुसरा बघ, तू एकतर बिझनेस कर, जॉब कर, पढाई कर, तिकडे कर. क्रिकेटमध्ये असं नसतं, क्रिकेटमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो.
1: बरोबर,
0: 1 वर्षात तुम्हाला इंडिया पण भेटल आणि 10 वर्षात तुम्हाला काही भेटल नाही, असे दोन्ही दोन रस्ते. कधी कधी आपण खूप मेहनत करतो, खूप डिसिप्लिननी जातो, खूप तयारी करतो, पण आपण सिलेक्ट नाही होत, लक फॅक्टर पण पाहिजे ना. आणि कधी काय, 1 वर्षात आपण स्टेट डिस्ट्रिक्ट मध्ये चांगला परफॉर्मन्स केले, स्टेटला झालं, स्टेटला चांगला परफॉर्मन्स केले, एनसीए झालं या आयपीएल झालं, तिकडे एकदा चांगला परफॉर्मन्स केले इंडिया.
1: बरोबर,
0: किती प्लेअर आहे ते 1 वर्षात इंडिया खेळले, पण त्याच्या मागे त्यांची मेहनत,
1: मेहनत कष्ट,
0: 10 वर्ष त्यांनी मेहनत केली, पेशन्स ठेवले,
1: पेशन्स ठेवले.
0: मेहनत तर सगळे करतात, पण पेशन्स,
1: पेशन्स फार महत्वाचे,
0: फार महत्वाचे, आणि ते डिस्ट्रिक्ट मध्ये कमी आहे. मला एकच सांगणं आहे पॅरेंट्सला पण प्लेयर्सला पण, क्रिकेट तुम्ही स्टार्ट करताय ना, तो पहिले तुम्ही डिसिप्लिन आणि दुसरं तुम्ही पेशन्स ठेवा. तुम्ही रिझल्ट कडे पाहू नका, तुम्ही प्रोसेस ठेवा, प्रोसेस चांगली ठेवा, तुम्हाला रिझल्ट ऑटोमॅटिक भेटेल.
1: बरोबर,
0: 1 वर्षात नाही, 2 वर्षात नाही, 3 वर्षात नाही, तुमचे प्लेअर मध्ये प्लेअरला माहित आहे माझ्याकडे टॅलेंट आहे, तर बिलीफ ठेवा.
1: बरोबर,
0: आणि पॅरेंट्सला माहित आहे की पोरांकडे आपलं टॅलेंट आहे, तर तुम्ही पेशन्स ठेवा.
1: बरोबर,
0: या सपोर्टनीच प्लेअर पुढे जाणार आहे.
1: बरोबर,
0: सगळं पॅरेंट्सचा सपोर्ट पाहिजे, कोचेसचा सपोर्ट पाहिजे, ले इम्पॉर्टंट आहे.
1: बरोबर आहे, तुम्ही आर्थिक गणित असतं एक, त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो ना, पण
0: असते ना, असते ना, पर तुम्हाला कुठे ना कुठे सॅक्रिफाईस करावं लागेल.
1: बरोबर,
0: एक तर तुम्हाला तिकडे सॅक्रिफाईस करावं लागेल, नाहीतर क्रिकेटमध्ये सॅक्रिफाईस करावं लागेल.
1: बरोबर,
0: आता किती जण इंडिया खेळले, त्यांची आर्थिक अडचण होतीच,
1: हो,
0: पण तरी पण ते इंडिया खेळले.
1: बरोबर,
0: पण त्यांनी सॅक्रिफाईस नाही केलं, त्यांना बिलीव होता इकडे मी चांगला नाही करणार, पर क्रिकेटमध्ये माझा टॅलेंट आहे, मला माहित आहे, मला बिलीव आहे, मी काय पण करून स्टेट खेळणार आहे आणि इंडिया खेळणार आहे, मी माझं फॅमिली पण सेटल करू आणि मी पण सेटल हो, माझे अख्खे फॅमिलीला सेटल करू.
1: बरोबर,
0: ते ही बिलीव पाहिजे. आता आर्थिक तुम्ही म्हणताय, तिकडे पण कष्ट आहे ना, आणि तिकडे गॅरंटी,
1: वरच्या लेवलला गेल्यावर तेवढं आर्थिक हे मिळतं का?
0: आहे ना, आता आता आली आहे ना आयपीएल मुळे, खूप आलं आहे ना.
1: बर,
0: तुम्ही 2-3 वर्ष स्टेट खेळलं ना, तर तुम्ही तुम्ही तुम्ही पण सेटल होऊ शकतो बऱ्यापैकी.
1: बर,
0: आणि फॅमिली पण सेटल करू शकतो.
1: अरे
0: बऱ्यापैकी, एवढी तुम्हाला भेटती.
1: बर,
0: ते मॅच फीज काय ना तुम्हाला भेटते, चांगली भेटते.
1: बर बर बर,
0: याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल.
1: मेहनत करावं लागेल,
0: काय आता कॉम्पिटिशन खूप वाढलंय, आयपीएल मुळे एवढा कॉम्पिटिशन वाढलाय ना, तुम्ही 2 मॅच खराब केले की बाहेर पडणार आहे, आणि 2 मॅच मध्ये तुम्ही 200 केले, परत 2 मॅच फ्लॉप झाले ना, मग तुम बॅकफूटवर येणार आहे, तुमच्यावर क्वेश्चन मार्क येणार आहे, ते आता तुम्हाला प्रत्येक मॅच तुम्हाला चांगला करावा लागेल.
1: आयपीएल ला वगैरे काही संधीचा काही प्रयत्न झाला?
0: मी प्रत्येक वेळ ऑक्शन मध्ये आलोय
1: बर,
0: पण सिलेक्ट नाही झालोय.
1: अरे बापरे, कुठल्या याच्याकडनं?
0: नाही नाही, ऑक्शन मध्ये, ऑक्शन मध्ये शॉर्ट लिस्ट मध्ये मी सिलेक्ट झालोय
1: बर,
0: पण टीम मध्ये
1: संधी नाही,
0: संधी नाही भेटली, कोणी घेतलं नाही मला.
1: बर बर,
0: पण मी ट्राय करतोय, मला माहित आहे, माझं स्वतःवर बिलीव्ह आहे,
1: कधी ना कधी संधी मिळेल,
0: कधी ना कधी, या वर्षी नाही पुढच्या वर्षी.
1: बापरे, प्रॅक्टिस, आपली मेहनत, कष्ट,
0: अजून जास्त करेन मी, अजून जास्त करेन. एक ना एक वर्ष, मला माहित आहे, एक ना एक दिवशी मी येणार आहे आयपीएल.
1: क्या बात आहे.
0: येस
1: बरोबर. पण रणजी वगैरे तुम्हाला मानधन वगैरे कसं मिळतं?
0: मॅच फीज वर असतो.
1: बर, कसं असतं ते?
0: प्लेइंग इलेव्हनला मॅच फीज पूर्ण असती.
1: पॅकेज असतात का?
0: पॅकेज नाही, पॅकेज नाही, पर मॅच ला आहे.
1: बर,
0: रणजी ट्रॉफीला तुम्ही 20 मॅच पेक्षा कमी खेळले तर तुम्हाला 1.5 लाख भेटणार आहे.
1: बर,
0: प्लेइंग इलेव्हनला.
1: बर,
0: आणि बाहेर बसलेले अर्धे 75,000.
1: बर बर बर.
0: आणि 20 मॅच चे वरची तुम्ही खेळले, वरती 20 मॅच 40 मॅच, तुम्हाला 2 लाख.
1: बर,
0: आणि 40 मॅच चे वरती तुम्ही
1: गेले, प्रत्येक मॅच असला,
0: प्रत्येक मॅच 2.5 लाख भेटते.
1: बर बर.
0: आणि बाहेर बसल्यांना अर्धी.
1: बर, अशी प्रोसिजर आहे.
0: आणि मुश्ताक अलीला 20,000 आणि विजय हजारला 40,000 प्लेइंग इलेव्हन.
1: प्लेइंग इलेव्हनला
0: बाहेर बसल्यांना आधी.
1: बर बर, सगळ्यांना अशी हे मिळाले.
0: क्रिकेट मध्ये हे आता खूप स्कोप आलाय,
1: स्कोप आलाय,
0: खूप चांगला. आता कसं आहे, तुम्हाला रिटर्न्स पण भेटतं,
1: रिटर्न्स मिळायला लागले,
0: रिटर्न्स मिळायला लागले तुम्हाला. तुम्ही आयपीएल ला गेलं तर विषयच नाही मग.
1: बरोबर आहे,
0: तिकडे तर चांगलं भेटेल तुम्हाला.
1: रणजी परत म्हणजे महाराष्ट्राकडनं खेळलं तरी तुम्हाला थोडस
0: आरामात
1: आहे.
0: तुम्ही तिन्ही फॉर्मॅट खेळले ना
1: तर तुम्हाला संधी आहे. हो,
0: चांगली
1: करिअरच्या दृष्टीने चांगली हे आहे.
0: चांगली
1: त्या टीम मध्ये सिलेक्ट झालं की त्याच्यानंतर परत काही हे असतं, मानधन वगैरे मिळतं का?
0: नाही नाही, तसं नाही.
1: तसं नाही,
0: प्लेइंग इलेव्हन मध्ये तुम्ही खेळलं
1: तर
0: तुम्हाला.
1: बर,
0: बाहेर बसलं ना, तुम्ही 15 मध्ये आले ना,
1: हा,
0: तुम्हाला मानधन स्टार्ट होत,
1: स्टार्ट होत. बर बर बर बर, मग तुम्हाला चांगली संधी, त्याच्यामुळे तुम्हाला एक सपोर्ट मिळाला.
0: मला खूप सपोर्ट मिळाला,
1: सपोर्ट मिळाला
0: माझा.
1: मग आता काही नोकरीसाठी वगैरे काही असं काही प्रयत्न
0: नाही? मी आता माझी स्वतःची स्पोर्ट्सची शॉप टाकली आहे.
1: बर, कुठे?
0: 47 स्पोर्ट सर्जेपुराला.
1: बर,
0: 47 स्पोर्ट्सची शॉप टाकली आहे.
1: अरे वा.
0: माझा एम हेच होतं की जे टॉप क्वालिटीचे स्टफ होतं क्रिकेटमध्ये जे मला भेटले नाही, जे आपल्या नगरकरांचे प्लेअरला भेटायला पाहिजे.
1: बर बर बर.
0: आणि ते पण चांगले क्वालिटीमध्ये भेटायला पाहिजे, चांगले रेटमध्ये भेटायला पाहिजे. आता क्रिकेटचे इक्विपमेंट एवढे महाग झाले
1: हो,
0: ते आपल्याला प्रत्येक काय पण आणण्यासाठी, ग्लव्स म्हणा, काही पण बॅट, ग्लव्स, किट बॅग वगैरे आणण्यासाठी पॅरेंट्सला या प्लेयर्सला मुंबई किंवा पुण्याला जावं लागतं. माझा एम हेच होता की आता त्यांना आपल्याकडे भेटायला पाहिजे नगरमध्ये, तेच क्वालिटी, त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी. आता मी खेळलोय, मला माहित आहे जास्त जास्त कुठं चांगली क्वालिटी ऑफ स्टफ भेटेल. मी फॅक्टरीमध्ये सगळं स्वतः जाऊन चॉईस करून बॅट आणतो.
1: अरे वा.
0: सो आपल्या प्लेअरला चांगली बॅट भेटायला पाहिजे, कमी रेटमध्ये चांगली, ते त्यांच्या येण्या जाण्याचा खर्चा पण वाचेल, क्वालिटी पण चांगली भेटेल आपल्याकडे. तसा माझा एम होता.
1: मग बॅट तुम्ही कुठली वापरत असत?
0: माझा पहिले होता एसएसचा कॉन्ट्रॅक्ट होता.
1: बर.
0: मग आता डीएससी सोबत आहे मी.
1: बर.
0: मला 3 वर्ष झाले डीएससी सोबत. पहिले 3-4 वर्ष मी एसएस सोबत होतो.
1: बर. कॉन्ट्रॅक्ट असतं का? असं
0: कॉन्ट्रॅक्ट असतो.
1: बर. मग त्याच्यात तुम्हाला जे बॅट वापरला की तुम्हाला त्याचं मानधन मिळतं का? काय कसं आहे प्रोसिजर?
0: ते प्रोसिजर असते ना, मॅच मॅच लाईव्ह मॅचेसला तुम्हाला मानधन असते.
1: बर.
0: आयपीएल ला तुम्हाला मानधन असते, इंडियाला असते, आणि रणजी ट्रॉफीला तुम्हाला लाईव्ह मॅचेसला असते.
1: अरे बापरे. बर बर बर. त्या बॅट तुम्ही त्या कंपनीचे वापरले?
0: सगळे बॅट, पॅड, ग्लव्स, हेल्मेट सगळं
1: तुम्हाला त्याच्यात
0: ते प्रोव्हाइड करते.
1: अरे वा वा.
0: ते प्रोव्हाइड करते वर्षाला आपल्याला 4-6 किंवा 8 बॅट देते ते.
1: अरे वा.
0: ग्लव्स, पॅड सगळं ते प्रोव्हाइड करतात, किट बॅग वगैरे.
1: मग तुम्ही आता सगळ्या प्रकारचे चांगल्या प्रकारचं किट इथं ठेवलेलं आहे?
0: सगळ्या प्रकारचे चांगले किट आपल्याकडे.
1: अरे वा.
0: नगरमध्ये
1: किती वर्ष झाले दुकान सुरू केलं?
0: आता 6 महिने झाले.
1: 6 महिने झाले
0: आता ओपन केली मी.
1: अरे वा वा.
0: 47 स्पोर्ट्स आहे आपली.
1: वा वा. बर, आता तुम्ही चढ उतार पाहिले खेळातले, म्हणजे तुम्ही एकेकाळी म्हणजे पहिल्याच मॅचेसला ज्यावेळेस संधी मिळाली अंडर 19 0 आउट झाले 2 मॅचेसला, नंतर 2 वेळा संधी मिळाली तर एकदा सेंच्युरी मारली, विजय हजारेला आणि महाराष्ट्राकडनं इथंही नागा ठोण्याला सेंच्युरी मारली, तर हे तुम्ही अपयशातून यशाकडे कसे वळालात आणि ते एक गमक आहे नाही का, तुम्ही या संदर्भात काय सांगू इच्छित? कारण हे प्रत्येकाला चढ उतर आयुष्यात
0: नाही, लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन तर येणार असे, एक क्रिकेटरची जर्नी मध्ये अप्स अँड डाऊन तर येणार असे.
1: बरोबर.
0: आता आपण बघतो की विराट कोहली पण थोडा स्ट्रगल केला, स्ट्रगल नाही, त्याने त्याच्या स्टँडर्ड सेट केला होता 100 तो 50 करायचा, लोक तो 50 करायचा, पण लोक काय म्हणायचं, या 50 तो फॉर्म मध्ये नाहीये, तो स्ट्रगल करताय. पर मला माहित आहे 50 करायला पण ले स्ट्रगल आहे.
1: बरोबर.
0: इम्पॉर्टन्स आहे. पण त्यांनी त्याच्या स्टँडर्ड सेट केला होता 100, त्यामुळे 50 त्यांना लोकांना काय वाटत 50 याच्यासाठी काहीच नाही, फ्लॉप आहे असं नसतो. क्रिकेटरची जर्नी मध्ये अप्स अँड डाऊन येणारच आहे. तुम्ही किती पण रन्स करा, किती पण तुम्ही इंडिया खेळा, पण एक वेळ असा येणारच आहे की तुम्ही एक एक रन साठी स्ट्रगल करणार
1: आहे,
0: एक एक विकेट साठी स्ट्रगल करणार आहे. पण ते कसं असतं, चांगला टाइम पण आपल्याकडे येतात ते जातात, खराब टाइम पण येणार आहे जाणार
1: आहे.
0: फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास पाहिजे, डिसिप्लिन मध्ये पाहिजे, तुम्ही तुम्हाला रुटीन मध्ये पाहिजे, रुटीन सोडू नका, बिलीफ ठेवा, ते खराब टाइम पण निघणार आहे.
1: बरोबर.
0: माझ्या डोक्यात पण हेच होत, मला माहित आहे की हा ठीक आहे, चांगला टाइम आलाय आपला, खराब टाइम पण येणार आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यासाठी आपण प्रिपेअर राहा, आणि आला तर आपण कसं पॉझिटिव्ह राहील. तो टाइम असतो आपले पॅरेंट्स आणि आपण आणि आपले कोचेस थोडे पॉझिटिव्ह विचार करतात, ते आपल्याला बॅक करतात, ते टाइम असतो आपल्याला सपोर्टची गरज लागते. त्याचा मला एकच सांगणं आहे, कोचेस आणि पॅरेंट्सनी तोच टाइम प्लेयर्सला थोडा पॉझिटिव्ह मोटिवेट करा, सपोर्ट करा, त्याला बॅक करा. तुम्ही तो एक टाइम निघाला ना, मग तुम्ही थांबणार नाही, मग तुम्ही तुमची ग्राफ वरतीच जाणार आहे.
1: तुम्ही ऋतुराज गायकवाड, केदार जाधव यांच्यासारख्या भारतीय संघाकडनं खेळणाऱ्या प्लेअर बरोबर खेळालात, त्यात अंकित बावणे आहे याच्यासारखे टॅलेंटेड प्लेअर आहेत, तर त्यांच्याबद्दलचा काही अनुभव सांगता येईल का?
0: त्यांच्याबद्दल मी त्यांच्या सोबत खेळून खेळून मी खूप शिकलोय, कशी इनिंग कॅरी करायची आहे, कसे माइंडसेट तुमचा पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. केदार सोबत बी, केदार जाधव सोबत बी, ऋतुराजशी माझा का जास्त बोलणं चालतो आता पण, त्याची आणि माझी मैत्री खूप जवळची.
1: अरे बाबा, क्या बात है.
0: त्याच्याकडून मी आता रत्नागिरी जेटचा कॅप्टन झालो, खूप त्याच्याकडून मी बघून बघून शिकलोय.
1: अरे वा,
0: कसं टीम मध्ये पॉझिटिव्हनेस आणायचं आहे, कसं टीमला वरची ठेवायचं आहे. तू ऍज अ बॅट्समन तेव्हा बॅटिंग करतो, कशी बॅटिंग तू करायची, आणि ऍज अ फिल्डिंगला तू आलं मग तुझा कॅप्टनशीचा रोल कसा असणार आहे. बॅटिंग मध्ये पण तू कुठं अजून इम्प्रूव्ह करू शकतो. केदारने पण खूप हेल्प केली मला, नौशादनी, अंकितनी, राहुल त्रिपाठीनी, बॅटिंग मध्ये मी अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो, माझं काफी बोलणं झालं त्यांच्यासोबत.
1: केदार जाधव होत 6 नंबरलाच बॅटिंग करायचं भारत.
0: बरोबर.
1: म्हणजे तुमचं आणि त्याचं साधर्म्य होत. बरोबर आहे. महाराष्ट्राकडनं खेळायचे आणि भारताकडनं खेळायचे.
0: बरोबर.
1: कारण ते 5-6 नंबरलाच ते शेवटी शेवटीच बॅटिंग करायचे.
0: राईट राईट. बरोबर.
1: आणि ऋतुराज गायकवाड तर वन डे मध्ये तर आता तो टीम मध्ये आहेच आहे,
0: तो पण 4 नंबरलाच.
1: हो, बॅटिंग आहे, त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे, पण त्याला तितकी संधी मिळत नाही. असं टीमची
0: कॉम्पिटिशन खूप वाढली ना, कॉम्पिटिशन खूप वाढली त्यामुळे.
1: पण 3 फॉर्मॅट झाल्यामुळे जरा संधी मिळायला लागली का?
0: बरोबर. तीन फॉर्मॅटची 3 टीम तयार केली त्यामुळे काफी जे प्लेअर आहे, नवीन प्लेअर आहे, त्यांना संधी भेटते आता.
1: बरोबर. बरोबर. बरं, आता एकूण काय वाटतं क्रिकेटच्या भवितव्याविषयी?
0: फ्युचर आपण काही डिसाइड करू शकत नाही.
1: बर,
0: मला असं वाटतंय आपण प्रेझेंट मध्ये राहावा.
1: बरोबर.
0: प्रेझेंटचा विचार करावा, आपण काय अजून बेटर करू शकतो. फ्युचर, आपण फ्युचरचा विचार केला तर काही होणार नाही मला वाटतं.
1: प्रॅक्टिस
0: बर्डन येईल आपल्या, एक्स्ट्रा बर्डन येईल.
1: प्रॅक्टिस आणि मेहनत चालू ठेवायची,
0: आपलं डेली रुटीन, डिसिप्लिन, जिम, फिटनेस, प्रॅक्टिस चालू ठेवा, फ्युचरचा विचारच करू नका.
1: तुमचं शेड्यूल कसं असतं सकाळपासून?
0: आम्ही सकाळी प्रॅक्टिसला जातो, तिकडे मग 12-1 प्रॅक्टिस करतो, घरी येतो, जेवण केलं आपला, थोडा रिलॅक्स केला, मग संध्याकाळी जिमला जातो, जिम झाल्यानंतर थोडा वेळ शॉप वर बसतो.
1: बर बर बर बर,
0: ते आपली रुटीन
1: आहे, कंटिन्यू आहे ते.
0: बरोबर, कंटिन्यू रुटीन चालू असते.
1: काय नवीन प्लेअर लोकांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही, नवीन जे युवा खेळाडू आहेत
0: त्यांना? मी एकच म्हणेल की तुम्ही चांगले प्लेअर आहेत तर तुम्ही पेशन्स ठेवा.
1: बरोबर,
0: तुम्ही स्वतःवर बिलीफ ठेवा, रिझल्ट कडे फोकस करू नका, तुम्ही प्रोसेसवर फोकस करा. प्रोसेस चांगली असेल, रिझल्ट ऑटोमॅटिक तुम्हाला भेटेल, आपोआप भेटेल तुम्हाला. तुम्ही जास्त विचार केले ना, एक्स्ट्रा बर्डन येईल की सिलेक्ट होचे मला, मी कसं करू, काय करू. आणि ऑनेस्ट राहा, कोचशी ऑनेस्ट राहा, लय इम्पॉर्टंट आहे.
1: बरोबर,
0: काय माहित आहे का, आपल्याला माहित आहे फक्त क्रिकेट चांगलं खेळायचं आहे, पण आपल्याला राईट डायरेक्शन नाही माहित आपल्याला की आपण सिलेक्ट कसे होणार, ते सीडी कशी आहे, ते प्रोसेस लय कमी लोकांना माहित असते.
1: बरोबर,
0: आज त्यांना आजकालचे पॅरेंट्स आणि प्लेयर्सला काय वाटतंय रणजी ट्रॉफी खेळणं खूप सोपं आहे, तसं नसतं. त्याला एक प्रोसेस पाहिजे, त्याला एक सीडी पाहिजे, आणि त्याला एक डायरेक्शन पाहिजे. तो डायरेक्शन देणारा तुमचा कोच असतो, तो त्याच्याशी तुम्ही ऑनेस्ट राहा.
1: बरोबर,
0: तुम्ही शॉर्टकट तिकडे बघू नका, ऑनेस्ट राहा. जे काय पण असेल ऑनेस्ट राहा कोच सोबत, डिस्कस करा काय करायचं की नाही. तुमचं पण इम्प्रुव्हमेंट होईल, कोचला पण माहीत पडेल की नाही काय इम्प्रुव्हमेंट करायचं आहे, आणि तुमचे तुमचा रिझल्ट भेटेल तुम्हाला.
1: तुमचे कोच आवडते कोण आहेत?
0: माझे तो एकच आहे, सरफराज भांगडेवाले.
1: बर बर बर,
0: त्याच्या खाली मी लहानीन मोठा झालो, त्याच्या अंडर मी सगळं केलो. 19-23 रणजी ट्रॉफी,
1: उगमच इथून झाला नगर पासून,
0: इकडन झालो. तर माझा आवडता कोच मी त्याच सांगेन.
1: बाकी बाहेरचे सुरेंद्र भावे ने तर तुम्ही
0: आणि सुरेंद्र भावे पण माझा मला लय आवडते.
1: बर बर,
0: त्यांनी पण माझा खूप सपोर्ट केला.
1: अजून कोण कोच होते?
0: संतोष जेदे होते,
1: संतोष जेदे
0: रणजी ट्रॉफीला, त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला.
1: बरं, काय सांगू इच्छिता का एखादा वेगळा अनुभव असा खेळातला?
0: शॉकिंग अनुभव होता माझा. पहिली मॅच होती आणि 2 दिवस पहिले प्रॅक्टिस केली आम्ही हरियाणाला. मी काहीच नाही केलं बॅटिंग मध्ये, मला माहित होतं की मी बाहेर आहे.
1: बर,
0: मी प्रॅक्टिस मध्ये काहीच नाही केले, बॉलिंग वगैरे टाकले, बॅटिंग मध्ये काहीच नाही केले. सकाळी सकाळी आम्ही निघालो ग्राउंडला मॅच मॅचच्या दिवशी सकाळी, आणि ऋतुराज आला, मला सांगितलं अजिन तू खेळतोय.
1: अरे बापरे, इन मध्ये
0: मला वाटलं की जोकिंग करतो, मजाक करतोय, गप्प आपला चष्ट करतो.
1: कॅप्टन होता का तो?
0: नाही, कॅप्टन नौशाद होता.
1: नौशाद, बर.
0: पण माझा त्याच्या बॉन्डिंग चांगलं होतं ना
1: ऋतुराज,
0: आणि अभी बसच्या मागे मागे बसतो, तो आला, मला मी बोला अरे का चष्ट करतो नाही का, जाऊ दे, मी जाऊ दे म्हटलं आणि रिलॅक्स झालं. मग कॅप्टन आला नौशाद,
1: बर,
0: बोला की अजिम तू खेळ रहा है.
1: अरे बाबरे,
0: मी बोला भाई क्यों मजाक कर रहे. अरे हा सच में तू खेल रहा है, अंकित को फूड पॉइजनिंग हो गया. अंकित आपला मेन बॅट्समॅन,
1: अंकित
0: बावने, तो उसको फूड पॉइजनिंग हो गया, उसको ऍडमिट किए.
1: बर बर बर,
0: मग तिकडनं माझं
1: संधी मिळाली.
0: हा, तशी संधी मला भेटली पहिली डेब्यू मॅच.
1: बर,
0: मग तिकडनं मला थोडा असं धाकधुक धाकधुक नाही का, पहिली रणजी ट्रॉफी मॅच कसं होईल, काय होईल, आपण प्रिपरेशन पण नाही केले, काय नाही, 2 दिवस काहीच नाही केले. मी बस जेव्हापासून निघाली नाही तेव्हा मी बघत होतो की अंकित आला की नाही, अंकित आला की नाही, अंकित आला. मग बस निघाली आणि बघितलं की अंकित नाहीये. मग मला वाटलं की खरं आपण
1: टीम मध्ये संधी मिळाली,
0: आता आपण इंग्लंड मध्ये.
1: म्हणजे असं न कळत असं घडून गेलं,
0: तसं घडून गेलं सगळं,
1: आणि थोडस नकारात्मकता आली होती की आज आपल्याला संधी नाहीच आहे.
0: नाही, मी रिलॅक्स होतो ना. आपण 15 मध्ये
1: पहिल्या मॅचला किती रन काढले तुम्ही?
0: मी 37 केले पहिल्याच मॅचला, 37 केले.
1: नंतर
0: सेकंडला मी 100 केले, नागठाणे 140 केले.
1: ती सर्वाधिक रन तुमची?
0: सर्वाधिक रन माझे.
1: असा वेगळा अनुभव तुमचा आहे?
0: असा वेगळा अनुभव.
1: हा हा, म्हणजे शिकण्यासारखं आहे की तुमची ज्यावेळेस संधी यायची असली की कुठल्याही मार्गाने,
0: कुठल्याही मार्गाने येते,
1: म्हणजे तुम न भूतन भविष्यात अशी कामगिरी झाली.
0: बस तुम्हाला फक्त मी म्हटलो ना, तुम्हाला
1: मेहनत करा आणि कष्ट करा,
0: बिलीव्ह राहा.
1: बरोबर,
0: ऑपॉर्च्युनिटी कशी पण भेटेल तुम्हाला,
1: पेशन्स ठेवा.
0: तुम्ही चांगले, तुमचं ते म्हणते ना की नियत साफ असेल तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटणारच.
1: अरे वा वा,
0: फक्त त्याच्या वेट करा, त्याच्यासाठी रेडी राहा.
1: बरोबर. एखाद्या बाहेरच्या टीमच्या इतर जे भारतीय संघातील खेळाडू आहेत त्यांच्याबद्दलचा काय अनुभव आहे का?
0: मी अजिंक्य राणे सोबत खूप बोलणं झालंय, सूर्यकुमार सोबत,
1: सूर्यकुमार यादव
0: आणि धवन, शिखर धवन शी पण बोलतोय, वसीम जाफर सोबत काय खूप जास्त बोलणं झालंय माझं. आपण तेच विचारतो ना त्यांना की आपण काय बेटर करू शकतो, आपण अजून कसं इम्प्रूव्ह होऊ शकतो.
1: आणि अंबाती रायडूची पहिली विकेट घेतली.
0: हा, मी फोटो घेतला त्यांच्याशी आणि म्हटलं सर माझी माझा डेब्यू मॅच आहे आणि पहिली विकेट घेतली. तू म्हटलं नाही काय चांगलं आहे, चांगलं कर अजून, चांगली चांगली बॉलिंग टाकली तू, अजून चांगलं कर, थँक्यू म्हटलो.
1: बरं, आता आपल्यासोबत महाराष्ट्राचे रणजी पटू अजिम काजी होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी, रणजी सामने, मुश्ताक अली स्पर्धा, विजय हजारे स्पर्धा, त्यांनी केलेली कामगिरी याबद्दल सखोल विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यांनी एक संदेश फार महत्त्वाचा दिलेला आहे खेळाडूंना की तुम्ही सातत्य ठेवा आणि नियमितपणा खेळा आणि पेशन्स ठेवा हे सांगितलेलं आहे. तर नक्कीच श्रोते त्याचा अंगीकार करतील. तर सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर तुमचे.
0: थँक्यू थँक्यू, धन्यवाद.
2: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
3: सखी वन स्टॉप सेंटर.
2: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
3: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
2: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
3: सखी वन स्टॉप सेंटर.
2: संपर्क क्रमांक 90102-01-75.
3: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडवम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी गायक वैदेही समीर आठले. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उधर तुम हसी हो, इधर दिल जवां है, ये रंगीन रातों की एक दास्ता है. उधर तुम हसी हो.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो, सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय एफ ब्लॉक श्री टाइल्स चौक न्यू अमोनिया प्लांट शेजारी MIDC अहमदनगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी, फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: प्यार है,
1: अरे बाबा है,
0: तुमको मुझसे प्यार है,
1: है? ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना,
2: ना। नमस्कार, मी शोभा पालवे, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे ते साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक महेंद्र पेटकर तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची ही आठवण ठेवा. ऐकत रहा नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.